श्रोतेहो सुप्रभात. FM 102.9 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ शके 1948 2 जून 2026. आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेत आपलं स्वागत. या समयी प्रसारण कक्षाच्या घड्याळात पहाटेचे 5:56 आणि 25 सेकंद झाले आहेत. आजच्या प्रसारणाची सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं.

बिस्मिल्लाह खान आणि सहकाऱ्यांच्या शहनाई वादनात राग प्रभात आपण ऐकलात. आकाशवाणी बीड केंद्र ही आहे आमची प्रातकालीन प्रसारण सभा. सकाळच्या 6 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित हिंदीतून समाचार आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

ललिता गुडबोले सहकाऱ्यांच्या स्वरात ललिता पंचकम आत्तापण ऐकलत मंगल प्रभात भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर भोपाळी ऐकवत आहोत.

गीत हृदयनाथ मंगेशकर सहगायकांच्या स्वरात पी सव्याराम यांचे भोपाळी आत्ता पुणेतले, संगीतकार दत्ता डावजेकर. प्रयत्नवादी निरहंकारी होऊन या सर्व लोकसंग्रह.

मी सदा घालवू समय तो सर्व भक्तीच्या शक्तीने जोडो सोडून या गर्व समन्वयाने सुखी करूया मानव ते सर्व पुरुषोत्तम मास सध्या सुरू आहे यामुळे भक्तीला आगळाच रंग चढलाय मंदिरात घरोघरी श्रद्धेनं पूजा अर्चना जप ध्यान ग्रंथवाचन श्रवण भजन केतन काकडा आदी व्रत सुरू आहे परमेश्वर भक्तीसाठी अवखळ मनाला स्थिर करणं मनात पवित्र भाव जागृत करणं परमेश्वरावर श्रद्धा निर्माण होण्यासाठी सश्रद्ध मन निर्माण करण्याचं कार्य पोथी पुराण करतात आणि यामुळेच याचं वाचन श्रवण शेकडो वर्ष होत आहे अतिशय सुगम यमक जुळवलेली नादमय सुरेल छंदबद्ध खिरवून ठेवणारी भाषा ही याची वैशिष्ट्य

संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना आम्ही प्रसारित केली. गायिका अनुराधा पौडवाल, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं मंगल प्रभात. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीर केंद्र सादर करत आहे. अनेक ग्रंथ ओवीबद्ध आहेत. या संतांचा भक्त लेखकांचा शब्द संग्रह, यामधील त्यात रम्य वर्णन, कल्पना विलास थक्क करणारा धार्मिक ग्रंथ पोथी पुराणांनी मानवी जीवनाला दिशा दिली. यामधील कथांपेक्षा त्याचा उद्देश सार महत्वाचा. प्रयत्नाला भक्तीची साथ हवी हे तत्व मांडलं. पोथी वाचनानं एकाग्रता लाभते, गर्व सोडून निरहंकारी होण्यास नक्कीच मदत होते.

सुरेश वाडकर आणि सहगायकांच्या स्वरात दासगणू महाराज यांची ही भक्तिरचना. संगीत दिलं विलास अडकर यांनी. मंगल प्रभात. सध्या पुरुषोत्तम मास, अधिक मास सुरू. हा दान करून पुण्यप्राप्तीचा महिना. या महिन्यात गोमातेची सेवा सुरू आहे. आपली भारतीय संस्कृती, गोमातेचं असलेलं महत्व जगाच्या आता लक्षात आले. खतासाठी 10 दिशा बिकट अवस्था आहे, म्हणून शेतीसाठी, विषमुक्त अन्नासाठी, दूध दुभत्यासाठी गोमाता हे वरदान लाभले. अधिक महिन्याचा हा काळ उपासनेसाठी उत्तम, आणि या अधिक महिन्यात हा भक्तीचा अवघा रंग एक झाला आहे.

संत सोयराबाई यांची भक्ती रचना आता आम्ही प्रसारित केली. स्वर आणि संगीत पंडित किशोरी अमोणकर. आणि आता कार्यक्रमाचा समारोप देशभक्तीपर गीतानं.

लता मंगेशकर आणि सहगायकांच्या स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा मंगल प्रभात भक्ती संगीताचा हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होतोय. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बेर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

इथे इथे ओसाडावरती नांगर धरुनी दुबळ्या हाती कणकण ही जागवली माती दुर्भिक्षाच्या छाताडावर हसत घातला घाव दुर्भिक्षाच्या छाताडावर हसत घातला घाव दूर दाट निबिडात मांडला पुन्हा मी नवा डाव माणूस माझे नाव माणूस माझे नाव बाबा आमटे।

0: माहिती ज्ञान मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीर केंद्र FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर सकाळची 6:40 झालीत. शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्र कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय हळद लागवड संकलन आणि निवेदन सचिन जगताप यांचं आहे. ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. हळद लागवडीसाठी पाणी देण्याच्या पद्धतीनुसार सरीवरंबा आणि रुंदवरंबा अशा दोन पद्धती असतात. ठिबक सिंचनाची सोय असल्यास रुंदवरंबा पद्धतीने लागवड करणे महत्वाचे आहे. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोचतात, परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणावरती वाढ दिसून येते. याच्यासाठी लागवड हंगाम आणि बियाणे कसे असले पाहिजे? लागवड साधारणतः एप्रिलच्या महिन्यापासून ते मे महिन्याच्या शेवटीपर्यंत करणे गरजेचे असते. उशिरा लागवड केल्यास उत्पादनावरती मोठा परिणाम दिसून येतो. 1 हेक्टर लागवडीसाठी साधारणतः 25 क्विंटल बियाणे आवश्यक असते. अंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे वापरल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणावरती आपल्याला उत्पादन मिळून येते. साधारणतः 50 ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे सशक्त रसरशीत तसेच नुकतीच सुप्तावस्था संपून थोडेसे कोंब आलेले बियाणे आपण वापरणे गरजेचे आहे. जे गठ्ठे असतात गठ्ठे स्वच्छ करून त्याच्यावरील मुळ्या काढून घेणे गरजेचे आहे. कुजलेले अर्धवट सडलेले बियाणे लागवडीसाठी आपण टाळले पाहिजे. निवडलेले हळकुंडे ठळक लांब जाड ठसठशीत आणि निरोगी असणे महत्वाची गोष्ट आहे. तर लागवडीतील अंतर कसे असले पाहिजे? तर सरीवरंबा पद्धतीत वरंब्याच्या दोन्ही बाजू साधारणतः 30 सेंटीमीटर अंतरावरती कुदळीने

0: आग्रह घेऊन लागवड करणं गरजेचं आहे. पाण्यात लागवड करत असताना गड्डे खोलवरती जाणार नाहीत याची आपण दक्षता घेणं गरजेचं आहे. जर गड्डे खोल लावले उगवणीवरती त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो. रुंद वरंबा पद्धतीमध्ये 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावरती या ठिकाणी लागवड करणं गरजेचं आहे. आंतरपिकाची लागवड पाणी व्यवस्थापन कसे असले पाहिजे. हळद पिकास एकूण 150 ते 165 सेंटीमीटर पाणी लागत असते. ठिबकाच्या 2 लॅटरल मधील अंतर 4 ते 5 फूट असणे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. लागवडीनंतर सुरुवातीला पाऊस पडेपर्यंत पाण्याची अत्यंत आवश्यकता असते कारण मुळांना जमिनीत स्थिरता प्राप्त होण्यासाठी हा काळ महत्वाचा असतो. या काळामध्ये आंबवणीचे पाणी 4 ते 6 दिवसाच्या अंतराने देणे गरजेचे आहे. तणाचे नियंत्रण कसे केले पाहिजे. तर लागवडीनंतर जमीन ओलसर असताना दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ॲट्राजिन या तणनाशकाची 5 ग्रॅम प्रति लिटर या पाण्यामधून फवारणी करून आपण तणांना येण्यापासून नियंत्रित करू शकतो. तणनाशक फवारणीपूर्वी उघडे राहणार नाहीत याची आपण दक्षता खऱ्या हाताने घेतली पाहिजे. तणनाशक फवारणीनंतर 20 ते 25 दिवस आंतरपिकाची लागवड करू नये. हळदीची उगवण साधारणतः 15 दिवसांनी सुरू होऊन आपल्याला 21 ते 25 दिवसापर्यंत सगळी हळद उगवताना दिसून येते. खताचं व्यवस्थापन कसे असले पाहिजे. हळद पिकामध्ये सेंद्रिय खताचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रासायनिक खत देखील आपण वापरू शकतो. तर यामध्ये शेणखत आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आहे, एमओपी आहे, युरिया आहे, हिराकस आहे, झिंक सल्फेट आहे, निंबोळी पेंड आहे. हे संपूर्ण खतं वेगवेगळ्या टप्प्यावरती देणं आवश्यक आहे. तर शेतकरी बंधूंना आजच्या कृषीवाणी या सदरामध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत मी सचिन जगताप आपली रजा घेतो. नमस्कार.
1: शेतकरी बांधवांसाठी प्रसारित कृषीवाणी दैनंदिन सूचनापत्र कार्यक्रम आता आम्ही प्रसारित केला. हळद लागवड याविषयी सचिन जगताप यांनी संकलित केलेली माहिती आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

उगवत्या रविकिरणांसोबतच घराघरात हा नजराणा आकाशवाणी बीड केंद्राच्या बाहेरदार कार्यक्रमांचा देशोविदेशाचं बातमीपत्र माहितीपूर्ण सदर होतो विकास जनज्ञानाचा आकाशवाणी बीड केंद्र. सकाळचे 6:45 होत आहेत आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 पर्यावरण विषयक परिसर आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून दोन्ही कार्यक्रम क्रमशः सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीच्या पुढच्या टप्प्याबाबत जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये रजोनिवृत्ती काय येते, कारण बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स म्हणजे दोन प्रकारचे हार्मोन्स असतात जे पाळी येण्यासाठी कारणीभूत असतात, त्याच्यामध्ये अचानक घट व्हायला लागते आणि ती घट झाल्यामुळे आपल्याला रजोनिवृत्तीच्या वाटचालीकडे आपला सुरुवात होते. त्याच्यामध्ये काही परिणाम हे होतात की त्या जे हार्मोन्स कमी होतात त्याचा परिणाम हृदयावरती होतो, रक्तवाहिन्यांवरती होतो, आणि त्याचे जर आपण काळजी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे जाऊन दिसून येतात. मग हाडांची ठिसूळता आपल्याला जास्तीत जास्त जाणवायला लागते, ऑस्टिओपोरोसिसकडे जातो. शिवाय त्याच्यामुळे होणारे परिणाम म्हणजे खालची जागा कोरडी व्हायला लागल्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्रसंसर्ग, बेसिकली युरिन इन्फेक्शन्स, नंतर कंट्रोल पण जायला लागतो. लघवी होताना, हसताना किंवा आपण जोरात काही बोलत असू, प्रेशर आलं तर अचानक लघवीचे थेंब खालून जायला

0: लागतात. नंतर अचानक वजन वाढतं, ओबेसिटी हे होणारे परिणाम आहेत हार्मोन्स जेव्हा कमी होतात. आता जी लक्षणं दिसतात ती लक्षणं सर्वसाधारण स्त्रियांमध्ये काय दिसतात, जे मी आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं पेरिमेनोपॉज, त्याच्यामध्ये अनियमित मासिक पाळी म्हणजे पाळी इरेग्युलर होते, दोन दोन महिने तीन तीन महिन्यांनी यायला लागते. नंतर हॉट फ्लशेस जे खूप महत्वाचं असतं, अचानक आपल्या शरीराचं टेम्परेचर खूप जास्त वाढतं कारण इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं ते खूप कमी होतं. दिवसा किंवा रात्री जेव्हा इतर लोकांना घाम येत नाही त्यावेळेला आपल्याला खूप घाम यायला लागतो. झोपेचं आपलं तंत्र बिघडतं, झोप अजिबात लागत नाही. मूड स्विंग्स म्हणजे आपल्या सकाळी आपण अचानक उठल्यानंतर खूप चिडतो, शॉर्ट टेम्पर्डनेस, आपण नंतर आपण अचानक हसायला लागतो, अचानक दुःख होतं, हे मूड स्विंग्स होतात आपल्याला. अचानक वजन वाढतं जे आपल्याला समजत नाही की का वाढतंय, मग हार्मोन्स सगळ्या टेस्ट करणं गरजेचं असतं. पचनशक्ती कमी होते, तेही कारण असतं की ओबेसिटीकडे जाण्याचं. नंतर स्किन खूप ड्राय व्हायला लागते आणि त्यामुळे इचिंग चे प्रॉब्लेम आपल्याला चालू होतात, केस अचानक गळायला लागतात, नंतर छातीमध्ये धडधड व्हायला लागते. काही नॉर्मल जरी प्रसंग असेल तरीसुद्धा आपल्या छातीमध्ये धडधडून घाबरतो माणूस, घाबरायला लागतं. नंतर डोकेदुखी, मायग्रेन हे प्रॉब्लेम्स होतात. नंतर खालचा योनिमार्ग जो असतो, योनिमार्गामध्ये खूप कोरडेपणा यायला लागतो, त्यामुळे नैसर्गिक जी सेक्शुअल इच्छा असते, संबंधांमध्ये जी इच्छा असते ती पण कमी व्हायला लागते. आणि नंतर हाडं ठिसूळ होणं हा एक महत्त्वाचं सिम्टम आहे, लक्षण आहे. नंतर हार्मोन्स कमी झाल्यामुळे प्रजनन क्षमता पण कमी होते. नंतर स्किन खूप लूज पडायला लागते, म्हणजे छातीची स्किन जसं ब्रेस्ट लूज पडायला लागतात, सॅगी व्हायला लागतात. हे बरीचशी लक्षणं आहेत जी आपल्याला स्त्रियांमध्ये दिसायला लागतात आणि जेव्हा ही लक्षणं दिसतात त्यावेळेला स्त्रीने जागरूक होऊन डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जे हॉट फ्लशेस आहेत की सकाळी अचानक गरम होतं, संध्याकाळी अचानक गरम होतं, तर त्यावेळेला आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जे लक्षणं आहेत आणि जे आपण इन्व्हेस्टिगेशन्स करायला पाहिजेत, म्हणजे ज्या चाचण्या महत्त्वाच्या असतात त्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. आणि जे त्या रजोनिवृत्तीच्या संबंधामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या निसर्गामध्ये काय काय बदल होत आहेत, निसर्गाच्या कोणकोणत्या समीकरणांमध्ये कशा प्रकारे बदल होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडम यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो.
0: मॅडम, आज आम्हाला ग्रीन केमिस्ट्री ही जी काही नवीन संकल्पना आता आपल्याला ऐकायला येते याबद्दल थोडं समजून सांगा.
1: हरित केमिस्ट्री किंवा ग्रीन केमिस्ट्री म्हणजे अशा रासायनिक प्रक्रिया व उत्पादने ज्या घातक पदार्थांचा वापर आणि निर्मिती पूर्णपणे कमी करतात किंवा नष्ट करतात. याला शाश्वत रसायनशास्त्र असेही म्हणता येईल, म्हणजे सस्टेनेबल केमिस्ट्री. ह्याचा मुख्य उद्देश रासायनिक प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची हानी टाळणे आणि मानवी आरोग्य सुरक्षित ठेवणे. हरित रसायनशास्त्रात किमान प्रदूषणकारी व कमीत कमी टाकाऊ पदार्थ निर्माण करणारे रसायन तयार करण्याच्या पद्धती विकसित करतात. यात उगमस्थानीच प्रदूषण कमी होते. हरित रसायनशास्त्र ही संकल्पना कार्बनी, अकार्बनी, वैश्लेषिक म्हणजे

0: अनालिटिकल, भौतिक, फिजिकल आणि अभियांत्रिकी आणि जीवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री या शाखांनाही लागू पडते. औषधे, रंगद्रव्ये, रंगलेप, खते, कीटकनाशके, प्लास्टिक्स व बहुवारिके म्हणजेच पॉलिमर्स ह्यांच्यासारख्या नव्याने तयार करण्यात आलेल्या द्रव्यांमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक झालंय. मात्र अशा रासायनिक पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कारण असे पदार्थ तयार होताना कारखान्यात त्यांच्याबरोबर अनेक घातक व टाकाऊ पदार्थही तयार होतात. या घातक व टाकाऊ पदार्थांमुळे जमीन, पाणी, वातावरण, काही प्रमाणात काही वनस्पती व खाद्यपदार्थ यांच्यातील प्रदूषणात वाढ झाली आहे. पॉल टी एनेस्टिस आणि जॉन सी वार्नर या दोघांनी 1998 साली हरित रसायनशास्त्राची 12 तत्वे किंवा सूत्र मांडली. त्यांच्यामुळे हरित रसायनशास्त्राच्या पद्धती अधिक विकसित करण्यासाठी प्रभावी वैचारिक चौकट उपलब्ध झाली. त्यांच्यातील काही महत्वाची वैशिष्ट्ये: प्रदूषण प्रतिबंध, रसायनाच्या निर्मिती प्रक्रियेत उगमस्थानीच प्रदूषण रोखणे हे ग्रीन केमिस्ट्रीचं मुख्य तत्व आहे. कमी टाकाऊ अपशिष्ट पदार्थ निर्मिती, कमीत कमी विषारी टाकाऊ पदार्थ निर्माण करणे. ऊर्जा कार्यक्षमता, रासायनिक प्रक्रियेत कमीत कमी ऊर्जेचा वापर करणे. पर्यायी संसाधने म्हणजे रिसोर्सेस, नूतनीकरणक्षम अक्षय ऊर्जा आणि सुरक्षित कच्च्या मालाचा वापर करणे. आता ह्यातल्या काही 2-3 पर्यायी हरित पद्धतींची इथे माहिती घेऊया. आयबुप्रोफेन हे पेन किलर किंवा वेदनाशामक औषध 6 टप्प्यांच्या परंपरागत पद्धतीने तयार करताना त्याचा उतारा 40% असतो. उतारा म्हणजे यील्ड, म्हणजे 60% कच्चा माल वापरला न जाता त्याच्यापासून टाकाऊ उपपदार्थ तयार होतात. 1990 सालच्या हरित पद्धतीने हे औषध 3 टप्प्यात तयार होते व त्याचा उतारा 77-90% असतो. याचा अर्थ कमी वेळेत कमी ऊर्जा वापरून उत्पादनाचे प्रमाण वाढते. पॉलीलॅक्टिक आम्ल हे बहुवारिक किंवा पॉलिमर्स नैसर्गिक लॅक्टिक आम्लापासून तयार करतं व ते विघटनशील आहे किंवा बायोडिग्रेडेबल आहे. हा त्याचा महत्वाचा उपयुक्त गुणधर्म. अनेक खनिज तेल जन्य बहुवारिके पॉलीलॅक्टिक आम्लापासून हरित पद्धतीने तयार करता येतात. ही बहुवारिके गालिचे, पिशव्या, कप, कपड्यांसाठी तंतू बनवण्यासाठी वापरतात. रसायनशास्त्राचे 2005 सालचे नोबेल पारितोषिक कार्बनी संश्लेषणातील विपर्यायी पर्यायी पद्धत विकसित केली म्हणून दिले होते. त्यावेळी नोबेल पारितोषिक समितीने हे हरित रसायनशास्त्राच्या प्रगतीत पुढे पडलेलं मोठं पाऊल आहे असे निवेदन केले.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण मॅडमांकडून ग्रीन केमिस्ट्री ही संकल्पना समजून घेतली. उद्या आपण पर्यावरणामध्ये प्लास्टिकमुळे कशा प्रकारचं पोल्युशन होत आहे आणि त्याचं गंभीर स्वरूप कसं आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
3: मुंबई केंद्रावरून प्रसारित कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 6:55 झालेत. थोड्याच वेळात कार्यक्रमांची रूपरेषा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
5: हो? मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
6: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
3: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केले. यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 7 नमस्कार भेट. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:45 आपण ऐकू शकाल भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8:40 वेळ असेल लोकसंगीताच्या कार्यक्रमाची. सकाळी

0: ठीक 9 वाजता ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई निर्मित विशेष कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. 9:30 विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण सहक्षेपित करण्यात येईल. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकत आहात.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा.

0: सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा देत आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
3: जाहिरात संदेशात आपण ऐकलेत कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात सकाळी ठीक 10 वाजता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला. आम्ही प्रसारित करू 10:30 रेडिओलॉजिस्ट समज आणि गैरसमज याविषयी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अरुण झिंझुर्डे यांची रणजित बागलानी यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. आज पुनःप्रसारण असेल वेळ परत एकदा 10:30. सकाळी 11 वाजता आपण ऐकू शकाल गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 11:45 मिश्र संगीत आम्ही प्रसारित करू. दुपारी 12 ते 1 वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आणि 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण सहक्षेपित केलं जाईल. याशिवाय नियमित सर्व बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. कार्यक्रमांची रूपरेषा आत्ता आपण ऐकलेत. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 7 वाजलेत जाहिरात संदेश.
4: आपल्या बीड मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ऑफर्स सह सुरू झाला आहे सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य रजत महोत्सव. 22 कॅरेट सोन्यावर प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 4000 कॅशबॅक आणि चांदीच्या पायल घडणावळीवर 100% सूट. ऑफर 5 जून पर्यंत. विश्वासाची परंपरा, आकर्षक डिझाईन, सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, साठे चौक, जालना रोड, बीड.
3: हा जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केला. यानंतर प्रसारित करत आहोत नमस्कार बीड.

नमस्कार बीड, आकाशवाणी बीड केंद्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। मी विजय पारगावकर। सुरुवात करूयात आजच्या ठळक घडामोडींनी। बीड जिल्ह्यातील क वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध कामांना मंजुरी। बांधकाम विभागाकडून कोट्यवधी रुपयांच्या निधीतून अनेक कामं पूर्णत्वाकडे। अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्रावरील सुविधा वाढवण्यास प्रशासनाचं प्राधान्य। आणि खरीप हंगामाच्या तयारीला उबेग, मात्र पेरणीची घाई टाळण्याचं कृषी विभागाचं आवाहन। आता पाहूया सविस्तर बातम्या। बीड जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन तसंच स्थानिक विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। जिल्ह्यातील क वर्गात समाविष्ट जवळपास 16 तीर्थक्षेत्रांमध्ये विविध विकास कामे हाती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे। या कामांमध्ये भाविकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे। यात परिसर विकास, रस्ते, स्वच्छता सुविधा तसंच अन्य आवश्यक बांधकामांचा समावेश आहे। प्रत्येक तीर्थक्षेत्रासाठी अंदाजे 10-15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून ही कामं जिल्हा परिषदेच्या बांधकाम क्रमांक 1 विभागामार्फत राबवण्यात येत आहेत। आर्थिक वर्ष 2025-26 साठी बांधकाम क्रमांक 1 विभागाच्या माध्यमातून 2,75,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या 16 कामांपैकी 5 कामं पूर्ण झाली असून उर्वरित 11 कामं प्रगतीपथावर आहेत। यासोबतच बांधकाम क्रमांक 2 विभागाच्या माध्यमातून 21 विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे। त्यापैकी 5 कामं पूर्ण झाली असून उर्वरित कामंही पूर्णत्वाकडे

जात आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धार्मिक स्थळांवर लवकरच सुविधा वाढलेल्या दिसून येणार आहेत। सध्या अधिक मास सुरू असल्याने जिल्ह्यातील अनेक तीर्थक्षेत्रांवर भाविकांची वर्दळ वाढत आहे। ही बाब लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी विकास कामं तातडीनं पूर्ण करावीत अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या असल्याची माहिती बांधकाम विभागाच्या तांत्रिक शाखेचे उप अभियंता श्री बी खेरकर यांनी दिली आहे। दरम्यान जून महिन्याची सुरुवात होत असताना बीड जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीलाही वेग आला आहे। ग्रामीण भागात शेतकरी बियाणं खत आणि पेरणी नियोजनात व्यस्त असल्याचं चित्र दिसून येत आहे। मान्सूनचं आगमन कधी होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे। मात्र यंदा हवामान खात्यानं मान्सूनचं आगमन ठरवलेल्या कालावधीपेक्षा किंचित उशिरा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे। त्यामुळे कृषी विभागानं शेतकरी बांधवांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन केलं आहे। कृषी तज्ज्ञांच्या मते पुरेसा आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणी केल्यास उगवण चांगली होते आणि दुबार पेरणीचा खर्च टाळता येतो। त्यामुळे हवामानाचा अंदाज आणि कृषी विभागाच्या सूचनांचा विचार करूनच पुढील नियोजन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे। ही होती आजची विशेष माहिती। आपल्या परिसरातील घडामोडी आणि विकासाच्या बातम्यांसह पुन्हा भेटूयात। तोपर्यंत मी विजय पारगावकर आपली रजा घेतो। नमस्कार। नमस्कार बीड। ऐकत रहा आकाशवाणी बीड।

0: नमस्कार बीड आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. एक जाहिरात संदेश.
1: आपल्या बीड मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ऑफर सह सुरू झाला आहे सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य रजत महोत्सव. 22 कॅरेट सोन्यावर प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 4000 कॅश बॅक आणि चांदीच्या पायल घडणावळीवर 100% सूट. ऑफर 5 जून पर्यंत. विश्वासाची परंपरा, आकर्षक डिझाईन्स. सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, साठे चौक, जालना रोड, बीड.

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब भिजावे, त्यातही म्हटले चिंब भिजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम। ऐकूयात दर सोमवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

जाहिरात संदेश काही संदेश आता आम्ही प्रसारित केले. आकाशवाणी बीड केंद्र 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित मराठी प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. एसटी बस चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली, जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेत मुलांची सरशी. मराठवाडा साहित्य परिषदेचे 2026 ग्रंथ पुरस्कार जाहीर. आणि पुढील 2 दिवसात मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राज्य परिवहन महामंडळ एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करण्याचं उद्दिष्ट असून बसेससाठी आवश्यक असलेले चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल एसटी महामंडळाच्या ई बसेस संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. विकसित महाराष्ट्र अंतर्गत एसटी महामंडळाच्या बसचा ताफा 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80%, तर 2047 पर्यंत 100% ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. महामंडळ सध्या 5150 ई बसचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान राज्यात सर्व बसस्थानकातली स्वच्छतागृह आता मोफत सुविधा पुरवणार आहेत. प्रवाशांसह बसस्थानकात येणाऱ्या नागरिकांना या सुविधेसाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. या निर्णयामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, ई केवायसीची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्याच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. पात्र लाभार्थ्यांचा लाभ स्थगित झाला असेल किंवा इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीनं महिला आणि बालविकास विभागाकडे संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची

0: यांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल असं आश्वासनही तटकरे यांनी दिलं. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट तसंच महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड विधान परिषद मतदारसंघातून काल 8 उमेदवारांचे 17 अर्ज प्राप्त झाले. यात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे अमरनाथ राजूरकर यांनी तर काँग्रेसकडून रामदास पाटील चोमठाणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. धाराशिव लातूर बीड विधान परिषद मतदारसंघातून महायुतीचे बसवराज पाटील यांनी तर महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबतच 6 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान महायुतीचे 17 पैकी 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीतल्या बंडखोरीविषयी विचारलं असता महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील असं ते म्हणाले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं पेट्रोल डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.5 रुपया प्रतिलिटर तर डिझेल 13.5 रुपये प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9.5 रुपये प्रतिलिटर केला आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण news.air.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमन कल्याणपूर यांचं परवा निधन झालं त्या 89 वर्षांच्या होत्या. नीट यूजी 2026 पुनर्परीक्षा सध्याच्या पेन अँड पेपर पद्धतीऐवजी संगणक आधारित घ्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. राष्ट्रीय परीक्षा संस्था आधीच अनेक आव्हानांचा सामना करत असल्यामुळे ही पुनर्परीक्षा संगणक आधारित चाचणी स्वरुपात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी 27 जुलैला होणार आहे. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अडव्हान्स परीक्षेत मुलांनी बाजी मारली आहे. काल जाहीर झालेल्या या परीक्षेच्या निकालात यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले. यामध्ये 46,773 मुलं तर 10,107 मुलींचा समावेश आहे. दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे 2026 ग्रंथ पुरस्कार काल जाहीर झाले. छत्रपती संभाजीनगर इथं परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि कार्यवाह डॉ दादा गोरे यांनी ही घोषणा केली. नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार नांदेडचे डॉ अनुराग श्रीकांत लभेकर यांच्या पुस्तके साद आणि दाद या पुस्तकाला जाहीर झाला आहे. तर प्राचार्य मभी चिटणीस वाङ्मय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉ शिव कदम यांच्या चित्रपटाचे शास्त्र संहिता ते समीक्षा या ग्रंथाला जाहीर झाला आहे. बी रघुनाथ कथा कादंबरी पुरस्कार ठाण्याचे क्षितिज देसाई यांच्या शीत पेटीतून जेव्हा जाग येते या कथासंग्रहाची तर नरेंद्र मोहरीर वाङ्मय पुरस्कारासाठी परभणीचे डॉ साहेब खंदारे यांच्या मराठवाडा अमूर्त संस्कृती संचित या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. मराठी पुस्तक व्यवहारात लक्षणीय कार्यासाठीचा राजो देशमुख स्मृती पुरस्कार मुंबईच्या उमा नाबर यांना जाहीर झाला आहे. रोख रकमेच्या स्वरुपातले हे 5 पुरस्कार येत्या 21 जून रोजी प्रदान केले जाणार आहेत.

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प करून विकसित भारत 2047चा पाया रचला असून सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र विकासाला गती देण्याचं काम केंद्र सरकार करत असल्याचं छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ उद्योजक विवेक देशपांडे यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आकाशवाणीशी बोलताना देशपांडे यांनी हे विचार मांडले. ते म्हणाले,
1: 2014 आजचे दिन से सुरुवात करून 2020 माननीय नरेंद्र मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आणि आता 2026 12 वर्ष पूर्ण करून विकसित भारत 2047चा पाया पंतप्रधानांनी रचलेला आहे. खरं म्हणजे सर्वच क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, ह्या सर्व क्षेत्रामध्ये एक भरपूर अशी प्रगती मोदीजींच्या काळात सुरू झाली.
0: येत्या 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर बीडच्या अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे 2 दिवस कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक, राजमाता जिजाऊ यांच्या समाधीला अभिवादन, पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करण्यात येणार आहे. समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं काल देशभरात महागाई विरोधात निदर्शनं केली. छत्रपती संभाजीनगर इथं पैठण गेट परिसरात भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शनं करण्यात आली. इराण तसंच रशियाकडून स्वस्तात इंधन घेतलंच पाहिजे, शेतकऱ्यांना हमीभाव दिलाच पाहिजे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. हिंगोली इथं काल विविध आंबेडकरी पक्ष आणि सामाजिक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करत ही प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी करणारं निवेदन यावेळी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. लातूर शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या पूर्व मोसमी पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही खुलताबादसह काही भागात काल पाऊस झाला. राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 40.8, बीड 41.2, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव इथं सरासरी 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. एसटी बस चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली, जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे 2026 ग्रंथ पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी बीड केंद्र. ही आहे आमची प्रातःकालीन प्रसारण सभा. सकाळचे 7:20 झालेत. ऐकूया काही जाहिरात संदेश.
3: आपल्या बीड मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ऑफर्स सह सुरू झाला आहे सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य रजत महोत्सव. 22 कॅरेट सोन्यावर प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 4000 कॅशबॅक आणि चांदीच्या पायल घडणावळीवर 100% सूट. ऑफर 5 जून पर्यंत. विश्वासाची परंपरा, आकर्षक डिझाईन. सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, साठे चौक, जालना रोड, बीड.

0: हे चित्र गाण्यातच नाही सत्यातही उतरवायला हवं, हो ना? त्यासाठी
1: झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचं संरक्षण करा, झाडे लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी, झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा।
2: कॉलेज कॅम्पस
3: झालाही गँगच वेगळी होती, कट्टा घ्या।
2: कॉलेजचं अख्खं कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या

सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: वीज बचतीचा एकच उपाय, सौर ऊर्जेशिवाय नाही पर्याय। करा बचत विजेची, वाचवा संपत्ती राष्ट्राची। बनवू संपन्नशाली भारत, जेव्हा करू विजेची बचत।
1: जाहिरात संदेश, काही संदेश आता आम्ही प्रसारित केले। आज सकाळी ठीक 11 वाजता प्रसारित करू गातार हे मेरा दिल हा कार्यक्रम। आणि आजचा कार्यक्रम विशेष, अभिनेते दिग्दर्शक निर्माता राज कपूर यांचा स्मृती दिन। स्मृती दिन विशेष गातार हे मेरा दिल हा कार्यक्रम अवश्य ऐका सकाळी 11 वाजता। आकाशवाणी बीर्क केंद्र, सकाळचे 7:25 होत आहेत। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: एक मनामध्ये एक प्रश्न येतो की समजा पेशंटला ज्याला कॅन्सर, मुख कॅन्सर झालेला आहे, त्या पेशंटला सध्या बघतो आपण बऱ्याच जणांना बीपीचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, तर हे कुठे अडवे येतात का? जर त्या पेशंटला हे त्रास असतील तर काय अफेक्ट होता?
2: इंडियामध्ये एव्हरी थर्ड इंडिव्हिज्युअल इज इदर सफरिंग फ्रॉम डायबिटीज ऑर हायपरटेन्शन, अँड एस्पेशली जे कॅन्सरचे पेशंट असतात त्यामध्ये जास्त इन्सिडन्स आहेत. डेफिनेटली एक इम्पॅक्ट पडतो कॅन्सर ट्रीटमेंटवर, कॅन्सर ग्रोथवर इम्पॅक्ट पडतो असं काही एव्हिडन्स नाही, पण कॅन्सर ट्रीटमेंटवर तो इम्पॅक्ट पडतो. कारण की सर्जरी आहे, किमो आहे, रेडिएशन आहे, हे एक हिट आहे बॉडीला. जर बॉडी स्वस्त नसली तर बॉडी पडणार खाली. त्यामुळे पहिला त्याला ऑप्टिमाइज, फॉर एक्झाम्पल तुमची शुगर 400 आहे तर आपण लवकरात लवकर काल ऑपरेशन करू शकत नाही.

0: त्याला आपण ऑप्टिमाइज करतो म्हणजे नॉर्मल करतो आणि त्यानंतर आपण सर्जरी किंवा रेडिएशन किंवा किमो करतो, तो वेळ आपल्याला थांबावा लागतो.
1: हा
0: तर आपण कोणतेही ट्रीटमेंट, कॅन्सर प्रिव्हेल्स ओव्हर एनी अदर कंडिशन, कारण की कॅन्सर एक सेमी इमर्जन्सी आहे आणि कॅन्सर पसरतो. त्यामुळे जर तुम्ही डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा हार्टची बिमारी असली, पहिले कॅन्सर ट्रीटमेंट होतं त्यानंतर दुसरी ट्रीटमेंट होणार.
1: अच्छा, केमो बद्दल काय सांगा सर? सगळे घाबरतात केमोला, खूप पेनफुल आहे. तर खरंच एवढे पेन होतात? आणि एक भीती केमोची दुसरी पण आहे की सगळे आपले केस जातात, तर काय सांगाल तुम्ही?
0: आपल्याकडे खूप सेलिब्रिटी आहे त्यांना केमो लागलेला तुम्हाला कळणार पण नाही, कारण की हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते रिव्हर्सेबल आहे. प्रॉब्लेम्स आहे, मी एक्सेप्ट करतो. बाळ जातात, आपला वीकनेस येतो, आपला ताप येतो अँड एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण हे सगळे जर त्यावेळी आपण बरोबर लक्ष दिला तर हे सगळे प्रॉब्लेम्स रिव्हर्सेबल आहेत, कोणतेही परमनंट नाही आहे. एक दोन मध्ये तुम्हाला परत नॉर्मल तुम्हाला लाईफ जेता येणार. ओरल कॅन्सरमध्ये किमो फार लवकर लागत नाही. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट सर्जरी असते, त्यानंतर रेडिएशन असतो. जर ऍडव्हान्स बिमारी आहे तर आपण किमो त्याला ऍड करतो. जर बिमारी पूर्णपणे ठीक होत नसेल त्यावेळी आपण किमो घेतो. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही विचारला की लोकांची बाल जातात एक्सेट्रा, त्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी आली आहे स्कॅल्प कुलिंग. त्यामध्ये आपण स्कॅल्प मशीन येते, ती स्कॅल्प आपली कूल करते, त्यांनी हेअर रिव्हर्सल किंवा हेअर ग्रोथ लवकर लवकर बरी होते.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की सर्जरी बद्दल आता तुम्ही सांगत होतात, तर सर्जरी ही कधी करायला लागते, म्हणजे कोणत्या स्टेजला तुम्ही सर्जरीचा निर्णय घेता?
0: कॅन्सर जर तोंडामध्ये आढळलं तर बेस्ट ट्रीटमेंट इज सर्जरी. मी पेशंट सांगतो की सर्जरी हे T20 आहे. 2020 वन डे मॅच असते, 20 असते वन डे टेस्ट असतो. 2020 म्हणजे काय? सर्जरी केली, 3-4 दिवस हॉस्पिटल तुम्ही ऍडमिट झाले आणि त्यानंतर तुम्ही बरे झाले, बस संपलं गोष्ट.
1: इतकं सोपं
0: होऊ शकतो जर अर्ली स्टेज आहे तर. जर ऍडव्हान्स स्टेज आहे तुम्हाला रेडिएशन लगेच घ्यावं लागणार, तर रेडिएशन ट्रीटमेंट चालते 2-2.5 महिने, किमो चालतो 2-2.5 महिने. तर तो टेस्ट मॅच आहे, रोज आपल्याला ट्रीटमेंट घ्यायचे, रोज त्याचे प्रॉब्लेम्स फेस करायचे आहेत आणि त्याचा रिव्हर्स व्हायला अजून वेळ लागतो. पण सर्जरीमध्ये काय असतो, वन शॉट आहे. सर्जरी केली, बिमारी बाहेर काढली, आपण 15-20 दिवस तुम्हाला लागणार की तुम्हाला डिफरंट वाटतोय, तुम्हाला बोलायला होत नाही, तुम्हाला बाहेरून खराब दिसतोय, पण एक वेळानंतर तुम्हाला ठीक होऊन जाईल.
1: मला याच प्रश्नावरती यायचं डॉक्टर. तुम्ही आता सांगितलं की सर्जरी केल्यानंतर आपण जनरली असं बघतो की एक साईड अशी लोकांची आत गेलेली असते, तर सर्जरीमध्ये तुम्ही आतला कोणता पोर्शन काढून टाकता? आणखीन मग तुम्हाला म्हणजे नॉर्मल तो पेशंट दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जनची गरज लागते का, किंवा प्लास्टिक सर्जरी होऊ शकते का त्या पोर्शनला?
0: मी तुम्हाला हे आन्सर देणार, पण त्याआधी मी सांगतो की हेड अँड नेक सर्जन इज ओनली 5% ऑफ ट्रीटमेंट. ट्रीटमेंट स्टार्ट फ्रॉम प्रिव्हेंशन. आशा वर्कर्स, डेंटिस्ट हे प्रिव्हेंट करतात कॅन्सरला. तंबाखू नाही खायचं किंवा जर लवकरात लवकर डायग्नोस करून, त्यानंतर एकदा बायोप्सी केली तर सर्जनचा रोल पुढे येतो. बायोप्सी जाते पॅथॉलॉजी करे, पॅथॉलॉजिस्टचा रोल पुढे येतो. सिटी स्कॅन झालं तर रेडिओचा रोल पुढे येतो. त्यानंतर आपण सर्जरी करतो, सर्जन मी आहे सर्जरी करतो, पण सर्जरीच्या आधी अनेस्थेटिस्ट असतात, ते तुम्हाला भूल देतात, त्यांचा रोल असतो. ओटी मॅनेजर असतात, ओटीचे लोक असतात, सिस्टर असते, हॉस्पिटल सिस्टर असते. त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर वॉर्डमध्ये लोक असतात जे तुम्हाला सांभाळतात, तुमचे लोक सोशल लोक असतात सांभाळतात, घरी लोक असतात ते तुम्हाला सांभाळतात. त्यानंतर डेंटिस्ट असते तुम्हाला परत दात देतात. एक्सरसाइज करण्यासाठी फिजिओथेरपिस्ट असतात, स्वोलनसाठी स्वोलन थेरपी असतात. तर एक जर तुम्ही नंबर काउंट केला 21 लोक असतात पूर्ण ट्रीटमेंट मध्ये. मी फक्त 5% आहे. आणि ऑफकोर्स देव, कारण की काय असतं ना की जर अर्ली कॅन्सर आपल्याला आढळलं आणि आपण ट्रीटमेंट केलं, तुम्हाला कळणार पण नाही की सर्जरी आपण केलेली आहे. फेस मध्ये दिसणार पण नाही. आता मिनिमल ऍक्सेस असं नवीन टेक्नॉलॉजी, मिनिमल ऍक्सेस म्हणजे कमीत कमी इन्सर्शन द्यायचं. आधी असं स्टेटमेंट होतं की जितकं मोठं कट इन्सर्शन सांगतो तितका मोठा सर्जन. आता आहे जितका छोटा कट तितका मोठा सर्जन. तर आता काय असतं, फक्त एक लाईन गळ्यामध्ये असतं, त्यामध्ये आपण पूर्ण तोंडाचं ऑपरेशन पण करू शकतो. फेसवर पण स्कार येत नाही, फक्त गळ्यामध्ये एक स्कार येतो, त्यानेच आपण जबड्याचं ऑपरेशन करतो किंवा तोंडाचं ऑपरेशन करतो आणि गळ्याचं ऑपरेशन करतो आणि बाहेर येतो.
1: म्हणजे आता जे अगोदर आपण चित्र बघायचं की हा एखादा पोर्शन ज्या साईडचं ऑपरेशन केलं तो आतमध्ये

0: असायचा ते आता बघायला नाही मिळत.
1: कमी मी एकदमशी तुम्हाला नाही नाही सांगणार, कारण की जर पूर्ण दबडा काढला आपण आणि पायाची हड्डी त्याचा वर रिकन्स्ट्रक्शन नाही घेत तो प्रकार होऊ शकतो. आता काय करतो आपण, फॉर एक्झाम्पल आपण हा इथे बिमारी आहे तोंडामध्ये आणि हा जबडा आपल्याला काढावा लागला, पायाची हड्डी असते ती आपण वर लावतो, प्लेटिंग करतो, त्यामध्ये इम्प्लांट लावतो.
0: अच्छा,
1: तर ते जर आपण हड्डी लावली तर तो असं घसरेला असत नाही, पण आधी ते आपण हड्डी आपण त्याच्यात टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामध्ये आपण छातीचा मास लावायचा, त्यामुळे तो आत
0: गेलेला दिसायचा. नक्कीच डॉक्टर, तुमच्याकडून एकदा पेशंट सर्जरी करून गेल्यानंतर त्याची लाईफस्टाईल कशी असायला हवी, त्यांनी काय काळजी घ्यायची?
1: सर्वात इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही इनिशियली तंबाखू खाल्लाय किंवा सिगरेट पिलं तर ते डेफिनेटली स्टॉप करायचं. निकोटीन इज अ पार्ट ऑफ टोबॅको विच इज ऍज अडिक्टिव्ह ऍज कोकेन. आपण आहार घेतो, प्रोटीन हाय असला पाहिजे, फायबर्स हाय असले पाहिजे, मल्टीविटामिन चांगले आपण घेतलेले पाहिजे, तर आपल्याला न्यूट्रिशनवर फार स्ट्रेस द्यायचं आहे.
0: अच्छा,
1: आपली इम्युनिटी चांगली ठेवायची,
0: प्रतिकारशक्ती
1: फार चांगली व्हायला हवं. कारण की आता हे जे नवीन ट्रीटमेंट आहे इम्युनोथेरपी, हे काय
0: आहे?
1: इम्युनोथेरपी इज नथिंग बट गिविंग पॉवर्स टू युअर इम्युन सिस्टम.
0: अच्छा,
1: म्हणजे तुमची तुमची इम्युनिटी आहे त्याला आपण मोठी करतो आणि ते कॅन्सरच्या अगेन्स्ट काम करतो.
0: अच्छा,
1: तो प्रकारची शक्ती आपल्या इम्युनिटीमध्ये असते. तर इम्युनिटी, गुड न्यूट्रिशन, बॅड हॅबिट स्टॉप करायची, गुड लाईफस्टाईल, गुड स्लीप, गुड एक्सरसाइज, हे सगळे नवरत्न आहे चांगल्या हेल्थसाठी
0: डॉक्टर. पण अशा पेशंट्सना डॉक्टर एकदा तो तुमच्याकडून बरा होऊन गेला की गेला असं नाही ना, फॉलोअपची तर गरज लागतच असेल. असं म्हणतात की एकदा कॅन्सर होऊन गेला की पुन्हा कुठेतरी तो कॅन्सरच्या पेशी लपून बसलेल्या असतात आणि आपली प्रतिकार शक्ती कमी झाली की त्या पेशी डोकं वर काढतात आणि पुन्हा तो त्या म्हणजे कॅन्सर दुसऱ्या भागाची व्हायची शक्यता असते. तर यात कितपत तथ्य आहे आणि काय नेमकं फॉलोअपची गरज आहे का?
1: ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि हे भारता जे पॉप्युलेशन आहे त्यामध्ये नाही आहे, त्याला आपण वर्ड सांगतो कॉम्प्लायन्स. कॉम्प्लायन्स म्हणजे त्यांना सांगितलं की दर 3 महिने यायचं आहे तर ती कधी येत नाही, ते 6 महिन्याने 1 वर्षानंतर येणार किंवा बिमारी परत आली तरच येणार. आणि हे तुम्ही फार इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलं की का फॉलो अप. ट्रीटमेंट झाली, एक्झाम्पल आपण अपेंडिक्स काढलं तर परत आपण त्या सर्जनसाठी जात नाही परत दाखवायला 3-3 महिन्यामध्ये. का जातो? कारण की बिमारी परत येण्याची शक्यता असते. फर्स्ट 2 इयर्स असतात ते गोल्डन 2 इयर्स असतात, त्यामध्ये जर बिमारी परत आली 90% बिमारी त्यामध्येच परत येतात. आणि जर आपल्याला ते एकदम लवकरात लवकर कळलं त्याला परत आपण ट्रीटमेंट करू शकतो. पण जे आपण डिले केलं आणि ते स्टेज वाढलं तर परत ट्रीटमेंट करता येणार नाही. जे पण आपण तंबाखू किंवा सिगरेट किंवा बीडी किंवा रिकन अल्कोहोल जे पण खाल्लं असेल ते फक्त एका जगामध्ये त्रास देत नाही आपल्याला. भले कॅन्सर जर एका जगामध्ये आलाय पण तो इफेक्ट पूर्ण तोंडामध्ये, घशामध्ये आणि स्वरांतरामध्ये आणि लंग्सवर करतो. त्यामुळे ही जी रूट आहे तिथे कुठेही पण कॅन्सर येऊ शकतो. त्यामुळे दर 3-3 महिने आपल्याला फॉलोअप करावं लागतो आणि 2 वर्ष तुमचे गेले चान्सेस कॅन्सर परत त्यांचे कमी होतात.
0: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:40 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोत्यांनो नमस्कार.
2: विक्रम, आजची केस आहे, यांचं वय आहे 31 वर्ष, प्रिया असं नाव समजूयात. उंची 167 सेंटीमीटर आणि तुझ्याकडे एनरोल केलं तेव्हा वजन आहे 89 किलो. आता यांना त्रास म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास होता आणि इरेग्युलर पिरियड झाले होते या लहान वयातच. काय केस होती?
3: प्रिया मॅडमची केस सांगतो. प्रिया मॅडमची केस म्हणजे जसं तू म्हणलीस तसं 167 सेंटीमीटर उंची, ज्या उंचीला 89 किलो हे वजन निश्चितच खूप जास्त होतं. आता वजन वाढण्याचं मेन
4: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला. अहोराव, तुमच्यासाठी काही विशेष, तुमच्यासाठी काही खास. आकाशवाणी बीर केंद्राचं प्रसारण रसिकांसाठी खास. आपण ऐकताय आमची प्रातकालीन प्रसारण सभा. सकाळच्या 7:41 झाली आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं.

श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनात भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गाणं गायलं अरुण दाते यांनी. गीतरचना मंगेश पाडगावकरांची. जपून चाल पोरी जपून चाल, एक सुंदर तरळ अशी भावना जेव्हा गीतकार रेखाटतो

0: तेव्हा तिच्या त्या चालीचं सुंदर वर्णन, त्याचं रेखाटन, आणि तेही गीतकाराच्या शब्दात. आणि जेव्हा गायक त्याला आपला सुरेल स्वर लावतो तेव्हा ती रचना काही औरच बनते, हो ना. भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण आहात. यानंतरचं गाणं लगेचच, तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: आपल्या बीड मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ऑफर्स सह सुरू झाला आहे सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य रजत महोत्सव. 22 कॅरेट सोन्यावर प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 4000 कॅशबॅक आणि चांदीच्या पायल घडणावळीवर 100% सूट. ऑफर 5 जून पर्यंत. विश्वासाची परंपरा, आकर्षक डिझाईन. सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, साठे चौक, जालना रोड, बीड.
0: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केला. कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं लगेचच ऐकवत आहोत.

शांताराम नांदगावकरांची रचना आता आपण ऐकली. संगीत दिलं अशोक पत्के यांनी, गायिका अनुराधा पौडवाल. भावधारा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करत आहे. आमच्या आजच्या कार्यक्रमाविषयी, आज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या निमित्तानं आकाशवाणी मुंबई विशेष कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. वेळ परत एकदा, आज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. हॅलो गीतमाला फोन इन कार्यक्रमाचं प्रसारण आज सकाळी 10 ते

दहा या वेळेत आपण ऐकू शकाल. सकाळी 10:30 रेडिओलॉजी समज आणि गैरसमज याविषयी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अरुण झंझुर्डे यांची रणजित पागलाने यांनी घेतलेली मुलाखत आपल्याला ऐकता येईल. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण असेल वेळ परत एकदा सकाळी 10:30. रसिको हो आपला आवडता कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाची आपण उत्सुकतेनं वाट पाहत असता, तो गातार है मेरा दिल हा कार्यक्रम. आज अभिनेते निर्माते दिग्दर्शक राज कपूर स्मृती दिन विशेष गातार है मेरा दिल अवश्य ऐका. सकाळी 11 विजय पारगावकर आजचा कार्यक्रम सादर करतील. आमच्या काही महत्वपूर्ण कार्यक्रमाविषयी आता आपण जाणून घेतलं आणि आता भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटचं गाणं

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात. आणि महाराष्ट्र गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात काल नवी दिल्ली इथं बैठक झाली. व्यापार, संरक्षण, सीमा व्यवस्थापन, संस्कृती आणि इतर परस्पर हिताच्या क्षेत्राचा यात समावेश होता. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी चर्चेनंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. म्यानमारच्या सार्वभौमत्वासाठी आणि प्रादेशिक अखंडतेसाठी भारताचा पाठिंबा असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. तर भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारच्या अध्यक्षांनी दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाली असं विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं. कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचं काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने गती देण्यासाठी दोनही नेत्यांनी सहमती दर्शवली असंही मिस्त्री म्हणाले. भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमुळे म्यानमार हा एक महत्वाचा भागीदार आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. काल राष्ट्रपती भवनात म्यानमारच्या अध्यक्षांचं स्वागत करताना त्या बोलत होत्या. म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर हाईंग यांचं मुर्मू यांनी अभिनंदन केलं. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिंग आंग हाईंग यांच्यासमवेत काही कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगपतींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी हे सर्वजण आज मुंबईला भेट देणार आहेत. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार कालपासून अंमलात आला आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. सीईपीए हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो दोन संस्कृतींमधील विश्वासाचं प्रतीक आहे. या सर्वसमावेशक करारामुळे भारत आणि ओमान यांच्यातील संबंधांना नवी गती मिळेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.

या कराराच्या पहिल्या दिवसापासूनच भारत ओमानच्या 98% उत्पादनावर कोणत्याही प्रकारे शुल्क लावणार नाही असंही त्यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेने द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. पहिला टप्पा अंतिम करण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकेचे शिष्टमंडळ सध्या नवी दिल्लीत उपस्थित आहे. ही चर्चा आजपासून येत्या 4 जून या कालावधीत होत आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिली. वाणिज्य विभागातील अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोनही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाची दुसरी फेरी काल नवी दिल्लीत पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांच्या दरम्यान काल बैठक झाली. मुक्त शांततापूर्ण स्थिर आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी प्रादेशिक भागीदारांशी सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही देशांनी तंत्रज्ञान तसंच संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. कालपासून येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचाही समावेश आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला गट यांनी संघर्ष कमी करण्यास सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली तसंच लेबनॉनमधील दहशतवादी गटांशीही मध्यस्थांच्या माध्यमातून संवाद साधला त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. विकसित महाराष्ट्रांतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स विकसित करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई बसेस संदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी आज होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत या न्यायाधीशांना पदाची शपथ देतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशांसमवेत विचारविनिमय करून 5 नवीन न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्येष्ठ वकील व्यंकिता सुब्रमणी मोहना यांचीही सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल नवी दिल्लीत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर, संघटनात्मक विस्तारावर आणि भविष्यातील उपक्रमांवर या बैठकीत चर्चा झाली असं खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते डॉ संबित पात्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं विद्यार्थ्यांसाठी गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल सुरू केलं आहे. मंडळाने समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याचा सविस्तर सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा असा सल्ला सीबीएसईनं दिला आहे. येत्या 6 जूनपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत.
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. या खोऱ्यातील समृद्ध जैवविविधता आणि दुर्मिळ वनस्पती प्रजातींच्या संवर्धनामध्ये सहकार्य करण्याचं आवाहन वनविभागाने पर्यटकांना केलं आहे.

0: जपानमधील काकामिगहारा इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील गट अ मधील तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी काल कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. कर्णधार केतन कुशवाहाने 2 गोल केले तर 54व्या मिनिटाला शाहरुख अलीने गोल करत विजय निश्चित केला. या विजयासह गट अ मध्ये भारत 6 गुणांसह कोरिया आणि जपान यांच्या बरोबरीने पोहोचला आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारत आपल्या गटातील अखेरचा सामना उद्या चायनीज तायपाईविरुद्ध खेळेल. हवामान. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीसह अन्य काही राज्यांमध्ये काही ठिकाणी आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांमध्येही विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, गोव्यासह गुजरातमध्येही पावसाचा अंदाज आहे तर ईशान्येकडील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात. आणि महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलं आकाशवाणी बीड केंद्र. सकाळची 8:40 झाली आहेत. लोकसंगीत कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला वेसावकर आणि सहगायकांच्या स्वरात पारंपरिक कोळी गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं विजय कठीण यांनी. लोकसंगीत म्हटलं की एक वेगळीच जादू आणि त्यात वेसावकर आणि सहकारी म्हटलं की मस्त. अगदी गाणी अशी पारंपरिक लोकगीतं जी आपल्याला नक्कीच मस्त एन्जॉय करायला लावतात आणि म्हणूनच कार्यक्रमात यानंतर सुद्धा एक छानसं गाणं

लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करत आहे. आताच आपण वेसावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक कोळी गीत ऐकलं. संगीत विजय कठीण यांनी दिलं होतं. लोकसंगीत कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं ऐकण्यापूर्वी आमच्या कार्यक्रमाविषयी आज सकाळी ठीक 10 वाजता हॅलो गीतमाला फोनिंग कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. त्यानंतर 10:30 आरोग्य मंत्र कार्यक्रमात रेडिओलॉजी समज आणि गैरसमज याविषयी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अरुण झिंझुर्डे यांची रणजित बागलाने यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. 11 वाजता गातार हे मेरा दिल या कार्यक्रमाचं प्रसारण असेल. आणि आजच्या कार्यक्रमात अभिनेते निर्माते दिग्दर्शक राज कपूर स्मृतिदिन विशेष गातार हे मेरा दिल हा कार्यक्रम आपला रेडिओ मित्र विजय पारगावकर सादर करेल. अवश्य ऐका आमच्या आजच्या कार्यक्रमाविषयी. आता आपण जाणून घेतलं लोकसंगीत.

0: वैसावकर आणि सहगायकांच्या स्वरात पारंपरिक कोळी गीत आम्ही प्रसारित केली. या गीतांना संगीत दिलं विजय कठीण यांनी. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला. खास 1 जून पासून आमच्या रसिक श्रोत्यांसाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी, कार्यक्रमांच्या वेळेतील बदल आणि हे सर्व जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका आकाशवाणी बीर केंद्राचे कार्यक्रम. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीर केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 9 वाजता आम्ही सहक्षेपित करणार आहोत ऑल इंडिया रेडिओच्या 90वी निमित्तानं आकाशवाणी मुंबई विशेष कार्यक्रम आणि त्यानंतर 9:30 विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा ऐकूया मुंबई केंद्राचा कार्यक्रम.
1: ऐकूया अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 23.

0: श्रोते हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: मुंबईची सर्व बेटं एकमेकांना जोडण्याची कल्पना मुंबईचा पहिला गव्हर्नर जेरॉल्ड ऑनजीए याला सुचली. ही कल्पना ईस्ट इंडिया कंपनीच्या लंडन मधल्या संचालकांसमोर मांडण्याचं त्यांना ठरवलं. पण कंपनीला ती गोष्ट अगोदरच माहीत होती, कारण गव्हर्नर ह्या नात्याने ऑनजीएनं मुंबईचा ताबा घेण्यापूर्वी म्हणजेच सन 1668 सालात कंपनीच्या सुरतेतल्या वखारीनं सॅमसन नामक जहाजाचा कप्तान सॅम्युअल शॅबले ह्याच्या मार्फत मुंबई बेटांचं प्राथमिक सर्वेक्षण केलेलं होतं. या सर्वेक्षणाला जवळजवळ 1.5-2 वर्ष लागली. 1670 साली या सर्वेक्षणाचा अहवाल तयार झाला. धारावी, माहीम आणि वरळी ह्या बेटांमधून आत येणारं पाणी बांध घालून अडवता येणं शक्य आहे. तसं केल्याने समुद्राचं आत येणारं पाणी थांबून मधल्या खोलगट जागेत भरणी करता येऊ शकेल. त्यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात उपजाऊ जमीन उपलब्ध होऊ शकेल, जेणेकरून शेतीसाठी मुबलक जागा मिळेल. शिवाय या भागात असलेल्या दलदलीमुळे निर्माण होणारी मुंबईतली जीवघेणी रोगराई देखील आटोक्यात येणं शक्य आहे, असा अहवाल सॅम्युअल शॅबले याने कंपनीच्या सूरत वखारीकडे सादर केला. या कामासाठी भरपूर वेळ लागेल आणि अंदाजे 1200 ते 1500 पाऊंडांचा खर्च येऊ शकेल, असंही शॅबले याने अहवालात लिहिलं. व्यापारी असलेल्या कंपनीची एवढा खर्च करायची तयारी नव्हती, त्यामुळे हे काम करण्यासाठी कंपनीकडे चांगले इंजिनियर्स उपलब्ध नसल्याचं कारण देत बेटं जोडण्याचा भविष्यात विचार करायचं आश्वासन कंपनीनं दिलं.
2: पण जिद्दी ऑनजीएनं मात्र हा विषय लावून धरला. त्याच वेळेस सुरतेच्या वखारीत कर्नल हरमन बेक नावाचा इंजिनियर नव्यानं रुजू झालेला होता. पुन्हा एकदा

0: मुंबईच्या बेट जोडणीची कल्पना पृष्ठपातळीवर आलेली होती. लंडनहून आलेल्या कर्नल बेकची नेमणूक मुंबईचा इंजिनियर आणि सर्वेअर जनरल म्हणून केली गेलेली होती. त्याची मुख्य जबाबदारी मुंबईच्या किल्ल्याचं म्हणजेच फोर्ट किंवा बॉम्बे कॅसलचं मजबूतीकरण करण्याची होती आणि त्यातून वेळ मिळाला तर मुंबई बेटांचा सर्वे करावा असंही कंपनीनं त्याला सुचवलेलं होतं. कर्नल हरमन बेक 1672 ला मुंबईत आला आणि लगेचच फोर्टच्या मजबूतीकरणाच्या कामात गुंतून गेला. मुंबई बेटांवरच्या व्यापाराच्या आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी ते काम महत्वाचं असल्यामुळे साहजिकच त्या कामाला त्यानं प्राधान्य दिलेलं होतं. साधारणत 2 वर्षांनी म्हणजे 1674 साली तो आपल्या या मुख्य जबाबदारीतून थोडासा मोकळा झाला आणि मुंबईच्या बेटांमधल्या जागेच्या सर्वेक्षणाचं काम त्यानं हाती घेतलं. यथावकाश त्याने आपला अहवाल कंपनीला दिला, ज्यात बेटांमधून आत घुसणारं समुद्राचं पाणी अडवलं तर जवळपास 473 एकरांची लागवड योग्य जमीन उपलब्ध होऊ शकते असा शेरा त्यानं त्यात नोंदवलेला होता. मुंबईत भरणी केल्यास राहण्यासाठी आणि लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध होऊ शकेल याची कंपनीच्या लंडन स्थित मुख्यालयाला चांगलीच कल्पना होती. पण त्यासाठी येणारा खर्च करण्याची मात्र कंपनीची तयारी नव्हती. मुंबईत नियुक्त केलेले अधिकारी काहीतरी कामं काढून कंपनीच्या पैशांची उधळपट्टी करतात आणि स्वतःचे खिसे भरतात असा कंपनीला संशय होता.
1: पण मुंबईची वाढणारी लोकसंख्या, वाढणारा व्यापार आणि वाढणारा नफाही कंपनीला दिसत होताच. मुंबईत उपयोगी जमिनीची आवश्यकता असल्याचं कंपनीला पटत असलं तरी त्यासाठी खर्च मात्र करायचा नव्हता. आता कंपनीला जमीन तर हवी होती म्हणून कंपनीनं एक शक्कल लढवली. कंपनीनं मुंबईला कळवलं की जर कोणी खासगी व्यक्ती स्वखर्चानं आणि त्यातले सर्व धोके पत्करून हे काम करायला तयार असेल तर त्यासाठी कंपनी परवानगी द्यायला तयार आहे. पण त्यामुळे तयार झालेल्या जमिनीची मालकी मात्र कंपनीकडेच राहील आणि ते काम करणाऱ्या व्यक्तीला ती जमीन दीर्घ मुदतीच्या भाडे करारानं देण्यात येईल. कुणीही खासगी व्यक्ती किंवा कंपनीचा कुणी कर्मचारी जर हे काम करायला तयार असेल तर त्यालाही कंपनी परवानगी देईल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की दुसऱ्याच्या लाठीनं साप मारण्याचा कंपनीचा हेतू होता. कंपनीच्या या प्रस्तावाला कुणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे ह्या कामासाठी येणारा प्रचंड खर्च करण्याची मुंबईतल्या कुणाही देशी किंवा परदेशी व्यक्तीची कुवतच नव्हती. पुन्हा काहीतरी करून पैसा उभा करून बाणबंदिस्ती केलीच तर तिच्या टिकण्याचीही शाश्वती नव्हती. त्यामुळे कुणीही धोका पत्करायला तयार झालं नाही.
0: परंतु जेराल्ड ऑनजीए स्वतःच हा जुगार खेळायचं ठरवतो. हरमन बेकनं तयार केलेल्या सर्वेचा त्यानं बारकाईनं अभ्यास केलेला होता. कंपनीची ऑफर त्यानं स्वीकारायची ठरवली. मॅथ्यू ग्रे आणि कॅप्टन शॅक्स्टन अशा दोघांना सोबतीला घेऊन स्वखर्चानं उमरखाडी आणि वरळीच्या खाडीवर बांध घालण्याची त्याची तयारी असल्याचा प्रस्ताव त्यानं कंपनीकडे पाठवला. मात्र तयार झालेली जमीन या तिघांना कंपनीनं वंश परंपरागत हक्कानं कायमस्वरूपी द्यावी आणि त्या बदल्यात हे तिघ कंपनीला 41 वर्षांपर्यंत कर भरतील अशी अट त्यानं प्रस्तावात नोंदवलेली होती. हा प्रस्ताव कंपनीला उत्तम वाटला आणि कंपनीनं हा प्रस्ताव स्वीकारल्याचं ऑनजीएला कळवलं. कंपनीला जमीन मिळणार असते, शिवाय करही मिळणार असतो आणि खर्च मात्र शून्य. कंपनी ऑनजीएला पुढे जाण्याची परवानगी देते. कंपनीची परवानगी मिळाल्यानंतर लगेच हे तिघ जण उमरखाडी आणि वरळीचा बांध घालण्याच्या तयारीला लागतात. पैशांची उभारणी करतात. त्यासाठी लागणारे माहितगार कामगार आणि मजूर नागोठण्याहून आणायचं

0: ठरवतात. पण दुर्दैवानं त्याच वेळी म्हणजे दिनांक 20 फेब्रुवारी 1673 या दिवशी डच गव्हर्नर जनरल रिकॉल्फ व्हॅनगॉ मुंबईवर चाल करून येत असल्याची बातमी येऊन थडकते आणि मुंबईचा गव्हर्नर या नात्यानं त्याला अटकाव करण्यासाठीच्या तयारीत अंजी गुंतून पडतो. त्याचे सहकारी मॅथ्यू ग्रे आणि कॅप्टन शॅक्स्टन नागोठण्याहून येणाऱ्या मजुरांची वाट पाहत असतानाच जंजिऱ्याचा सिद्धी नागोठण्यावर चाल करून येतो आणि मजुरांचं मुंबईत येणं ही बारगळत आणि अर्थातच हा सारा प्रस्तावही ठप्प होतो. पुढची तब्बल 125 वर्ष त्या दिशेनं फारशी काहीच हालचाल होत नाही.
1: पेट गाव अन नगर शहर ते महानगर बनताना.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.
3: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 9:10 झाली आहेत. चित्रपट संगीत गीतबहार.

0: रमेश गोखले ने। अब कमल शर्मा को दीजिए इजाजत। नमस्कार।
1: आज के फनकार।

0: श्रोतो हो, विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होता। हे सर्व कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले। आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीर केंद्रावरून FM 102.9 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर। प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे ठीक 10 वाजलेत। प्रसारित करत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला।
1: हॅलो गीतमाला

0: रसिको नमस्कार आणि आजच्या हॅलोवीनमाला फोन इन कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. खूप दिवसाची प्रतीक्षा आमच्या रसिक श्रोत्यांची. हो ना मंडळी, आपण अनेक दिवसांपासून विविध कार्यक्रमांची वाट पाहत होता मोठ्या आतुरतेनं, आणि म्हणूनच फोन इन कार्यक्रम आता आम्ही घेऊन येत आहोत. 1 जूनपासून आकाशवाणी विविध कार्यक्रमांचे बदल आणि विविध कार्यक्रमांचं प्रयोजन. खूप खूप स्वागताच्या फोन इन कार्यक्रमात. हॅलो गीतमाला हा फोन इन कार्यक्रम म्हटलं की आमचे रसिक श्रोते आमच्याशी दिलखुलास संवाद साधतात. आपल्या मनातील भावभावना व्यक्त करतात. गप्पा गोष्टी आणि सोबतच मनपसंत गाणी. हो ना मंडळी, चला सज्ज आहात ना हॅलो गीतमाला कार्यक्रम ऐकण्यासाठी? चला फोनची बेल देखील वाजते, पाहूया पहिला फोन कुठल्या गाण्यासाठी.
1: हॅलो गीतमाला. हॅलो.
0: हा नमस्कार, हॅलो गीतमाला, बीड आकाशवाणी.
1: मी मुक्काम गोष्ट भावी तालुका शहाबाजी नाईन रेंगर बोलतोय सर. श्रीराम गोंधळी.
0: श्रीरामजी, आपण खूप दिवसानंतर या कार्यक्रमात बोलतोय.
1: हो सर, नक्की नक्की.
0: कसं वाटतंय आता?
1: त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. आणि खूप दिवसानंतर पण माझा कॉल आहे.
0: अरे बा,
1: पण मला आजच्या कार्यक्रमात बघा, आता सुमन कल्याणपूर यांचं नुकतं निधन झालं होतं.
0: हो, परवाच निधन झालं त्यांचं 31 तारखेला.
1: हो
0: हा.
1: आणि पार्श्वगायिक होत्या, खूप छान आवाज, मराठी हिंदी वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी गीतं गायलेली आहेत.
0: हो, भावगीत, भक्तिगीत, चित्रपट गीतापर्यंत सुमनताईंनी आपल्या आवाजाची जादू आपल्या या चित्रपट सृष्टीला दिलेली आहे.
1: बरोबर बरोबर. आणि त्यांचं गाणी म्हणजे ऐकताना मराठी गाणी किंवा भावगीत, अशोकजी परंजपे यांच्या गीताला त्यांनी खूप असा सुंदर आवाज देऊन जे गीतं गायलेली आहेत ती खूपच छान भावगीत.
0: हो, आणि त्याला कमलाकर भागवत यांच्या संगीताची साथ.
1: बरोबर बरोबर.
0: हा, खूपच सुंदर गाणी आहेत. काही अशोक पत्नींची पण आहेत.
1: बरोबर आहे सर. आज त्यांनी गायले कुठलंही गीत मला आज चालेल सर.
0: तर चालेल, सुमनताईंच्या स्वरातलं गाणं खास श्रीराम गोंधळी यांच्यासाठी आम्ही ऐकवत आहोत. आपण फोन केलात, धन्यवाद.

0: हे कस्टमर केयर उठे। हाँ मैडम।
1: बोला।
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळ केवायसी अपडेट करायला हवं।
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर
1: अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता।
0: बस समजलं।
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा।

0: नमस्कार, हॅलो गीतमाला कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार सर.
0: हो, आपलं शुभ नाव?
1: साहेबराव पाटील, शिराळा तालुका जाफरा जिल्हा जालना इथून बोलत आहे सर.
0: अरे वा, स्वागत आजच्या कार्यक्रमात.
1: हो सर, आम्ही हे फोन इन कार्यक्रम चालू केला, त्याबद्दल आम्हाला भरपूर आनंद झाला.
0: नक्कीच नक्कीच. अहो, आमच्यासोबत तुम्हाला सुद्धा आनंद होत आहे आणि आता तुमच्या जसा फोन लागला तुमची उत्सुकता होती आतापर्यंत. नक्कीच.
1: आपण कोण बोलता सर?
0: मी हॅलो गीतमाला कार्यक्रमामधनं बोलतो.
1: आणि कसे मजेत आहे का?
0: हो, तुम्ही कसे आहात?
1: आम्ही मजेत आहे सर. आम्ही उन्हाच्या टायमाला शेतीचे काम करीत नाही आम्ही.
0: अच्छा, चांगलंय. मग उन्हा काळजी घ्या. उन्हा
1: आणि सकाळी 11 नंतर आम्ही लगेच सावलीचा आसरा घेऊन सनी आपल्या बीड कॅमेराचे गाणे ऐकतो बघा.
0: व्हेरी गुड, नाईस.
1: हो
0: चालेल, कारण कसे बाहेर रणरणत्या उन्हात काम करण्यापेक्षा थोडासा आरामही केलेला बरा
1: सर. आणि उन्हापासून आपापली तब्येत सांभाळायला पाहिजे सर्वांनी.
0: नक्की, सगळ्यांनीच उन्हापासून काळजी घ्यायला पाहिजे आपल्या आरोग्याची. त्याच्यानंतर कुठे बाहेर जाताना पाणी वगैरे ते सुद्धा नक्कीच सोबत ठेवायला हवंय.
1: आम्ही शेतामध्ये थंड याच्यातला जो मड आपल्याला त्याला माठ म्हणतात.
0: हो,
1: त्या माठामध्ये पाणी ठेवून त्याला वरून सनी आपला कपड्याचा हे वल्ला करून ठेवतो आणि त्यातलं पाणी पितो बघा. आपलं शरीर थंड असतं पाण्यामुळं. पाणी या दिवसा जेवण कमी पण पाणी जास्त प्यावं लागतं.
0: हा बरोबर आहे ना. आणि ते खूप अगदी ही जुनी परंपरा आहे. अगदी आता आजच्या जमान्यात किती जरी फ्रीज आले अजून तरी पण आपली जी जुनी परंपरा आहे माठ त्याला वर ते ओलं फडकं लावलेलं ते जर सुकत आलं तर परत त्याच्यावर थोडंसं पाणी मारायचं आणि त्याला पुन्हा ओलं करायचं आणि ते थंडगार पाणी प्यायची. ती मजाच काही और आहे ना.
1: हो
0: बर, चला.
1: आपल्याला या कार्यक्रमामध्ये आपल्याला एक हॅलो बदल मधलं गाण्याचं बघा, घटा सावन की घटा.
0: छान गाणं निवडलं आपण. चालेल, आपण फोन केलात. धन्यवाद सर.
1: धन्यवाद.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: हॅलो.
2: हा नमस्कार. हॅलो गीतमाला.
1: हा नमस्कार.
2: नमस्कार. स्वागत आजच्या कार्यक्रमात.
1: मी मुक्काम पोस्ट आष्टी तालुका परतूर जिल्हा जालन्याहून सय्यद युनुस बोलतो सर.
2: सय्यद जी स्वागत आजच्या कार्यक्रमात.
1: हो सर, कसे आहेत सर आपण?
2: आम्ही मजेत आहोत, आपण कसे आहात?
1: आम्ही बी मजेमध्ये आहे सर.
2: बर, बाकी काय म्हणतंय वातावरण तिकडचं आष्टीचं?
1: वातावरण तर सध्या उन्हाचं आहे सर.
2: बर, पण टेम्परेचर कसं आहे?
1: टेम्परेचर 42 आहे सर.
2: बर बर, मग काळजी घ्या उन्हाची, उन्हापासून
1: आपल्या आरोग्याची काळजी घ्या सर. हो.
2: बाकी आजच्या कार्यक्रमात प्रयोजन?
1: आजच्या कार्यक्रमात एक गीत ऐकत होतो सर. चित्रपटाचं नाव आहे राजकुमार, मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात आहे सर.
2: तुम्ही पुकारा और हम चले आए.
1: सर, आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सर जी.
2: हो, परवा सुमनताईंचं निधन झालं.
1: हो.
2: आपल्या जादुई आवाजानं, स्वरांनी, सुमनताईंनी अनेक रसिक मनावर राज्य केलेलं आहे. आणि खरोखरच एक चित्रपट सृष्टीला एक खूप हुरहुर लावून गेल्या त्या. आज वयाच्या 89व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे सुमनताईंचं.
1: हो,
2: चालेल. आपण आजच्या कार्यक्रमात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात. आणि आपल्यासाठी हे गीत खास घेऊन येतोय राजकुमार चित्रपटातलं.
1: धन्यवाद.

0: हॅलो गीतमाला.
1: हा हॅलो गीतमाला, बीड आकाशवाणी.
0: तुमचा हॅलो गीतमाला सुरू केल्याबद्दल आपले धन्यवाद सर.
1: हो धन्यवाद. आणि कसं वाटतंय बरं तुम्हाला कार्यक्रम सुरू होतो?
0: कारण आमचा आवडीचा कार्यक्रम सुरू झाल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद झालाय सर.
1: अरे वा, बरं आपलं नाव कळू शकेल?
0: मी अभिमान साबळे पाटील, मुक्काम पोस्ट पिंपरखेड तालुका वळवणी इथून बोलतो सर.
1: अरे वा, खूप छान. आपला म्हणजे जो आनंद आहे तो आपल्या बोलण्यातून सुद्धा जाणवतोय अभिमान जी आम्हाला.
0: हो सर, जागृती रेडिओ श्रोता संघ आहे आमचा.
1: बरोबर. हो हो हो, आपली पत्र असतात कार्यक्रमात.
0: हो हो सर.
1: हा,
0: गीत ऐकायचं होतं बेताब या चित्रपटातील.
1: हा,
0: बादल यू गरजते है, डर कुछ ऐसा लगता है.
1: चालेल, खूप चांगलं गाणं निवडलंय आपण.
0: हो, कारण आता आपल्याकडे सध्या वातावरण तसं वादळ वाऱ्याचं आहे ना.
1: हो हो हो,
0: त्यानिमित्त.
1: बरोबर आहे. आणि आता साहजिकच कसं आहे, जून म्हंटल की आपल्याला सुद्धा, आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा पावसाची प्रतीक्षा असते.
0: हो हो हो.
1: हा, आणि आता बघा बरं, आपल्या साईडला सुद्धा थोडा इफेक्ट जाणवतोय की नाही, जसं की आभाळ आलंय, थोडंफार विजा सुद्धा गडगड
0: आहे. वादळ आणि पाऊस आला.
1: हा हा हा,
0: थोडस पाऊस आला आणि भरपूर वादळच होत.
1: अच्छा.
0: हा
1: चालेल.
0: आणि विजा भरपूर चमकत होता, त्यानिमित्त हे गीत सुचलं सर.
1: नक्की नक्की चालेल. आपण तुमच्यासोबत, मला सुद्धा हे गाणं आवडतं, आपण फोन केला, धन्यवाद. आपल्यासाठी बेताब चित्रपटातलं गीत, धन्यवाद सर.

0: नमस्कार, हॅलो गीतमाला, फोन इन कार्यक्रम.
1: हां नमस्कार. नमस्कार
0: नमस्कार, स्वागत आजच्या कार्यक्रमात.
1: नेहरू चौक पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र, इथून आपला नियमित श्रोता सुरेश जाधव बोलतो सर.
0: स्वागत सर आजच्या कार्यक्रमात. काय म्हणता,
1: पहिला आजपासून कार्यक्रम आपण सुरू करत आहात त्याच्याबद्दल आपलं शतश धन्यवाद.
0: धन्यवाद. आणि नक्कीच हा उत्साह, तुमचा जो प्रतिक्रिया होती खूप दिवसाची, फोन इन कार्यक्रम सुरू व्हावा, हा ती आता म्हणजे
1: आमची प्रतीक्षा पूर्ण झाली म्हणलं तरी चालेल.
0: नक्कीच,
1: कोरोनापासून जे कार्यक्रम आपण बंद केले होते त्यापासून आता आजपासून जवळपास बरेचसे दिवस झाले, तर आज सुरुवात झाली आहे 1 जून पासून.
0: येस येस येस येस.
1: बघा, आज कार्यक्रमाद्वारे आज माझा फोन लागला, बोलायचं तर भरपूर आहे आपल्या संग, पण आता सगळ्यांना चान्स द्यावा लागणार.
0: येस नक्कीच.
1: तर बघा, ज्येष्ठ गायिका सुमन काढल्या

0: कल्याणपूर मेला निधन झालं. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी भावगीत भक्तिगीत बरेचसे असे युगल गीत सोलो गीत मराठी हिंदी असे जवळपास 750 चित्रपटात त्यांनी असे गाणे गायलेले. त्यांच्या गाण्याचा हा ठेवा इतका जबरदस्त आहे सर. 60 ते 70 दशकामध्ये इतके जबरदस्त गाणे तिने गायले तर आपल्याला किती जरी असे गाणे ऐकले तरी फार म्हणजे त्याचा स्वाद हा कमी होत नाही सर.
1: कमी होत नाही आणि अजूनही ऐकावीशीच वाटतात अशी गाणी सुमनताईंची.
0: सुमधुर गाणे असते ताई. आणि हा सुमन कल्याणपूर आणि लता मंगेशकरला ही जोड म्हणजे आपल्याला वाटत नाही का सुमन कल्याणपूर गाती का लता मंगेशकर गाती.
1: नक्की नक्की. आणि फरक सुद्धा समजत नाही आवाजात सुद्धा.
0: अजिबात काहीच फरक कळत नाही सर.
1: हो
0: तर आज आपण यात ज्येष्ठ गायिकाला श्रद्धांजली पूर्वक एक गीताचा आनंद घेऊ सर त्यांच्या. तर गीताचे बोल आहे नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे करना था इनकार मगरी करार तुम्ही से कर बैठे. जब जब फूल खिले मधलं गीत आहे सर.
1: बर बर नक्कीच आपण.
0: आणि त्यांच्या जोडीला मोहम्मद रफी साहेबनी गायलेलं हे गीत आहे.
1: अच्छा.
0: अभिनेत्री होती नंदा. आता नंदा भी नाही राहिली.
1: हो.
0: शशी कपूर भी नाही राहिले. आणि ज्येष्ठ आपले गायिका सुमन कल्याणपूरचे निधन झाले त्यांना आपल्याला फार मोठा एक आघात म्हणजे संगीत क्षेत्रामध्ये फार मोठा आघात पडलेला आहे.
1: हो.
0: तर आज मी त्यांना आपल्या प्रतिष्ठान रेडिओ श्रोता संघातर्फे भावपूर्ण आदरांजली वाहतो सर.
1: नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली सुमनताईंना अवश्य.
0: स्वाद घ्या.
1: नक्कीच आपल्या पसंतीवरून हे गीत आम्ही ऐकवतोय. फोन केलात धन्यवाद.

तेव्हा हा होता हॅलो गीतमाला हा फोन इन कार्यक्रम. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. आमच्या श्रोत्यांनी दूरध्वनीवरून आमच्याशी संवाद साधला आणि आपलं पसंती गीत दिलखुलासपणे आमच्याशी संवाद साधून आपलं पसंती गीत सुद्धा सुचवलं आणि ऐकलं. या कार्यक्रमात दशरथ सांगुते यांनी सुद्धा महबूब की मेहंदी चित्रपटातील गाण्या गीतासाठी आम्हाला कॉल केला, परंतु वेळेअभावी त्यांच्या कॉलचा कार्यक्रमात समावेश होऊ शकत नाही. दिलगिरी त्याबद्दल.

0: हॅलो गीतमाला. दर मंगळवारी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आणि दर शनिवारी मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या वेळ 10 वाजता आणि तुमचं मनपसंत गाणं लावण्यासाठी कॉल करा 024-42-295-901 या क्रमांकावर. फोन दर सोमवारी आणि शुक्रवारी सकाळी 11 वाजता. तेव्हा परत याच कार्यक्रमात भेटूयात, अर्थात फोन इन कार्यक्रमात, हॅलो गीतमाला या कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे
1: हॅलो गीतमाला.

0: खोलीन कार्यक्रम हॅलो गीतमाला आत्ता आपण ऐकला. हॅलो गीतमाला हिंदी गीतांचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 झाले आहेत. आरोग्य मंत्र, आजच्या आरोग्य मंत्र या कार्यक्रमात रेडिओलॉजी आणि रेडिओलॉजी समज आणि गैरसमज याविषयी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अरुण झिंझुरडे यांची रणजित बागलाने यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करत आहोत. आज या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चय. आरोग्य मंत्र,
1: श्रोतेव नमस्कार. आरोग्य मंत्र या कार्यक्रमामध्ये मी रणजित बागलाने आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो.

0: श्रोते हो, आज आपण आरोग्य मंत्र या आरोग्यविषयक कार्यक्रमासाठी आमंत्रित केला आहे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अरुण झिंझोरडे यांना. डॉक्टर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीस थोडक्यात आपला परिचय आमच्या श्रोत्यांसाठी.
1: नमस्कार, आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. मी डॉक्टर अरुण बबन झिंझोरडे रेडिओलॉजिस्ट आहे.
0: डॉक्टर साहेब, कार्यक्रमाच्या सुरुवातीसच मी असा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की रेडिओलॉजी म्हणजे काय?
1: रेडिओलॉजी वैद्यकीय शाखेतील एक अशी ब्रँच आहे ज्यामध्ये आजारांचे निदान करण्यास मदत होते. वेगवेगळ्या तपासण्या करून आपण आपल्या शरीरामध्ये काय बिघाड आहे तो शोधण्यासाठी मदत घेऊ शकतो. ज्यामध्ये एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, MRI, मॅमोग्राफी किंवा पेट स्कॅन अशा प्रकारचे मॉडेलिटीज वापरल्या जातात.
0: म्हणजे ह्या सर्व चाचण्या रेडिओलॉजी मध्ये येतात?
1: हो.
0: म्हणजे डॉक्टर, या सर्व तपासण्या रेडिओलॉजी मध्ये येतात. आमच्या श्रोत्यांना एक्सरे विषयी काही माहिती सांगा.
1: एक्सरे हे सर्वात सोपे लवकरात लवकर होणारी तपासणी आहे.
0: डॉक्टर, एक्सरेचा उपयोग कोणकोणत्या वेळेस त्याचा उपयोग केला जातो?
1: एक्सरे मध्ये आपण हाडांची स्थिती बघू शकतो. त्यामुळे साधारणतः एक्सरे फ्रॅक्चर वगैरे आहे का नाही बघण्यासाठी करतात. किंवा एक्सरे मध्ये फुफ्फुसे चांगले दिसतात, त्यामुळे फुफ्फुसांचे बरेचसे आजार छातीचा एक्सरे काढून आपल्याला कळतात. किंवा अजून दुसरा एक्सरेचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो तो डेंटिस्ट्री मध्ये, म्हणजे दाताच्या आजारांसाठी पण एक्सरेचा उपयोग केला जातो.
0: डॉक्टर, आम्हाला हे सांगा की एक्सरे मध्ये काही गोष्टी जर लक्षात नाही आल्या त्या तपासणीमध्ये, तर त्याच्या पुढेही काही सुविधा आहेत का किंवा कुठल्या तपासण्या आहेत का ज्याद्वारे आपण त्या रोगाविषयी अजून तपशीलवार निदान मिळू शकतं आपल्याला?
1: हो, एक्सरे हे एक 2D इमेज घेतली जाते एक्सरे मध्ये. त्या 2D इमेज मध्ये आपल्याला बरीचशी माहिती भेटते.
0: हा.
1: परंतु कधी कधी आपल्या शरीरातील वेगवेगळ्या भागांची, वेगवेगळ्या अवयवांची डिटेल इन्फॉर्मेशन आवश्यक असते. त्यासाठी आपण मग सिटी स्कॅन ऍडवाइस करतो. सिटी स्कॅन मध्ये एक्सरेच तंत्रज्ञान वापरून थोड्याशा मिनिटात हजारो इमेजेस घेतल्या जातात. एक्सरेची इमेज एकाच अँगलने दिसते, पण सिटी स्कॅन मध्ये सगळ्या बाजूने एक्सरे एक्सपोजर करून शरीराची प्रत्येक साइडने इमेज तयार करून चित्र बनवलं जातं. त्यामुळं अजून चांगल्या पद्धतीने जास्त डिटेल्स मध्ये शरीराच्या आतील भागाची माहिती मिळते.
0: म्हणजे एक्सरे मध्ये साधारणतः ढोबळ मानाने वरची माहिती मिळते, पण अजूनही तपशीलवार जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल त्या रोगासंबंधित तर सिटी स्कॅन करणं आवश्यक आहे. डॉक्टर साहेब, हे सांगा की ह्या ज्या चाचण्या आहेत, पेशंट जो आहे तो स्वतःहून ह्या चाचण्यांची मागणी करू शकतो का तज्ज्ञांकडनंच आपण ते त्यांनी सांगितल्यानंतरच आपण ते करायला पाहिजे?
1: करू शकतो, परंतु तसे करणे योग्य नाही. कारण एक्सरे झालं, सिटी स्कॅन झालं, याच्यामध्ये रेडिएशन असतात. या रेडिएशनचा आपल्या शरीराला धोका असतो. तो जरी नगण्य धोका असला तरी त्याचा विचार करून डॉक्टरांनी ते सजेस्ट केलेलं असतं. एक वेळेस एक्सरेचं थोडंसं रेडिएशन ठीक आहे, परंतु सिटी स्कॅनमध्ये, एका सिटी स्कॅनमध्ये जवळपास 100 ते 400 एक्सरे काढले इतके रेडिएशन आपल्या शरीरावर पडत असतात. त्यामुळं त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. म्हणून सिटी स्कॅन करताना आणि वारंवार एक्सरे करणे हे सुद्धा आपण जेवढं टाळता येईल तेवढं टाळायला पाहिजे. जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा त्यांनी रिस्क आणि बेनिफिट याचा विचार केलेला असतो, म्हणून ते सांगत असतात. पण आपण मनाने जाऊन करण्यामध्ये काही पॉइंट नाहीये.
0: सुरुवातीला आपण हे सोबतच सांगितलं की एक्सरे आहे, सिटी स्कॅन आहे, MRI आहे किंवा सोनोग्राफी वगैरे आहे, तर ह्या गोष्टी रेडिओलॉजीमध्ये येतात, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. मग आम्हाला हे देखील ऐकायला आवडेल की सोनोग्राफी आणि MRIचा काय उपयोग होतो किंवा ह्याच्या वरच्या ह्या तपासण्या आहेत का काय?
1: नाही, ह्या सर्व तपासण्या आपल्या आपल्या ठिकाणी बेस्ट आहेत. म्हणजे असं नाही की एक्सरे मध्ये कमी दिसते म्हणून सिटी स्कॅन मध्ये जास्त दिसते, त्याच्यापेक्षा MRI मध्ये जास्त दिसते तसं मानलं जातं. परंतु कधी कधी एक्सरे मध्ये जे गोष्ट क्लिअर दिसते ती सोनोग्राफी मध्ये क्लिअर दिसणार नाही असं होऊ शकते. किंवा जी MRI मध्येही क्लिअर दिसणार नाही त्याच्यापेक्षा जास्त क्लिअर सोनोग्राफीवर आपल्याला बघता येते. म्हणून प्रत्येक तपासणीचा, प्रत्येक मॉडेलिटीचा एक वेगळा वेगळा प्लस पॉइंट आहे. तो प्लस पॉइंट आपल्याला माहीत नसला तरी डॉक्टरांना माहीत असतो, म्हणून त्या अनुषंगाने, त्या अंदाजाने ते बरोबर ती तपासणी करायला सांगतात. त्यामुळे असं समजायचं कारण नाही की मी MRIच करून घेतो सगळंच कळून जाईल.
0: बऱ्याचदा पेशंट सांगतात की डॉक्टर आम्हाला MRI ची

0: तपासणी करायची म्हणजे हे कितीचं योग्य आहे?
1: नाही, एकदा MRI केला म्हणजे सगळंच कळून जाईल असा विषय नाही. त्या आजारासाठी योग्य तपासणी जी असेल ती आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने करायला पाहिजे.
0: डॉक्टर, तुम्ही सांगितलं जसं X-ray आणि CT स्कॅन ह्या दोन चाचण्यांसाठी साधारणतः 4-5 मिनिटांचा वेळ लागतो, पण MRI तितकाच वेळ लागतो की अधिक वेळ लागतो, किंवा सोनोग्राफीसाठी वेळेचं कसं आहे?
1: तपासणीसाठी लागणारा वेळ याच्याबद्दल जर आपण बघितलं तर X-ray आणि CT स्कॅन यामध्ये बघितलं तर X-ray काय, एक फोटो काढला झालं, ते काही सेकंदात किंवा मिनिटात होणारं काम आहे. CT स्कॅनचंही तसंच आहे. CT स्कॅनच्या मशीनमध्ये आपला जो काही शरीराचा भाग आहे तो त्या मशीनमध्ये जाणार, साधारणतः 1 ते 1.5 मिनिटात किंवा 2 ते 5 मिनिटात हा CT स्कॅन कम्प्लीट होतो. सोनोग्राफीसाठी वेळ लागतो. सोनोग्राफी ही 15-20 मिनिट, कधी कधी अर्धा तास. सोनोग्राफीसाठी साधारणतः 10 ते 20 मिनिटे लागतात. आणि MRI ही जास्त वेळ घेणारी तपासणी आहे.
0: अच्छा.
1: कारण याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्डचा उपयोग केला जातो.
0: बर.
1: प्रत्येक भागाची डिटेल तपासणी होण्यासाठी एकाच पोझिशनमध्ये तो भाग ठेवून न हलवता खूप वेळ देऊन ती इमेज क्लिअर बनवली जाते. आणि मग तसा तो डाटा मिळवला जातो. त्यासाठी त्याला MRI जास्त वेळ द्यावा लागतो. साधारणतः आपण असं म्हणू शकतो की X-ray काही मिनिटे, CT स्कॅनला 2 ते 5 मिनिटे, सोनोग्राफीला 10-20 मिनिट आणि MRI अर्धा ते 1 तास.
0: बर.
1: असं आपण धरू शकतो.
0: एक जनमानसामध्ये MRI विषयी एक समज आहे, तो योग्य आहे की अयोग्य याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगा, की बऱ्याच जणांना असं वाटतं की MRI भीती वाटते.
1: हो, अनेक लोक MRI घाबरतात, CT स्कॅनलाही घाबरतात, कारण ते मशीन बघितले की त्यांना वाटतं आपण या मशीनमध्ये गेलो की परत येऊ की नाही. आणि साधारणतः आपल्या इकडच्या ग्रामीण भागातून आलेल्या लोकांमध्ये जास्त भीती असते. तो आजार वाढला तरी चालेल, परंतु मला CT स्कॅन करायचा नाही, मला MRI करायचं नाही अशी एक भूमिका या पेशंटची असते. परंतु खरं पाहिलं तर MRI किंवा CT स्कॅनच्या मशीनला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. आपला आजार ओळखण्यासाठी ती मशीन आहे. त्या मशीनमध्ये दररोज अनेक पेशंट जात असतात, अनेक पेशंट येत असतात. काळजी घेण्यासाठी तिथे टेक्निशियन असतात, डॉक्टर असतात. आणि राहिला विषय तो MRI मशीनचा, कारण तिथे MRI करत असताना ती मशीन खूप मोठा आवाज करते, असं खर्र असा आवाज येतो. जास्त तर लोक त्या आवाजाला घाबरतात. मशीनमध्ये जाण्याची भीती आणि तो आवाज जो येतो तो एकदम ऐकू वाटत नाही असा आवाज असतो. त्यामुळे लोक त्याला त्रासून म्हणा काही म्हणा ते नको करायचं म्हणतात. परंतु ते केल्याशिवाय आपला जर आजार कळत नसेल तर मग ते करणंच आहे. आवाजाचा विचार केला तर आवाज तर आपल्याला इतर इकडे तिकडे पण भेटतो. जसं की आपण बसमध्ये चाललो, रिक्षामध्ये चाललो, हॉर्नचा आवाज, किती काही आवाज आपल्या कानावर पडतात. परंतु त्या आवाजामुळे म्हणा किंवा त्या काही लोकांना बंद खोलीत किंवा छोट्याशा जागेमध्ये जाण्याची भीती वाटते, त्याला क्लॉस्ट्रोफोबिया म्हणतात, ज्यामध्ये लोकांना आतमध्ये गेलं की भीती वाटते, तर ती भीती एकदम काढून टाकायला पाहिजे.
0: बऱ्याचदा डॉक्टर असं पेशंट म्हणतात की आमच्या नातेवाईकांना सुद्धा सोबत राहू द्या, आणि नातेवाईक देखील आग्रही असतात की त्या रूम मध्ये आम्हालाही यायचं आहे, तर अशा वेळेस काही धोका असतो का?
1: हा धोका X-ray आणि CT स्कॅन करताना तर धोका आहेच, कारण त्याच्यामध्ये रेडिएशनचा उपयोग होतो नगण्य प्रमाणात. कहिना लांब थांबलं तरी पण ते काहीतरी X-ray आपल्या अंगावर येणारच आहेत, त्यामुळे शक्यतो बाहेर थांबण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जरी त्यांना आतमध्ये जाणं कंपल्सरीच असेल, जाऊच वाटत असेल, तर ते योग्य काळजी घेऊन एखाद्या नातेवाईकाला आपण मध्ये पाठवू शकतो.
0: काय काळजी घेतली पाहिजे
1: त्यासाठी? आपण पहिलं तर जिथं X-ray किंवा CT स्कॅन केला जाणार आहे त्याच्यापासून जास्तीत जास्त अंतर ठेवून उभं राहायला पाहिजे. दुसरं आहे की ते रेडिएशन आपल्या अंगावर पडू नयेत म्हणून काही शील्ड्स असतात, एप्रॉन असतात, जे आपल्या शरीराला मेटॅलिक प्लेटने झाकलं जातं, जेणेकरून ते रेडिएशन आपल्या अंगावर येणार नाहीत. ती एक काळजी घेऊ शकतो की आपण ते शील्ड्स वापरले पाहिजेत. अजून कमीत कमी वेळ त्या ठिकाणी उभा राहता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे खूप तिथंच गेला आणि तिथंच थांबला असं न करता योग्य वेळेत जाणे आणि पटकन परत येणे, अशा प्रकारे आपण ते रेडिएशनचा धोका कमी करू शकतो. बाकी सोनोग्राफी आणि MRI तर काही विशेष धोका नाहीये.
0: असाही एक समज आहे की तपासणी केल्यानंतर MRI वगैरे अशा तपासण्या केल्यानंतर रोगामध्ये वाढ होते, हे किती योग्य आहे किंवा हे बरोबर आहे का?
1: नाही, हा एक चुकीचा गैरसमज समाजामध्ये पसरलेला आहे की जितने जास्त जास्त तपासण्या करत गेलो तर आपला आजार त्या तपासणीमुळे वाढत जातो. परंतु तसे काही नाही. आपला आजार जो आहे तो आहेच. उलट त्या आजाराला जास्तीत जास्त समजून घेण्यासाठी, त्याच्या डिटेलमध्ये माहिती घेण्यासाठी या तपासण्या आपल्याला मदत करतात.
0: अच्छा, म्हणजे असा गैरसमज पाळण्याची गरज नाही की तपासणी केल्यानंतर आपला आजार वाढतो.

0: उलट अचूक निदान त्या रोगाचं होतं.
1: बरोबर
0: डॉक्टर साहेब, या चाचण्यांमधलं नेहमी ऐकली जाणारी जी चाचणी आहे, एक्सरे असेल किंवा सोनोग्राफी असेल, काही माहिती सांगा की सोनोग्राफी कुठल्या पेशंटला डॉक्टर खास करून सांगतात?
1: सोनोग्राफी कॉमन केली जाणारी तपासणी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला रेडिएशनचा धोका नाहीये, लवकर होते, रिअल टाइम आपल्याला काय चाललंय शरीरामध्ये ते त्या सोनोग्राफीतून आपल्याला कळतंय. आणि जास्त करून आपल्या सोनोग्राफीला, सोनोग्राफीचा उपयोग आपण गर्भावस्थेत असताना ज्या सोनोग्राफी केल्या जातात त्याच्यामध्ये केला जातो. तसेच पोटातील अवयव जसे की लिव्हरचे काही आजार आहेत, किडनीचे काही आजार,
0: हा म्हणजे पोट दुखतंय म्हणून बऱ्याचदा पेशंटला सांगितलं जातं की तज्ञांकडून डॉक्टरांकडून सोनोग्राफी करावी लागेल आपल्याला.
1: बरोबर, कारण पोटदुखीसाठी जास्तीत जास्त ही सोनोग्राफी सजेस्ट केली जाते. पोटातील काही आजार आहेत, समजा मी म्हटलं तसं लिव्हर, किडनी, पित्ताशय किंवा आतड्याचे काही आजार, अपेंडिसायटिस यासारखे आजार आपल्याला सोनोग्राफीतून कळून येतात.
0: डॉक्टर, अजून आणखी एक असा रोग आहे ज्या रोगाविषयी खरं तर खूप भीती आहे जनमानसामध्ये, असं पाहिलं देखील जातं की तो रोग झाला म्हणजे आता मृत्यू अटळ आहे, तो म्हणजे कॅन्सर, कर्करोग ज्याला म्हणतो आपण. तर या रोगामध्ये या तपासण्यांचा काही उपयोग होतो का किंवा कसा उपयोग केला जातो?
1: जवळपास सर्वच रोगामध्ये आपल्याला या तपासण्यांचा उपयोग होतो. कॅन्सरमध्ये विशेषतः एक्सरे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, MRI, पेट CT या सर्वांचा रोल आहे.
0: बरोबर,
1: तर या तपासण्या करून आपण ते कॅन्सरचं निदान तर करू शकतोच, परंतु आजकाल ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे या कॅन्सरवर मात करण्यासाठी जी ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंटमध्ये पण रेडिओलॉजीचा उपयोग होतो.
0: अरे वा,
1: ज्याच्यामध्ये आपण रेडिएशन देऊन जी काही कॅन्सरची वाढ झालेली आहे, कॅन्सरची ग्रोथ आहे, त्या ग्रोथवर फोकस करून रेडिएशन देऊन त्या तिथल्या टिश्यूंना आपण मारू शकतो. किंवा ऑपरेशन चालू असताना, ऑपरेशन करताना तिथली गाठ वगैरे काढून घेतल्यानंतर तिथं रेडिएशन देऊन उरलं सुरलं जे काही कॅन्सरचे सेल असतील तिथं त्या मारून टाकल्या जातात.
0: अच्छा, म्हणजे त्या रोगामध्ये देखील याचा महत्वाचा उपयोग आहे. डॉक्टर, जसं एक पेशंट किंवा त्यासोबतचे नातेवाईक आहेत हे वेगवेगळ्या तपासण्या करताना त्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागते, त्याचप्रमाणे एक डॉक्टर म्हणून देखील तुम्हाला काही काळजी घ्यावी लागत असेल.
1: हो, या तपासण्या चालू असताना एक्सरे आणि CT स्कॅन करत असताना जे काही प्रोटेक्टिव्ह शील्ड्स आहेत, ॲप्रॉन आहे, त्याचा उपयोग केला जातो. किंवा CT स्कॅनची जी रूम आहे त्या रूम मधून जिथे रिपोर्टिंग चालतं त्या रूम मध्ये जी खिडकी असते त्याच्यामध्ये एक प्रोटेक्टिव्ह काच राहते, त्या काच पण CT स्कॅन आणि CT स्कॅनच्या रिपोर्टिंगची जी रूम आहे जिथून CT स्कॅन करताना ऑब्झर्व केलं जातं त्यामध्ये एक पारदर्शक काच असते, त्या काचेतून पण एक्सरे आपल्याकडे येणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी ती एक स्पेशल काच बसवली जाते.
0: अच्छा,
1: आपल्यावर किती रेडिएशन एक्सपोज झालेत हे बघण्यासाठी एक टॅग लावला जातो.
0: बर,
1: जो की वर्षाच्या वर्षाला आपण चेक करतो की किती आपल्याकडे रेडिएशन पडलेले आहेत.
0: बर डॉक्टर, खरोखर या वेगवेगळ्या तपासण्या आपल्या शरीरातील आतील भागाचा आरसा म्हणून यांच्याकडे आपण पाहू शकतो. खरं सांगायचं म्हटलं तर ह्या चाचण्या म्हणजे मानव जातीसाठी एक वरदान आहेत, तुम्ही याविषयी काय सांगाल?
1: हो, एकदम बरोबर, कारण आपण या तपासण्या करून विज्ञानाचा उपयोग करतोय आणि आपलं मानव जीवन सुसह्य करतोय. आपल्याला या रेडिओलॉजीतल्या तपासण्या करून कोणत्याही आजाराचं लवकर निदान होण्यास मदत होते आणि एकदा निदान झाल्याच्या नंतर काही आजारामध्ये आपण त्याच्यावर उपचार पण करू शकतो, जेणेकरून आपल्याला त्याचं होणारं ऑपरेशन वगैरे अशा कॉम्प्लिकेटेड गोष्टी टाळता येतात. तसंच गर्भावस्थेत असताना ज्या बाळासाठी सोनोग्राफी केल्या जातात त्या सोनोग्राफीमधून आपल्याला पुढील काही धोके लक्षात येतात आणि ते धोके लक्षात आल्यामुळे आपण ती डिलिव्हरी करताना काही विशेष काळजी घेऊन ती जी डिलिव्हरी आहे किंवा बाळाचं पुढचं भवितव्य आहे सुरक्षित होण्यासाठी आपण त्याची तयारी करू शकतो. तसंच शरीरामध्ये होणारे जे काही आपल्या बदल आहेत ते आपण शरीराच्या आत न जाता आपण बघू शकतो. किंवा इमर्जन्सीमध्ये काही अपघात वगैरे अशा गोष्टी आहेत त्यामध्ये लवकरात लवकर निर्णय घेणं आवश्यक असतं. मेडिकल फील्डमध्ये जो डिसिजन घ्यायचा आहे, काय उपचार करायचा आहे, काय मॅनेजमेंट करायचं आहे हे लवकर कळण्यासाठी, पटकन त्याचं काय आजार आहे हे शोधण्यासाठी रेडिओलॉजीमधील एक्सरे, CT स्कॅन अशा गोष्टींचा, डोक्यामध्ये रक्तस्राव आहे का ते बघण्यासाठी, स्ट्रोक वगैरे अशा गोष्टी, या गोष्टी लवकरात लवकर कळणे आवश्यक असतं. त्यामुळे रेडिओलॉजी तिथं कामाला येते.
0: म्हणजे अचूक निदान होणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कुठल्याही रोगामध्ये. अचूक निदान झालं तर योग्य उपचार होऊ शकतो. बरं, हे सोनोग्राफी सांगताना एक माझ्या मनात प्रश्न आलेला आहे, प्रेग्नन्सी

0: सोनोग्राफी कधी केल्या जातात आणि कोणकोणत्या वेळेस डॉक्टर आपल्याला ते सजेस्ट करू शकतात याच्याविषयी माहिती सांगा.
1: गर्भावस्थेत असताना सोनोग्राफीचा खूप महत्वाचा रोल आहे.
0: हा,
1: सुरुवातीला आपले पीरियड्स मिस झाल्याच्या नंतर लघवीची तपासणी करून प्रेग्नन्सी आहे का नाही ते कन्फर्म करतो. ज्यावेळेस आपल्याला समजतं की प्रेग्नन्सी राहिलेली आहे त्यावेळेस डॉक्टर आपल्याला लगेच सोनोग्राफी सजेस्ट करतात. आणि ही सोनोग्राफी महत्वाची असते कारण यामध्ये अनेक गोष्टींची स्पष्टता निश्चित होते. आपल्या इकडचे लोक साधारणतः ही सोनोग्राफी टाळण्याचा प्रयत्न करतात कारण तिसऱ्या महिन्यात सोनोग्राफी करू, चौथा लागल्यावर ही सोनोग्राफी करू. परंतु जी सुरुवातीला सोनोग्राफी केली जाते ती महत्वाची यासाठी असते की त्या सोनोग्राफीतून आपल्याला कळतं की गर्भ राहिलेला आहे, परंतु तो गर्भ पिशवीतच राहिला आहे की पिशवीच्या बाहेर राहिला आहे. कारण कधी कधी गर्भ पिशवीमध्ये गर्भ न राहता गर्भनलिकेमध्ये किंवा बीजांडामध्ये किंवा पिशवीच्या साईडला इकडे तिकडे ती गर्भधारणा होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये जर ते गर्भाची वाढ तिथेच झाली तर ती परिस्थिती जीवघेणी ठरू शकते. मग त्यासाठी पुढील जो भयावह प्रकार होणार आहे तो टाळण्यासाठी आपल्याला हे कन्फर्म करणं आवश्यक असतं की गर्भ पिशवीतच गर्भ राहिलाय की बाहेर राहिलाय, ज्याला आपण एक्टोपिक प्रेग्नन्सी वगैरे म्हणतो. आणि अजून या व्यतिरिक्त असं आहे की जर ती सोनोग्राफी झाली त्या सोनोग्राफीतून आपण एक डिलिव्हरीची डेट निश्चित करतो. कारण त्या सोनोग्राफीचं नावच असं आहे की आपण त्याला म्हणतो डेटिंग स्कॅन. जी सुरुवातीला सोनोग्राफी केलेली असते पहिल्या तिमाहीमध्ये त्या सोनोग्राफीत जी डिलिव्हरीची तारीख आली ती तारीख सर्वात जास्त बरोबर येण्याची शक्यता असते. कारण नंतरच्या ज्या सोनोग्राफी आपण करतो त्यामधून जी तारीख काढली जाते डिलिव्हरीची ती तारीख आणि खरी डिलिव्हरीची तारीख जी असेल ती जुळेल्याची शक्यता कमी असते. म्हणून डिलिव्हरीची डेट निश्चित करण्यासाठी आणि गर्भ कुठे राहिलाय तो बघण्यासाठी ही सुरुवातीची सोनोग्राफी आवश्यक असते. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की कधी कधी गर्भ राहताना जुळे तिळे असा प्रकार असतो. ही खूप रेअर कंडिशन असली तरी कधी कधी गर्भ एक किंवा अनेक राहिले असेल तर ते पण आपल्याला सुरुवातीला जी सोनोग्राफी करतो त्यामध्ये ते कळतं की गर्भ एक आहे की एकापेक्षा जास्त आहेत. आणि ज्यावेळेस असं काही असेल आपल्याला एकापेक्षा जास्त गर्भ नको असतील तर त्यावेळेस मग काय करायचंय, काय डिसिजन घ्यायचं आहे हे आपल्याला घ्यायला वेळ असतो.
0: त्याच्यामध्ये आपण असं काही करू शकतो का की आपल्याला एक किंवा दोनच गर्भ ठेवायचे, त्याच्यापेक्षा जास्त जे असतील ते आपल्याला नको आहेत असं काही त्याच्यामध्ये?
1: हो, आपल्याला करता येतं. आपण जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त गर्भ राहिलेला असेल तर त्यावेळेस आपण फिटल रिडक्शनद्वारे त्यातील एक किंवा दोन गर्भच कंटिन्यू करायचे अशा पद्धतीने बाकीच्या गर्भाचं रिडक्शन करू शकतो.
0: बर, मला हे सांगा सर की ही तर झाली सुरुवातीची तपासणी, पण याच्यानंतरही नव्या महिन्यापर्यंत कुठल्या कुठल्या टप्प्यावरती सोनोग्राफी करणं महत्वाचं आहे?
1: हो, ही एक सुरुवातीची जी डेटिंग स्कॅन म्हणून आपण तपासणी केली त्यामुळे आपल्याला गर्भाचे किती आठवडे झालेत ते कळतात. आणि त्या आठवड्यानुसार मग आपण पुढच्या तपासणी निश्चित करू शकतो की जसे की 11 ते 13 आठवड्याला आपण एक ENT स्कॅन म्हणून एक तपासणी करू शकतो.
0: बर,
1: ज्यामध्ये आपल्याला बाळामध्ये काही अनुवांशिक दोष वगैरे आहेत का ते बघण्यासाठी किंवा त्याचा अंदाज अगोदरच घेण्यासाठी ती तपासणी आपण डिटेलमध्ये करू शकतो. ज्यामध्ये बाळाचे जवळपास बरेच अवयव तयार झालेले असतात ती डिटेलमध्ये सोनोग्राफी केल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याचशा बाळाच्या ज्या काही स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटीज आहेत त्या लक्षात येतात. त्यानंतर 16 आठवड्याला अजून एक ॲनॉमली स्कॅन किंवा त्याला आपण प्री ॲनॉमली स्कॅन म्हणू शकतो ती एक तपासणी राहते. त्याच्यानंतर 18 ते 22 आठवड्याला आपण एक ॲनॉमली स्कॅन करायला पाहिजे ज्याला आपल्याकडे कलरची सोनोग्राफी असेल.
0: कलरची सोनोग्राफी करायचं एक आपल्याकडे ते एक
1: ज्याला आपण कलरची सोनोग्राफी म्हणतो तर ते ग्रामीण भाषेतलं नाव झालं कलरची सोनोग्राफी, परंतु त्याला मेडिकलच्या याच्यात आम्ही म्हणतो की टिफा स्कॅन किंवा ॲनॉमली स्कॅन, ज्याच्यामध्ये बाळाच्या एकूण एक अवयव योग्य तयार झालेला आहे की नाही ते बघितलं जातं.
0: डॉक्टर, काही विकलांगता जर असेल तर आपण काय करू शकतो अशा वेळेस समजा निदर्शनास आलं आपल्या सोनोग्राफीमध्ये?
1: हो, कारण आता जर आपल्याला काही बाळाचं विकलांगता लक्षात आली तर आपण त्याला काय करायचं, कंटिन्यू करायचंय की टर्मिनेट करायचंय हे आपण तिथं डिसिजन घेऊ शकतो.
0: बर,
1: कारण जर ती एकदा वेळ निघून गेली साधारणतः 20 किंवा 24 आठवडे मॅक्झिमम,
0: बरोबर,
1: त्याच्यानंतर बाळाला काही आजार असेल आणि तो आजार नंतर लक्षात आलेला असेल तर त्याला काही पर्याय नाही.
0: पंधरा आपल्याला नको असेल तर आपण
1: खाली

0: करू शकतात.
1: त्यासाठी एक आपल्या कायद्याने ठरवून दिलेले आठवडे जे आहेत ते एक 20 आठवडे किंवा अजून जास्त डॉक्टरांची परमिशन घेऊन आपण जास्तीत जास्त 24 आठवड्यापर्यंत त्याला आपण खाली करू शकतो. म्हणून ही 18 ते 22 आठवड्याला जी काही अनोमली स्कॅन असतो तो आपण नक्कीच करून घ्यायला पाहिजे. अजून एक 24 आठवड्याला फिटल इको म्हणजे ज्या बाळांची काही मातांची पहिली काही हिस्ट्री आहे अबॉर्शन होणे किंवा बाळ खराब असणे तर त्या मातांसाठी डॉक्टर ही एक तपासणी लिहून सांगतात की फिटल इको ज्याच्यामध्ये फक्त बाळाच्या हृदयाची फोकस करून एकदम बारीक डिटेल सगळी तपासणी करून हृदयाचा काही आजार आहे का बाळाला ते बघितलं
0: जातं.
1: आणि नंतर त्यानंतर मग रुटीन आपण ग्रोथ स्कॅन बाळाची वाढ बरोबर चालू आहे का बाळाला पाण्याचं प्रमाण जे आहे एमनिओटिक फ्लुइड जे आहे ते कमी आहे का बरोबर आहे का किंवा बाळाची पोझिशन कशी आहे बाळाच्या गळ्यात नाळ वगैरे आहे का हे बघण्यासाठी आपण रुटीन ग्रोथ स्कॅन करू शकतो. आणि शेवटच्या महिन्यात कलर डॉपलर ही एक तपासणी असते ज्याच्यामध्ये बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा बरोबर होतोय का
0: ती करणं आवश्यकच आहे का
1: मग ते डॉक्टर ठरवतात. हाय रिस्क बेबीज जे आहेत त्यांना ती तपासणी केलेलं बेस्ट आहे
0: डॉक्टर सजेस्ट करतात.
1: डॉक्टर
0: तुमचा काही अनुभव आहे का जी या ज्या वेगवेगळ्या सोनोग्राफी आहेत आणि त्या दरम्यान साधारणतः 5व्या महिन्यामध्ये बाळाची विकलांगता याविषयी आपल्याला काही कळलं असं तुम्ही जे म्हणतात किंवा 5व्या महिन्यात आपल्याला ते कळतं विकलांगता वगैरे तर तुमचा काही अनुभव आहे का याविषयी की तुमच्या निदर्शनास असे काही केसेस आलेले आहेत का की त्या सोनोग्राफीमध्ये बाळाची विकलांगता तुमच्या लक्षात आली.
1: सुदैवानं आपल्या परिसरामध्ये हे अनोमलीजचं प्रमाण कमी आहे तरी सुद्धा माझ्या बघण्यात ज्या काही केसेस आल्या त्याच्यामध्ये एक केस सांगण्यासारखी आहे. एक गरोदर माता माझ्याकडे 8व्या महिन्यात सोनोग्राफी करण्यासाठी आली. तिला 31 आठवडे पूर्ण झाले होते आणि त्यावेळेस ती सोनोग्राफी करायला आल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की बाळाला जी डोक्याची कवटी असते ती नाहीये.
0: अरे बापरे.
1: म्हणजे मेडिकल भाषेत त्याला एनेन्सेफॅली म्हणतात ज्याच्यामध्ये बाळाची कवटी नसते त्यामुळे बाळाचा मेंदू हा पाण्यासारखा बाहेर तरंगत असतो जी की एक जीवघेणी परिस्थिती आहे बाळासाठी ते घातक आहे.
0: जन्मानंतर बाळ राहू शकत नाही
1: आता ही परिस्थिती असताना ते जर 5व्या महिन्यात किंवा 6व्या महिन्यात डिटेक्ट झालं असतं तर ते बाळाला खाली करणे किंवा बाळ ठेवायचे नाही ठेवायचे हे ठरवण्यासाठी त्यांना सोपं होतं. परंतु त्यांनी अगोदर कुठेच तपासणी न केल्यामुळे म्हणा किंवा खूप सुरुवातीला सोनोग्राफी केली असेल तर तेव्हा ते लक्षात आलं नसेल परंतु 8व्या महिन्यात जेव्हा तपासणीला आले तेव्हा ही गोष्ट कळाली मग आता त्यांच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिला होता.
0: बरोबर.
1: अजून एक असाच अनुभव म्हणजे माझ्याकडे अनोमली स्कॅन केल्याच्या नंतर असं लक्षात आलं होतं की बाळाला 2 डोळ्याऐवजी एकच डोळा आहे नाकाच्या वर.
0: बरोबर.
1: नाकाच्या ठिकाणी अशी एक सोंडेसारखा अवयव होता आणि बाळाची मेंदूची वाढ पण चुकीच्या पद्धतीने झाली होती ज्याला मेडिकल भाषेत होलोप्रोसेन्सेफॅली प्रोबोसिस आणि सायक्लोपिया असं म्हटलं जातं. ते अनोमली स्कॅन झाल्याच्या नंतर ते लक्षात आलं मग त्यांनी कायदेशीर मार्गाने तो गर्भ खाली करून घेतला.
0: म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे की डॉक्टर ज्यावेळेस आपल्याला सल्ला देतील त्यावेळेस सोनोग्राफी असेल किंवा या वेगवेगळ्या कुठल्याही रोगाच्या बाबतीतल्या तपासण्या असतील तर त्या वेळच्या वेळी आपण त्या केल्या पाहिजेत
1: करायला पाहिजेत. सोनोग्राफीमध्ये बाळाचे सगळे अवयव आपल्याला अगदी 3रा महिना लागल्यापासून दिसायला लागतात.
0: बरोबर.
1: मी स्वतः 9 आठवड्याला बाळाचे बोटम मोजू शकलेलो आहे.
0: अरे वा.
1: एक टेक्नॉलॉजीचं आपल्याला वरदान आहे.
0: वरदान आहे
1: कारण या सोनोग्राफीतून तरी मी बाळाचे हात पाय आपण 2 महिन्याचे बाळाचे हात आणि पाय बघू शकतो. 3रा महिन्यात बाळाचे बोट किती आहेत ते मोजू शकतो. बाळाच्या हाताची हालचाल पायाची हालचाल हे सगळं बघू शकतो. बाळाच्या किडने आपल्याला 3रा महिन्यातच दिसतात. मग हे सगळं तयार होत असून पण आपण 7व्या महिन्याची वाट बघणे म्हणजे
0: उशीर करण्यासारखं आहे किंवा वेळ जर आपल्या हातातनं गेली तर पुन्हा आपण त्यात काही दुरुस्ती करू शकत नाही.
1: आणि डॉक्टर सांगत असून पण आपण आपलं हट्ट करणे म्हणजे ते चुकीची पद्धत आहे. कधी कधी तर मला असा अनुभव आहे की डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा सोनोग्राफी केली नाही पण तो गावातल्या शिक्षकांनी सांगितलं सरपंचांनी सांगितलं तेव्हा ऐकतात लोक.
0: बरोबर.
1: पण डॉक्टरांनी सांगितलं या महिन्यात करायचं ते 8 दिवस उशीर करून करतात.
0: बरोबर. तज्ञांकडनंच आपण सल्ला
1: घ्यायला पाहिजे आणि त्यांचं मानलं पाहिजे.
0: बरोबर. डॉक्टर खरंच आपण म्हटल्याप्रमाणे रेडिओलॉजी मधील या तपासण्या म्हणजे मानवासाठी एक वरदानच आहे. आपण खूप छान सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना दिली. शेवटी जाता जाता श्रोत्यांना आपण काय आवाहन कराल.
1: मी एवढं सांगेल की जेव्हा आपल्याला एखादी तपासणी सांगितली जाते डॉक्टर एखादी तपासणी करून घ्या असं म्हणतात तेव्हा त्या डॉक्टरांचं आपण ऐकायला पाहिजे.
0: बरोबर.
1: त्या तपासणीबद्दल काही मनात भीती असेल तर ती डॉक्टरांकडून क्लिअर करून घ्यायला पाहिजे. ती भीती घालवण्यासाठी काय करता येईल ते

0: पाहिजे, ती भीती का वाटते किंवा ती भीती वाटते तर त्याची काही काळजी आहे का, त्याची काही विशेष काळजी घ्यायची असेल तर ती काळजी त्याबद्दल डॉक्टरांशी बोलून ती तपासणी लवकर करून घ्यायला पाहिजे. आपण कधी कधी पैशाकडे बघतो तर पैशाकडे न बघता तो आजार वाढवण्यास मदत होऊ नये किंवा तो आजार वाढल्यावर तपासणी करण्यापेक्षा
1: अगदी वेळेत
0: तो आजार लवकरात लवकर काढावा म्हणून कधी कधी पेशंट नंतर

0: आणि आमच्या सर्व श्रोत्यांकडून आपणास धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: आरोग्य मंत्र या कार्यक्रमात रेडिओलॉजी समज आणि गैरसमज याविषयी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अरुण झिंझुर्डे यांची रणजित बागलानी यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकलीत. निवेदन रणजित बागलानी यांचं होतं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. आरोग्यमंत्र या कार्यक्रमात सदर मुलाखत पुनः प्रसारित करण्यात आली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला. माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीर केंद्र सकाळचे 11 वाजलेत प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

रसिको नमस्कार आणि आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी विजय पारगावकर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.

तर मंडळी, ही काही गाणी आपल्याला ऐकवली आणि आपणही अगदी बरोबर ओळखलात. ही गाणी प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांच्यावर चित्रित झालेली आहेत. मग आजचा कार्यक्रम स्पेशल आणि राज कपूर यांच्यावर. तर आज आहे 2 जून, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांचा स्मृती दिन. चला हा साजरा करूया आकाशवाणी बीड केंद्राच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात.

है गंगा जहां। रसिको राज कपूर सुप्रसिद्ध भारतीय अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे पुत्र। त्यांनी चित्रपट मंचावर काम केलं। 1940 ऑलिवूड प्रोडक्शन मध्ये ऑलिवूड प्रोडक्शन स्टुडिओ मध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 24 वर्ष वयाच्या राज कपूर यांनी इसवीसन 1948 साली आरके फिल्म्स कंपनी सुरू केली। 1949 मध्ये बरसात, 1951 मध्ये आह आगची निर्मिती या चित्रपटात नरगिस यांनी त्यांच्या सोबत अभिनय केला। त्यांच्या आवारा या चित्रपटानं रशियात देखील दाद मिळवली। या चित्रपटातलं आवारा हूं हे गाणं थीम सॉन्ग आजही लोकप्रिय आहे। ऐकूया।

मंडळी, अभिनेते राज कपूर रोमॅन्टिक परंपरेतील एक चित्रपट निर्माते. त्यांना सुपर शोमन म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी मनोरंजनासाठी आपल्या अंतःकरणाशी संबंधित सामाजिक विषयांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. अनुभवानं एका व्यक्तीचं नैतिक मूलस्वरूप, शिक्षण किंवा स्वभाव, कॉमेडी आणि प्रेमदृश्यांना एकत्र करून श्री 420 ची निर्मिती केली.

मंडळी अभिनेते राज कपूर एकाच वेळी चित्रपट निर्मितीमध्ये रोमॅन्टिक प्लॅटमध्ये प्रेक्षकांचे हितसंबंध कायम ठेवत त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांचा निष्पापपणा सचोटी दिसून येते. आर्थिक आणि पर्यावरणीय अन्यायाला तोंड देण्यासाठी वैयक्तिक क्षमता शोधली आहे. त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की व्यक्तीच्या संघर्षामुळं शेवटी प्रेमाची इच्छा त्यांची काळजी घेणं इष्ट ठरतं. रसिक हो, राज कपूर यांनी वयाच्या 10व्या वर्षी 1945 मध्ये इन्क्लाब चित्रपटात काम केलं. पुढच्या 12 वर्षांमध्ये अनेक चित्रपटात अभिनय केल्यानंतर 1947 साली नीलकमल चित्रपटात काम केलं. अभिनेत्री मधुबाला सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे 1948 साली वयाच्या 24व्या वर्षी त्यांनी स्वतःची आरके फिल्म्स स्थापना केली. आपल्या काळातील सर्वात तरुण चित्रपट दिग्दर्शक म्हणून राज कपूर यांनी काम केलेलं आहे.

रसिको, आग आवारा आह अनाड़ी चोरी चोरी छलिया दिल ही तो है बूट पॉलिश आदि सामाजिक चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली। 1964 साली राजेंद्र कुमार वैजयंतीमाला यांच्यासोबत रोमॅन्टिक संगीत प्रधान चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय ही त्यांची अखेरची प्रमुख भूमिका।

मंडळी इसवी सन 1970 आपला महत्वाकांक्षी चित्रपट मेरा नाम जोकरची निर्मिती यासाठी 6 वर्षाहून अधिक काम केलं.

पुत्र ऋषी कपूर यांनी या चित्रपटात पदार्पण केलं. कल आज और कल, पृथ्वीराज कपूर, राज कपूर, रणधीर कपूर, बबीता यांच्या प्रमुख भूमिका. तीन पिढीतील अंतर दर्शवणारा हा चित्रपट 1973 मध्ये आपला दुसरा मुलगा ऋषी कपूर याला बॉबी चित्रपट दिला. या चित्रपटाद्वारे त्यांनी डिंपल कपाडिया या लोकप्रिय अभिनेत्रीची ओळख करून दिली.

प्रेमरोग चित्रपटासाठी पद्मिनी कोल्हापुरे, राम तेरी गंगा मैली या चित्रपटात मंदाकिनी या नवोदित अभिनेत्रींना त्यांनी प्रकाश झोतात आणलं.

रसिक हो, अनेक चित्रपट समीक्षक आणि चित्रपट चाहत्यांनी राज कपूर यांचं कौतुक केलं. इतिहासकार आणि चित्रपट प्रेमी त्यांना भारतीय सिनेमाचा चार्ली चॅपलिन म्हणून संबोधतात, कारण त्यांनी अनेकदा एक भटक्यासारखी आकृती व्यक्त केली ज्यात आनंदी आणि प्रामाणिकपणा असायचा. त्यामुळे जगभरात त्यांची ख्याती पसरली. त्यांच्या चित्रपटांना जागतिक व्यावसायिक यश होतं. त्यांच्या चित्रपटांना देश

रसिको हो राज कपूर यांना अनाडी जिस देश में गंगा बहती है या चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार, तर संगम मेरा नाम जोकर प्रेमरूप या चित्रपटांसाठी फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक पुरस्कार. अभिनेते निर्माते दिग्दर्शक राज कपूर यांच्या कार्याचा हा होता आज गौरव. हा होता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. आज 2 जून अभिनेते निर्माते दिग्दर्शक राज कपूर यांचा स्मृती दिन. आज राज कपूर आपल्यात नाहीयेत, पण त्यांचा अभिनय, त्यांच्या अनंत आठवणी आजही असंख्य रसिक श्रोत्यांसोबतच आहेत. पण काहीही म्हटलं ना तरीही ते दिवस काही औरच होते, हे सत्य त्रिवार सत्य.

अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांना आजच्या कार्यक्रमातून ही विनम्र आदरांजली।

जाने कहां गए ओ दिन। खरच अभिनेते निर्माते दिग्दर्शक राज कपूर आज आपल्यात नाहीयेत, पण त्यांच्या अनंत आठवणी अनेक चित्रपट आजही आपल्यातच आहेत। हा ठेवा खास रसिक श्रोत्यांसाठी आजही जागृत आहे। गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी आपला रेडिओ मित्र विजय पारगावकर या कार्यक्रमातनं निरोप घेतो। पुन्हा याच कार्यक्रमात भेटूयात। नमस्कार।

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

आपण ऐकताय आमची प्रातकालीन प्रसारण सभा. आता दुपारचे 11:45 होत आहेत. यानंतर मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचं प्रसारण. नेहमीप्रमाणे मिश्र संगीताच्या कार्यक्रमास सुरुवात करत आहोत एका भक्तिगीतानं.

अहोराव, तुमच्यासाठी काही विशेष, तुमच्यासाठी काही खास, आकाशवाणी बेर केंद्राचं प्रसारण रसिकांसाठी.

संत नामदेवांची भक्तिरचना आम्ही प्रसारित केली. उपेंद्र भट यांचा स्वर, संगीत श्रीधर फडके यांचा. मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी बीर केंद्र सादर करत आहे. कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं ऐकण्यापूर्वी जाहिरात संदेश ऐकवत आहोत.

0: हे कस्टमर केयर उठे। हाँ मैडम।
1: बोला।
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता।
0: बस
1: बस
0: समजलं।
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा।

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 144-54 वर संपर्क साधा.
1: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केला. मिष्ठ संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आणि आता कार्यक्रमात जाता जाता एक भावगीत ऐकवत आहोत.

0: श्रीधर फडके यांच्या स्वर आणि संगीत नियोजनात श्रीज गोपाळ देशपांडे यांची रचना आता आम्ही प्रसारित केली. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला.
1: माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र. FM 102.9 MHz वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी केंद्र.
0: प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकांसाठी FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणी बीड केंद्र. आता दुपारचे 12 वाजत आहेत. 12 ते 1 या दरम्यान वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आम्ही क्रमशः सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: बघ रोहित, हे असं असतं, आधी आपल्याला हसणारे किंवा आपल्या एखाद्या कृतीवर टीका करणारे किंवा असे खूप वेगवेगळे सल्ले देणारे लोक.
1: अरे बापरे बापरे, एवढं सगळं करणारे हे लोक असतात तरी कुठे सुखदा?
0: अरे कुठे म्हणजे आपल्या आसपासच असतात.
1: मी नाही त्यातला, म्हणजे मी तुला हसत नाही, तुझ्या कोणत्याही कृतीवर टीका करत नाही, आणि सल्ले तर मेरी मजाल, तुला काही सांगेन.
0: थट्टा नको रे, मी खूप सिरियसली बोलते आणि तू सुद्धा गंभीरपणे ऐकावंस ही माफक अपेक्षा.
1: ओके ओके, म्हणजे मी अगदी गंभीरपणे माफक तयार आहे, बोल.
0: अरे
1: काय काय काय झालं काय ग, मला सांग, कोणी टीका केली तुझ्यावर आणि कसले सल्ले दिले तुला?
0: बघा, मी 2 वर्षांपूर्वी स्कूटर घेतली.
1: मी तर तुला 4-व्हीलर चालव म्हणत होतो, पण तुझं आपलं एकच इथल्या इथे जवळपास जायचं असेल तर स्कूटर बरी वगैरे.
0: हा मग बरोबरच आहे, अगदी 2 गल्ल्या पलीकडे जायचं असेल तर कशाला हवं गाडीने घोडे.
1: अगं गाडी ठीक आहे, पण आपल्या लग्नात घोड्यावर बसायची माझी इच्छा मात्र अपूर्णच राहिली आहे, त्यामुळे.
0: तू कुठून कुठे गेलास? मुळात आपलं लग्न थोडक्यात आणि कमी माणसात झालं.
1: कारण लग्नात उधळले गेले असते ते पैसे आपण आपलं नवीन घर घेण्यासाठी वापरले. करेक्ट
0: करेक्ट, अगदी बरोबर. आणि तेव्हापासून आपण काटकसरीचा विचार करत आलेलो आहोत.
1: हो ना, आणि माझ्या काही गोष्टी घ्यायच्या म्हटलं की तुझी ही काटकसर बाई आणखी जोराजोरात उड्या मारून वर येते.
0: नाही असं अजिबात नाही, घरच्या सगळ्याच निर्णयांमध्ये आपण हा विचार करतोच करतो. ए पण आता तू विषयांतर करू नको रे, मी तुला काहीतरी निराळ सांगत होते.
1: वेगळं?
0: निराळ वेगळं. हो
1: अच्छा, मी तू त्या टोमणे टीका वगैरे काहीतरी सांगत होतीस ते का? आणि हा तुझी स्कूटर खरेदी काय झालं?
0: तर मी तेव्हा इलेक्ट्रिक स्कूटर घेतली.
1: हो.
0: अनेकांनी नाक मुरडली.
1: तर काय, नाना म्हणाले थोडे पैसे आणखी टाकले असते तर चांगली पेट्रोल स्कूटर घेता आली असती.
0: आणि विनायकरावांनी तर घाबरवूनच टाकलं, म्हणे आपल्याकडे पुरेशी चार्जिंग स्टेशन नाहीत, गाडी मध्येच बंद पडली तर पंचायत होईल.
1: हो आणि तुझी नम्मा मावशी, ते काय म्हणाले आठवतंय ना?
0: काय,
1: जवळपास जायला बरी आहे पण लांब जायला.
0: अरे
1: जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. मला सांग, तू खुश आहेस ना या 2 पहिया गाडीवर?
0: खुश नव्हे, बेहद्द खुश आहे. कारण 1-2 नव्हे तर याचे कितीतरी फायदे आहेत, तूच बघ.
1: म्हणजे मुळात पेट्रोलच्या त्या लांबलचक लाईनीत उभं राहायला नको, प्रदूषण नाही, शिवाय
0: जबरदस्त ऍव्हरेज मिळतं, मेंटेनन्स अक्षरशः 0 आणि चालवायला अगदी सोपी आहे.
1: सुखदा, खरं तर आपण इलेक्ट्रिक वाहनांचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायला हरकत नाही का?
0: आपण सगळ्यांनीच EV प्रसार करायला हवा, दुचाकी काय किंवा चारचाकी काय.
1: अगं ही युद्धजन्य परिस्थिती आताची आहे, म्हणून आपल्या मोदीजींनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचं विशेष आवाहन केलंय, पण ते सर्वकालिकच आहे नाही का? म्हणजे एकूणच केवळ आजच्या पार्श्वभूमीवर असं नाहीये.
0: पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आपण हे केलं पाहिजे. प्रत्यक्ष ऊर्जा आणि ऊर्जेचे स्रोत हे सांभाळले पाहिजेत, वाचवले पाहिजेत.
1: हो आता पर्यावरण म्हणालीस म्हणून आठवलं, 5 जूनला पर्यावरण दिवस आहे ना, आला जवळ.
0: तो सुद्धा एकच दिवस कशाला असावा.

0: खरं तर उगवणारा प्रत्येक दिवस पर्यावरण दिवस असायला हवा. साजरं करणं नको तर तशा प्रकारे जगायला हवा.
1: हो, तुझे आणि रेखाचे रोजचे डायलॉग ऐकतो मी. भांडी घासताना ती नळ मोठा सोडून ठेवते आणि मग
0: काय. मी तिच्या मागे अक्षरशः वॉचमन सारखी उभी राहते. अगं नळ बारीक कर किंवा सगळी भांडी आधी घासून घे आणि मग एकदम विसळ. एक एक भांड वेगळं धुण्यात पाणी वाया जात. रोजची तबकडी आहे आमची.
1: आणि रेखाबाईं मध्ये काही सुद्धा फरक पडत नाही. ते आपल्या गोड स्माईल करतात. हे पण हे झालं म्हणजे घरातलं. ग सोसायटीमध्ये सुद्धा गाड्या धुण्यासाठी लोक केवढं पाणी वाया घालवतात.
0: हो, आपल्या बागेची काळजी घेणारे माळीदादा बदा बदा नळ सोडून ठेवतात आणि फोनवर गप्पा व्हॉट्सअप चालू असतं.
1: तुला आठवते सुखदा, शशी मामाची राणी आपल्याकडे राहायला आली होती. हाँ. तर दात घासताना तिने नळ सोडून ठेवला. केवढी रागवली होतीस तू तिला.
0: झाली त्याला 15 वर्ष पण ती आजोद आठवण काढते बरं का. आणि म्हणते कशी, वहिनी तू तेव्हा रागावलीस तर मला काही आवडलं नव्हतं पण आज मात्र मी माझ्या लेकाला हेच सांगते. हा
1: नशीब, म्हणजे आपलं बोलणं कोणीतरी गांभीर्यानं घेतंय. आपल्याकडे मात्र कुठेही नळ गळत वगैरे असेल तर हातातली कामं टाकून आपण आधी प्लंबरला बोलवतो आणि दुरुस्त करून घेतो.
0: आणि आपल्या आईची आंघोळ 10 मिनिटाच्या वर चालली तर तू चक्क दारावर टाक टाक करतो.
1: अगं म्हणजे काळजी पोटी ग. आणि खरं तर या किती साध्या साध्या गोष्टी आहेत, कॉमन सेन्सच्या असं म्हणूया आपण. कुठेही कसलाही अपव्यय होऊ नये एवढं साधं सूत्र आहे.
0: पण लोक किने उपभोग आणि उपयोग यातला फरक समजून घेत नाहीत.
1: उपयोग म्हणजे वस्तू किंवा सेवेचा गरजेसाठी वापर करणे
0: आणि उपभोग घेणं म्हणजे वस्तू वापरून संपून टाकणं.
1: आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला एक सांगू का, काटकसरीला कंजूषपणा किंवा कद्रूपणा म्हणून हिणवणं हे सुद्धा योग्य नाही.
0: हो ना. आता तुला सांगते, माझी आई कुकर लावताना सुद्धा खूप विचार करते. शक्य असेल तेव्हा 2 किंवा 3 कधीतरी तर 4 गोष्टी सुद्धा ती एका वेळेला कुकर मध्ये शिजवून घ्यायची.
1: म्हणजे परफेक्ट ऊर्जा बचतीचं उदाहरण. तुला माहितीये ताई आत्या गॅसवर आधी भांडं ठेवते आणि मग गॅस पेटवते. म्हटलं तर गॅसची अगदी काही सेकंदाची बचत, पण विचार त्याच्या मागे जो आहे ना तो किती भारी आहे बघ.
0: अगदी अगदी. आता सुद्धा बघ ना, आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण व्यवस्थित पैसे खर्च करतो, आवश्यक त्या गोष्टी भरपूर वापरतो. पण पुन्हा भरपूर आणि भरमसाठ या शब्दांमध्ये लोक गडबड करतात.
1: काही लोक बाहेर आपले ऊर्जा बचत वगैरे मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतात पण घरामध्ये बघितलं तर सगळ्या खोल्यांमधले पंखे दिवे एसी आपले चालूच आहेत.
0: खरंय रे, किती ठिकाणी सहजपणे आपण गोष्टी जपून वापरू शकतो. आणि पैशाच्या बाबतीत म्हणतात ना, मनी सेव्ड इज मनी अर्न. तेच वस्तूंच्या बाबतीत सुद्धा खरं आहे.
1: आता आपण पूर्वी बघायचो की आपली आई मावशी म्हणजे त्या साड्यांच्या गोधड्या बनवायच्या, बाबांच्या जुन्या बनियांचे किंवा पायजेमाचे पायपुसणी म्हणून उपयोग केले जायचे.
0: आणि त्याच्याही चिंध्या होता द्या की बाबा ते बारीक तुकडे सायकलीचे छोटे छोटे भाग पुसायला वापरत.
1: किंवा आई शिवणयंत्रामधले छोटे भाग पुसायला सुद्धा ते वापरायची. आणि आजीकडे व कंदील असताना असे छोटे छोटे तुकडे आजी ते कंदिलाची काच पुसण्यासाठी वापरायची. म्हणजे खरोखर त्यांनी खूप चांगली काच पुसली जायची.
0: तेही आहेत. कधीतरी की नाही पटकन बारीकसं काहीतरी सांडलं तर कपड्याचा एवढाचा तुकडा कामी येतो. किती किती प्रकारे रियूज होऊ शकतो वस्तूंचा. प्रत्येक वेळी टिश्यूला हात घालायची गरज नसते.
1: हो ना. पण काही लोकांना भरमसाठ गोष्टी आणायच्या आणि फेकून द्यायच्या हा छंदच असतो. नवीन कपडा आणला पण घरी आल्यावर म्हणे काय आवडलाच नाही म्हणून बाजूला पडला.
0: रिपेअरिंग दुरुस्त करणं हा शब्दच काही लोकांच्या शब्दकोशात नसतो. कपडा सैल झाला की द्या टाकून. मध्ये वनुहत्या तिच्या नातीची मुग्धाची गंमत सांगत होती.
1: गंमत काय काय झालं तरी काय.
0: तिच्या ड्रेसच्या कुर्त्याचं एक बटन तुटलं.
1: बर.
0: म्हणून बरेच दिवस ती तो कुर्ता वापरतच नव्हती. फक्त एक बटन फक्त. आणि एके दिवशी चक्क तो कुर्ता कपाटातून ओढून काढला. आईला म्हणाली हा कुर्ता खराब झालाय टाकून दे.
1: अरे बापरे. आणि मग काय शुभाताईने टाकून दिला की काय कुर्ता.
0: छे छे. तिने सुईदोरा घेतला, बटन घेतलं, मुग्धाला समोर बसवलं आणि अवघ्या 1 मिनिटात बटन लावून तो कुर्ता तिच्या हाती दिला.
1: अवघडच आहे. पण तरी हल्ली हे टाका फेकाचं वार थोडं बदललंय बरं का सुखदा.
0: म्हणजे चांगल्या दिशेने की आणखी अधोगती.
1: नाही नाही नाही, अधोगती नव्हे, चांगल्या दिशेने चाललंय. सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा आजचा विचार म्हणजे खरोखर सुत्य म्हणावं लागेल नाही का.
0: बरोबर आहे. याचा अर्थ आहे की पर्यावरणाला हानी न पोहोचवता आणि नैसर्गिक संसाधनांचं रक्षण करत कचऱ्याचं संकलन करायचं, पुनर्वापर करायचा आणि योग्य विल्हेवाट लावायची.
1: पण माझं काय म्हणणं आहे की मुळात कचराच कमी कसा होईल हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे पुढचे सगळे जे प्रश्न आहेत ते आपोआप

0: सुटतील नाही का?
1: हो ना, पुढच्या पिढ्यांसाठी एकूणच रिसोर्सेस टिकवून ठेवणं हा किती मोठा मुद्दा आहे जगासमोरचा.
0: हो हो, पण आशेला जागा आहे बरं का सुखद. म्हणजे बघ, आज बऱ्याच आस्थापनांमधून शाळांमधून रिड्यूस रियूज रिसायकल ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावर शिकवली जाते.
1: हो, पृथ्वीचं रक्षण करायचं असेल तर शुद्ध मराठीमध्ये सांगायचं, कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्चक्रीकरण करा, हे अंमलात आणावंच लागेल.
0: खरंय खरंय. आणि मग अशी आपण बोलत होतो ना, या सगळ्या गोष्टी आहेत ना पुस्तकातून शिकवायची गरज नसते, नाही का?
1: प्रत्येक घरातून विविध पातळ्यांवर होणारे संस्कार या सगळ्याच्या मुळाशी असतात. मूल सगळ्यात आधी आपल्या कुटुंबातल्या गोष्टी बघत बघत बरंच काही शिकत असतं.
0: आपल्याला नाही का म्हणजे उतू नको मातू नको असं लहानपणापासून शिकवलं गेलंय. म्हणजे गरजेपेक्षा जास्त गोष्टी, पैसा किंवा काहीही हाती असेल तरी सुद्धा
1: तरी त्याचा खोटा गर्व करू नये, अपव्यय तर अजिबात करू नये. आपल्याकडे पूर्वी अन्न पदार्थ वाढण्याची पद्धत होती रोहित.
0: अगं मला तर आजही पंक्तीत बसूनच जेवायला आवडतं. ते बुफे मध्ये हवं तेवढं घेता येतं असं लोक म्हणतात,
1: पण पुन्हा पुन्हा उठायला नको म्हणून प्लेट भरून ओसंडून जाईल इतके पदार्थ वाढून घेतात आणि निम्मे तसेच टाकून दिले जातात.
0: म्हणूनच म्हटलं ना पंक्तीमध्ये कसं हवं तेवढंच घेता येतं. आता हा सुद्धा काटकसरीचाच एक प्रकार नाही का? तेच पाण्याच्या बाटल्यांचं, एक एक घोट घेतात लोक आणि बाटल्या फेकून देतात चक्क. जीव अक्षरशः तडफडतो ग हे पाहून.
1: अगदी खरंय.
0: काय शर्वरी मॅडम, बऱ्याच दिवसांनी एंट्री घेतली.
2: बरेच दिवस कुठे रे? हा, मागच्या दोन्ही वेळी आपली भेट झाली नाही. तूच भटकत असतोस.
0: हॅलो, मी भटकत नसतो, ऑफिसच्या कामासाठी बाहेर जातो. कळलं?
2: तेच ते, कशासाठी जातो पेक्षा जातो हे महत्वाचं. एकूण काय बाबा, मज्जा असते एका माणसाची.
1: मज्जा नाही तर काय. पण मी बोलले ना शर्वरी, राग येतो बरं का रोहितला.
2: जाऊ दे ग, जाऊ दे. पण रोहित दादा, मी काय म्हणते, बाहेरून आलेल्या माणसाला पाणी विचारावं हे आपल्या आईने केलेले संस्कार विसरलास का?
0: अजिबात विसरलेलो नाहीये. हे बघ, पाणी आणूनच ठेवलेलं आहे. आम्ही गरीब बिचारे, आम्हाला कोण समजूनच घेत नाही.
2: ओ रे माझ्या दादुल्या, पण हे काय, तू अर्धाच पेला का बरं भरून दिलाय?
0: सांग सांग सुखदा, सांग तिला. आता आपण काय बोलत होतो ते सांग.
2: अरे वा, नवीन काही प्लॅन, काही खरेदी, कपडे दागिने, कुठे टूर बी राखताय की काय?
1: अजिबात नाही, यातलं काहीही नाही. आम्ही काटकसरी विषयी बोलत होतो.
0: ए, हा शब्द ना ह्याच्या डिक्शनरी मध्ये नसेलच सांगतो मी तुला.
2: तू काही बोलू नकोस दादा. ए सुखदा, सांग याला, मला हा शब्द माहितीये की नाही ते.
1: शाबास, येस.
2: अरे काटकसर म्हणजे
0: म्हणजे म्हणजे काय काय?
2: थांब ना. हा, गोष्टींचा इकॉनॉमिकली केलेला वापर. बरोबर,
1: अगदी बरोबर. पण काटकसरीच्या मुळाशी असतं गरजा कमी ठेवणं.
2: तेवढं मात्र सांगू नकोस.
1: अगं
2: अगं, म्हणजे जे लागतो ते लागतंच ना. म्हणजे कपडे, शूज, ऍक्सेसरीज, थोडस मेकअपचं सामान आणि मॉलला किंवा सेलला गेलो की थोडस.
0: प्रत्येक गोष्टीच्या मागे थोडं थोडं थोडं असं लावलं म्हणजे काटकसर होत नाही शर्वरी.
2: एक मिनिट हा, या अर्ध्या भरलेल्या ग्लासचं काय लॉजिक आहे की तुम्हाला तो जुना पुराणा डायलॉग मारायचा आहे?
0: काय?
2: पेला अर्धा रिकामा वाटला तरी तो अर्धा भरलेला असतो हे विसरू नये.
0: हे बघ, डायलॉग वगैरे काही नाहीये, पाणी पी आणि मला सांग आजच्या या अचानक भेटीचा हेतू काय.
2: भेटीचा हेतू सांगतेच, पण सुखदा आधी मला तोंडात टाकायला काहीतरी दे ना ग.
1: देते देते. हे बघ, मस्त भडंग केलंय आजच, चाट मसाला घातलेला आहे, थांब देते.
2: हा, आमच्या इथल्या स्टोर्स मध्ये मस्त भडंग मिळतं, फक्त 160 रुपयाला पाकिट.
1: अगं आपल्या घरी सुद्धा टेस्टी भडंग मिळतात, फक्त 30 रुपयात मोठा डबा भरून भडंग, घरचं उत्तम तेल आणि मसाले वापरून केलेलं.
0: हे घ्या भडंग. पण शर्वरी, आता यावर म्हणजे बारीक चिरलेला कांदा वगैरे मागू नकोस.
1: बरे मुली, आज काय काय प्रोग्राम काय?
2: प्रोग्राम म्हणजे तू आज संध्याकाळी माझ्या बरोबर येतेस, जोरदार खरेदीचा प्रोग्राम आहे.
0: अरे बापरे, अचानक हा खरेदी धमाका कशा बद्दल? काय लॉटरी वगैरे लागली की काय तुला?
2: नाही रे दादा, लॉटरी नाही, पण या महिन्यात आम्हाला जोरदार बोनस मिळाला. टिडिंग टिडिंग. त्यामुळे तो बोनस सेलिब्रेट करना तो बनता है ना भैया.
0: अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे एवढे पैसे कुठे ठेवू असा गहन प्रश्न निर्माण झालाय तर तुझ्या पुढे. आणि म्हणून हा पैसा उडाव सोहळा.
1: शर्वरी, मला एक सांग, खरेदी कुणा

0: आणि कसली करायचे?
1: सगळ्यांसाठी मस्त कपडे घेणार आहे आणि मुक्तासाठी डिजिटल वॉच.
2: ए मला नको कपडे वगैरे, खरंच कपाट ओसंडून चाललंय अगदी.
0: आणि मी काय म्हणते शर्वरी, हे बघ वाईट वाटून घेऊ नकोस, पण या कपड्यांची किंवा खरेदीची खरंच गरज आहे का ग? एवढाले कपड्यांचे ढीग अक्षरशः कपाटातून बाहेर सांडतायत.
1: चलताय ग मज्जा बस.
2: सुखदा म्हणते रे खरंय, चांगली वस्तू दिसली म्हणून किंवा सेल मध्ये स्वस्त मिळाली म्हणून असं करत करत आपण किती खरेदी गरज नसताना करत राहतो.
1: ये बात है तो सोचने वाली, लेकिन क्या करे, कंट्रोल ही नाही होता.
0: मी काय म्हणते, कुठलीही वस्तू विकत घेताना आधी स्वतःला प्रश्न विचारायचा की मला याची खरंच गरज आहे का.
2: करेक्ट शर्वरी. आणि गंमत नाही बर काही, म्हणजे सुखदा खरोखरच दुकानात सुद्धा असं लिटरली म्हणते आणि गरज नाही असं मनाने सांगितलं की वस्तू न घेताच परत येते.
0: तुला आता वाटलं असेल झालं आता रोहित दादाचं आणि सुखदाचं लेक्चर सुरू. पण आपण सगळ्यांनीच या गोष्टीचा म्हणजे काटकसर असो किंवा ऊर्जेची पैशाची बचत असो गंभीरपणे विचार करायला हवा.
1: तू अगदी मोहितच्या आई सारखं बोललीस हा. पैसे आहेत म्हणून उधळू नये, स्वतःसाठी मुलांसाठी भविष्याची तरतूद व्यवस्थित करून ठेवायला हवी असं त्या नेहमी सांगत असतात.
0: अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं. उपयोगी वस्तू जरूर घ्याव्यात पण उधळपट्टी नको.
2: सुखदा आता मात्र शर्वरी वैतागणार ना तुझ्यावर, हो ना शर्वरी?
1: म्हणजे अगदीच वैतागेन असं नाही पण
0: नाही म्हणजे मला कळलं ग तू एवढा छान खरेदीचा मूड घेऊन आली होतीस आणि मी त्यावर विरजण घातलं ना.
2: शर्वरी मी काय म्हणतो, तुला बोनस सेलिब्रेट करायचंय ना, आपण एक मस्त जेवणाचा बेत करूया काय?
0: आणि नवीन ड्रेस घेण्यापेक्षा तुझ्या त्या कपाटभर साड्यांमधल्या 2-4 साड्यांचे छान ड्रेस शिवून घेऊ.
1: अरे वा किती बेस्ट आयडिया ही. हो ना, माझ्या आणि आईच्या सुद्धा सिल्क साड्यांचं करायचं काय म्हणून आम्ही नेहमी चर्चा करत असतो.
2: आणि त्यातलं कापड जर उरत असेल ना तर मला आणि मोहितला झब्बे शिवले तरी चालेल.
1: अरे ही तर डबल बेस्ट आयडिया आहे. आपण मोहितला आणि दोन्ही बाबांना सरप्राईज देऊ.
0: शर्वरी आहेच गुणांची.
1: येस
0: समजावून सांगितलं ना की सगळं पट्ट तिला. आता हे तुझे वाचलेले पैसे.
2: सुखदा तिच्या पैशाचं ती काय हवं ते करेल, मी तर बाबा सुपर एक्साइटेड आहे. मैं नाचू या गाऊ?
1: मी तर म्हणेन दादा तू जरा शांत बस, म्हणजे पैशाची नव्हे तर शब्दांची काटकसर होईल.
0: वा वा शर्वरी क्या बात है, याला म्हणतात सौ सुनार की एक लुहार की, तसं हे वाक्य आहे तुझं.
2: चला नवरा बायको युती मोडीत निघून नणंद भाऊजे युती झालेली आहे. म्हणजे आपण इथून काढता पाय घेतला.
0: नको नको रे रोहित, रुसू नको. रुसला मजवरती ग रोहित, रुसला मजवरती.
1: कोणी कोणावर रुसू नका आणि कोपऱ्यात जाऊन बसू पण नका. चल चल चल दादा तुझा एक मस्त असा फिटिंग वाला कुर्ता दे बघू.
2: आणि मग एकाच साडीतून शिवलेले 2 सेम कुर्ते घालून मी आणि सुखदा बँड वाजवायला जाऊ.
1: दादा बँड वाला नाही, त्याला ट्विनिंग म्हणतात. ट्विनिंग स्टे अपडेटेड. दे चल तुझा कुर्ता आण बघू लवकर.
2: अच्छा म्हणजे ते तसं रेशमी सलवार कुर्ता झाली का?
0: कुर्ता घालून बघण्याची तू

श्रोत्या, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, यानंतर लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया एक छानसं गाणं.

0: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा टाळता येईल, कमी करता येईल, सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरवलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं? मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲप वरही. मनासाठी मनापासून योग साधना.

श्रोते हो, लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि लैंगिक शोषणाच्या घटना समाज मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. अशा बातम्या ऐकल्या की मन व्यथित होतं, संताप व्यक्त होतो आणि एकच प्रश्न समोर उभा राहतो, आपल्या मुलांचं संरक्षण नेमकं कसं करायचं. बालपण हा निरागसतेचा, विश्वासाचा आणि सुरक्षिततेचा काळ असतो. मात्र जेव्हा या निरागसतेवर आघात होतो, तेव्हा केवळ एका बालकाचंच नव्हे तर त्या संपूर्ण कुटुंबाचं, आपल्या संपूर्ण समाजाचं नुकसान होतं. तर श्रोते हो, बालकांवर होणाऱ्या या लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि बालकांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी पोक्सो कायदा लागू करण्यात आला. तर आज हा कायदा समजून घेऊया आणि या कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. ॲडव्होकेट तृप्ती पाटील गेली 15 वर्षे वकिली व्यवसायामध्ये आहेत. मुख्यतः कोर्टात फौजदारी खटले त्या चालवतात आणि विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनलवर त्या आहेत. त्या महिला आणि बालकांच्या संदर्भात कार्यरत अनेक संस्थांमधून जनजागृतीचं काम करतात. ॲडव्होकेट तृप्ती पाटील.

0: तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, नरसापूर सारखी एखादी घटना घडली की तेव्हाच आपला समाज जागा होतो, हे सगळं ना खूप गंभीर आहे. तर आपण किती जागरूक राहणं गरजेचं आहे जेणेकरून हे असे प्रकार घडणार नाहीत.
1: बरोबर आहे. अशा जेव्हा लहान मुलांसोबत अशा काही घटना घडतात, म्हणजे हे लैंगिक अत्याचाराचाच प्रकार आहे, तर अशी घटना जेव्हा घडते तेव्हा आपल्याला एक ज्या समाजाला हा कायदा माहिती नाही किंवा ही घटना काय आहे माहिती नाही, तर ते व्यथित होणं स्वाभाविक आहे. तर हे अशा घटनांपासून वाचायचं असेल तर आपल्याला या कायद्याचं किंवा अशा प्रकारचा कायदा लहान मुलांसाठी आहे याची एक जागरूकता निर्माण करणं फार गरजेचं आहे. पालकांनी फार सजग राहणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत, आपलीच मुलं नाही तर आजूबाजूची मुलं सुद्धा संरक्षित व्हावी यासाठी हा जो कायदा आलेला आहे, तर आपण सगळीकडे सजग राहणं फार गरजेचं आहे.
0: मॅडम, बालकांवर अत्याचार झाले की त्या अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करणारा पोक्सो कायदा 2012 लागू करण्यात आला, तर हा कायदा नेमका काय आहे आणि तो का लागू करण्यात आला त्याविषयी सांगा.
1: बरं, आपल्याकडे जे पूर्वीचे कायदे होते त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड जो होता, जो आता बदलून भारतीय न्यायसंहिता BNS झालेला आहे, तर त्याअंतर्गत असे कुठले कलम नव्हते की जे फक्त बालकांसाठी लागू होतील. इतर होते जे ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट आहे, पण त्याच्यामध्ये असे जे काही लैंगिक अत्याचार होतात किंवा ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, तर असे विशेष कायदे नव्हते. आणि ही एक जाणीव निर्माण झाल्यानंतर सर्व संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर जे काही सदस्य देश आहेत, तर त्यांनी मिळून हा एक विचार केला की लहान मुलांच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचा एक कायदा असायला हवा. तर आपल्याकडे हा थोडासा उशिरा आलेला आहे. लोकसभेमध्ये हा 22 मे 2012 रोजी मंजूर झाला होता आणि त्यानंतर 19 जून 2012 त्याला संमती मिळाली आणि त्यानंतर 14 नोव्हेंबर 2012 हा कायदा अंमलात आलेला आहे. आणि 14 नोव्हेंबर निवडायचं मुख्य कारण म्हणजे त्या दिवशी चाचा नेहरूंचा जन्मदिवस आणि बालदिन, आणि त्यासाठी 18 वर्षाखालील बालकांवरती होणाऱ्या अत्याचारासाठीचा हा कायदा अंमलात आणला गेला. तर याच्यामध्ये अनेक तरतुदी आहे की याच्यामध्ये फक्त आणि फक्त हा कायद्याचं जे टायटल दिलं गेलंय ते लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 असं आहे. म्हणजे टायटलच सूचित करतो की फक्त लैंगिक अत्याचारासंबंधीचा हा कायदा आहे. म्हणजे इतर वेळेस मुलांना कोणी मारहाण केली किंवा इतर काही प्रकार घडले तर ते ह्या कायद्याअंतर्गत घेता येणार नाही. याच्यामध्ये लैंगिक छळ झाल्याच्या काही घटना झाल्या तर मात्र आपण त्याचे दखल घेऊन हा कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल करू शकतो.
0: मॅडम, लैंगिक अत्याचारापासून बालकांचा संरक्षण करणारा हा पोक्सो कायदा आहे, तर या कायद्याअंतर्गत बालक कोणाला म्हणतात, तर त्याविषयी जरा सविस्तरपणे सांगा.
1: या कायद्याअंतर्गत बालक हा 18 वर्षाखालील जे असेल ती मुलं, म्हणजे 364 दिवस म्हणजे जो आपला एक वर्षाचे असतात, म्हणजे 17 वर्ष 364 दिवस झालेली जी मुलं असतात, मग ती मुलगा असो मुलगी असो किंवा ट्रान्सजेंडर, म्हणजे हा आपला कायदा जो आहे तो जेंडर न्यूट्रल आहे. म्हणजे लिंग म्हणजे लिंगाचा भेद करत नाही याच्यामध्ये की हा लैंगिक अत्याचार आहे तो कोणाही सोबत घडू शकतो, फक्त मुलीच नाही. तर त्यासाठी हा कायदा आहे आणि याच्यामध्ये बालक हे 18 वर्षाखालील आहेत ती बालक आहेत.
0: मॅडम, 2012 पोक्सो कायदा लागू करण्यात आला आणि त्यानंतर 2018 या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या, तर त्याविषयी काय सांगाल.
1: 2018 नवीन सुधारणा करण्यात, कारण 2012 असं लक्षात आलं की बऱ्याचशा अशा घटना आहे की त्याच्यामध्ये फार म्हणजे सिरियस केसेस झालेले आहेत की लहान मुलांसोबत अत्याचार केला जातो, लैंगिक अत्याचार. आपण थोडंसं ओपनली हे शब्द वापरलावे लागणार आहेत कारण की हे फक्त लैंगिक अत्याचाराच्या केसेस आहेत, तर त्याच्यामुळे कोणी व्यथित होऊ नये आपल्याला हे असे शब्द वापरणं गरजेचं आहे की काही लहान मुलांसोबत बलात्कार होतात आणि त्यानंतर त्यांना मारून टाकलं जातं का, तर बालक एखाद्या वेळेस ओळखीच्या व्यक्तीकडून हे अशी घटना झाली तर मग ते आपल्या घरच्यांना सांगतील आणि पकडले आपण जाऊ या भीतीपोटी मारून टाकलं जातं, हत्या केली जाते. तर असे गंभीर प्रकार झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये सुधारणा आणण्याची गरज भासायला लागली. तर याच्यामध्ये पूर्वी ज्या पनिशमेंट्स होत्या, सजा शिक्षा दिल्या जायच्या, त्याच्यामध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेचं अंतर्भूत करण्यात आला की त्याच्यामध्ये मॅक्झिमम पनिशमेंट म्हणजे किमान आपण म्हणतो त्याच्यापेक्षा कमाल शिक्षा ही जास्तीत जास्त

0: शास्ती देण्याचा त्याच्यामध्ये आपण प्रावधान केलेलं आहे. मृत्यूदंड सुद्धा देऊ शकतो, आजीवन कारावास सुद्धा या कायद्याअंतर्गत नवीन सुधारणा अंतर्गत दिल्या जात आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक वाढीव कारावास म्हणजे जे 7 वर्षापासून 10 वर्षापर्यंत असे वाढवण्यात आलेले आहे, म्हणजे जे लैंगिक अत्याचारामध्ये पूर्वी 5 वर्षापर्यंत होते 5 ते 7 वर्षापर्यंतच्या शिक्षा, त्या वाढवून त्याच्यामध्ये 10 वर्ष असं केलेले आहेत. आणि 16 वर्षांखालील मुलांवरील अत्याचारासाठी मिनिमम पनिशमेंट 20 वर्षापर्यंत वाढवलेली आहे, की 16 वर्षाखालची जी मुलं आहेत तर त्यांना काही कळत नसतं आणि त्यांना खूपच सहजपणे फसवून त्यांच्यासोबत हे प्रकार केले जातात. चॉकलेटचं आमिष दाखवून, आईस्क्रीमचं आमिष दाखवून असे मुलांना फसवून हे केले जातात. तर असे सुधारणा करण्यात आलेले आहेत. आणि जे काही कालमर्यादा याच्यामध्ये लादून दिलेली आहे की अमुक कालमर्यादेच्या अंतर्गतच हे खटले चालवले गेले पाहिजे, कारण की लहान बालकांच्या सोबत जेव्हा ह्या घटना घडतात तेव्हा जसं आपण म्हटलं सुरुवातीला की पूर्ण कुटुंब आणि समाज व्यथित होत असतो. आपण अनेक वेळा बघतो अशी घटना झाली, आता नरसापूरचीच ताजी घटना आहे, की अशा वेळेस लोकांचा प्रक्षोभ होतो की याला मृत्यूदंडाचीच सजा द्या. तर लोकांचं लक्ष असतं की पुढे काय निकाल लागतो, तर हे लवकरात लवकर निकाल लागला तर त्या पीडितेला न्याय लवकर मिळेल या दृष्टिकोनातून लवकर ते केसेस चालल्या पाहिजे अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि हे जे काही चाइल्ड पोर्नोग्राफी चे प्रकार वाढलेले आहेत, बाल लैंगिक शोषण, तर याचा सुद्धा अशा सामग्रीचा साठा करून ठेवला जातो आणि त्यानंतर तो वितरित केला जातो, प्रसार केला जातो. तर ह्या प्रकारासाठी सुद्धा अत्यंत कठोर अशा दंडात्मक कारवाईची तरतूद या 2018 अमेंडमेंटमध्ये करण्यात आलेली आहे.
1: मॅडम, या कायद्यानुसार कोणकोणत्या प्रकारच्या लैंगिक अत्याचाराच्या किंवा लैंगिक शोषणाच्या कृतींना गुन्हा मानलं जातं? बऱ्याचदा ना लैंगिक अत्याचाराचे वेगळे प्रकार असतात, तर त्याविषयी सांगा ना.
0: बरं, याच्यामध्ये आपण लैंगिक छळ म्हणजे छळ आणि अत्याचार हे प्रकार, म्हणजे याचे शब्दाचे अर्थ वेगळे वेगळे आहेत. लैंगिक छळ हे सामान्य कधी कधी वर्बल म्हणजे मौखिक असू शकतात, असं नाही प्रत्येक वेळेस की शरीराला स्पर्शच झाला पाहिजे किंवा प्रायव्हेट पार्ट्स जे आहेत लहान बालकांचे त्यांना स्पर्श झाला किंवा त्याच्यासोबत असा प्रकारचं काहीतरी लैंगिक गुन्हा केला असं नसून, कधी कधी जे तोंडाने बोललेले शब्द आहेत त्याच्यानी सुद्धा किंवा गेस्चर्स म्हणजे आपण जे हावभाव ते असे दाखवतात की ज्याच्यानी ती बालक व्यथित झालेला आहे, तर अशा प्रकाराला लैंगिक छळ सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणतो, की ज्याच्यामध्ये पनिशमेंट प्रमाणे त्याची सिव्हिअरिटी ठरते की 3 वर्षापर्यंत कारावास दंड किंवा दोन्ही शिक्षा अशा पद्धतीने हे लैंगिक छळाच्या प्रकारामध्ये होऊ शकतो. म्हणजे कधी असं काही सेक्शुअल रिमार्क्स केलेला असेल किंवा त्या लहान मुलीला छेडलं असेल, तर हे असे प्रकार लैंगिक छळामध्ये येतील. आणि दुसरा प्रकार आहे लैंगिक अत्याचार, ज्याच्यामध्ये असॉल्ट आपण म्हणतो, सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे हा छळ हॅरेसमेंट आणि असॉल्ट हे दोन वेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये फोर्स वापरला जातो, म्हणजे आपण क्रिमिनल इंटिमिडेशन म्हणतो आमच्या क्रिमिनल भाषेमध्ये, की त्याला एक थोडंसं गंभीर स्वरूप येतं, त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीने ते हे केलं जातं की अशा प्रकारे हल्ला करून सुद्धा लैंगिक अत्याचार केला जातो, तर त्याची पनिशमेंट जी आहे ती 3 वर्ष ते 5 वर्ष असं कारावास अशी सजा आहे. त्यानंतर जे आहे ते गंभीर लैंगिक अत्याचार, की हे जेव्हा त्यांच्यासोबत काही विनयभंग किंवा त्या पलीकडचे गुन्हे जसा बलात्कार होतो किंवा बलात्काराचा प्रयत्न जरी केला गेला तर हे सगळे गंभीर लैंगिक अत्याचारामध्ये येतील, त्याला अॅग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट आपण म्हणतो. की आणि त्याच्यामध्ये पनिशमेंट जी आहे 5 ते 7 वर्ष आहे, ती जी मगाशी आपण म्हटलं की 2018 अमेंडमेंट नंतर ते वाढवण्यात आलेले आहे. किंवा भेदक लैंगिक अत्याचार, म्हणजे भेदक आहे ते पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती आपलं शरीराचा जो भाग जो लिंग आहे तो त्या लहान बालकाच्या शरीरामध्ये कुठेतरी इन्सर्ट करतो तेव्हा तो पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट असतो, म्हणजे त्याला आपण भेदक लैंगिक अत्याचार म्हणतो. आणि ते 10 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा त्याच्यामध्ये देता येतात, किंवा जे जन्मठेप जे आहे ते नैसर्गिक आयुष्य जे एका व्यक्तीचं असतं तिथपर्यंत त्याला ती सजा दिली जाते. किंवा त्यानंतर अजून आहे की गंभीर लैंगिक अत्याचार, अॅग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे हा जो होता तो फक्त पेनिट्रेटिव्ह पण हा आहे तो अतिगंभीर आहे, अॅग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह, त्याच्यामध्ये 20 वर्ष ते जन्मठेपेची सक्त कारावासाची, म्हणजे आपण जे रिगरस इम्प्रिझनमेंट म्हणतो तर ती अशी शिक्षा याच्यामध्ये होऊ शकते. मृत्यूदंड म्हणजे आपण जसं फाशीची अपेक्षा करतो अशा काही घटना घडल्या की आपल्या मनात एकच इच्छा असते की याला फाशीच दिली.

0: जावी. हा तर हे अशा केसेस म्हणजे या वर्गीकरण आहेत. तर अशा पद्धतीने जर असे गुन्हे घडले तर ते गुन्हा कुठल्या प्रकारचा आहे त्या पद्धतीने ती शिक्षा दिली जाते.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडला की तक्रार नोंदवणं खूप गरजेचं असतं, तर या कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया काय आहे त्याविषयी सांगा.
0: तक्रार नोंदवण्यासाठी जसं इतर कायद्यामध्ये आहे प्रक्रिया तशीच आहे की ज्या पीडित आहे बालक त्यांच्यासोबत काही घटना घडलेल्या आहेत तर ती जर घरच्या माणसांनी केलेली असेल तर मग ती घटना ज्याला कळते ते बालक स्वतः सुद्धा करू शकतो तक्रार, किंवा एखादा ज्यांच्या बरोबर ते सोयीस्कर म्हणजे कम्फर्टेबल असू शकतात ते स्वतःला सेफ फील करू शकतात अशा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा ही तक्रार दाखल करता येते. कोणीही म्हणजे कुठलीही सामाजिक संस्था किंवा कुठलीही व्यक्ती ज्याला पहिल्यांदा ही घटना कळते, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या शाळेमध्ये काही घटना घडली आणि ती जर घटना त्या बालकाने शिक्षकाला सांगितलं आणि ते शिक्षक सुद्धा स्वतःही अशी तक्रार नोंदवू शकतात, म्हणजे कोणीही तक्रार नोंदवू शकतात.
1: मॅडम, बऱ्याचदा काय होतं अत्याचार झालं ना की कुटुंब ना बदनामीच्या भीतीने तक्रार करत नाहीत आणि अशा घटना घडतात, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल.
0: बरोबर आहे, जसं मी म्हटलं की ह्याच्यामध्ये म्हणजे लैंगिक छळाच्या ज्या काही प्रकरण आहेत घटना आहेत तर याच्यामध्ये बरेच वेळा घरातले व्यक्ती सुद्धा असतात की आपण आज आम्ही जेव्हा प्रबोधन करायला जातो किंवा जनजागृती करतो या कायद्याची तेव्हा आम्ही आवर्जून सांगतो की पालकांनी सुद्धा लक्ष द्या की आपल्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या नजरेने आपल्या बाळाला बघतोय किंवा कुठल्या पद्धतीने तो त्याला हात लावतोय, तर हे आपण बघणं फार गरजेचं आहे. जर घरातीलच व्यक्ती म्हणजे आपले जवळचे नातेवाईक आजूबाजूचे लोक किंवा एखादी अशी व्यक्ती ज्याचा आपल्यावरती उपकार आहे तर अशा व्यक्तीद्वारा जर लैंगिक छळ केला गेला तर मात्र कुटुंबाची पंचायत होते, त्यांना असं वाटतं की नातेसंबंध सांभाळून ठेवावं की ही घटना बाहेर आणली तर आपली बदनामी होईल, आपल्या बाळाची बदनामी होईल, समाज आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघेल. या भीतीपोटी बरेच वेळा तक्रार दाखल करण्यात येत नाही, म्हणजे कुटुंबाला ती एक कुचंबणा असते की काय करावं. बरेच वेळा म्हणजे महिलेला वाटत असतं की आपल्या मुलीसोबत जे काही चुकीचं घडलेलं आहे त्याची वाच्यता करावी, किंवा त्या मुलीला वाटत असतं, पण काही समाजाच्या दबावामुळे मग ते तक्रार दाखल करायला येत नाही. तर अशा वेळेस आपल्या समाजातील जे काही घटक आहेत जे सामाजिक कार्य करतात तर अशा लोकांचं एक कर्तव्य आहे की त्यांना थोडस समजावून की ही घटना जर लपवली गेली किंवा दाबली गेली तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात, ती व्यक्ती अजून दुसऱ्या अशा बालकांवरती असेच प्रकार करण्यासाठी धजावू शकतात. तर याच्यापासून आपल्याला जर आपल्या बालकांना वाचवायचं असेल तर कुटुंबाची ही मोठी जबाबदारी आहे की गुन्हा घडला तर न घाबरता त्याची तक्रार नक्कीच दाखल करा आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुमची तक्रार घेतली जाणार. पूर्वीसारखं आता म्हणजे पोलिसांच्या बद्दल मनातली हा जो एक भीती असते की आमची दखल घेणार की नाही, पोलीस तक्रार घेणार की नाही, तर असं होत नाही. सुप्रीम कोर्टाचे रितसर तसे आदेश आहे की लैंगिक अत्याचाराच्या कुठल्याही घटना समोर आल्यास त्या नोंदवून घेणं गरजेचं आहे.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना तुम्ही हाताळता, तर कुटुंबातले सदस्य, नातेवाईक, शेजारी, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीकडून होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणं गुंतागुंतीची अशा वेळेला ठरतात का?
0: हो, नक्कीच. जसं मी म्हटलं की एखादा आपला जर घरातील वयस्कर व्यक्ती आहे किंवा आपण ज्यांना पूज्य मानतो अशा व्यक्तीकडून जेव्हा होतं तेव्हा ते पहिले तर मन मानायला तयार होत नसतं आणि कधी कधी बालकांना इतकी ती भीती दाखवलेली असते की तू जर सांगितलंस कोणाला तर यांना मारून टाकीन, तुला मारून टाकीन, किंवा घरातल्या व्यक्तींना मारून टाकण्याची भीती दाखवली जाते आणि त्या भीतीपोटी बालकं पण सांगत नाही की त्यांच्यासोबत काय घडत आहे. तर अशा वेळेस म्हणजे कुटुंबांनी लक्ष देणं गरजेचं आहे की आपली लहान मुलं काही वेगळी वागायला लागली, विचित्र वागायला लागली किंवा शांत शांत राहायला लागले, आपल्याच विचारात मग्न राहायला लागले, तर हे शाळेमध्ये सुद्धा घडू शकतं. तर शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे की एखादं मूल बोलकं मूल खेळकर मूल अगदी अबोल झालेलं आहे किंवा खेळत नाहीये, एका कोपऱ्यात बसून राहतोय आणि विचार करत राहतोय, तर हे जे काही फरक आहे ते आपण आपल्या लक्षात आले पाहिजे आणि त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे.
1: श्रोते, लाईव्ह डायल इन कार्यक्रम सुरू आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151430. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. मॅडम एखाद्या

0: त्या बालकावर लैंगिक अत्याचार झाला की पोलिसांकडून पीडित बालकाची चौकशी करताना कोणती विशेष काळजी घेतली गेली पाहिजे, घेतली जाते म्हणजे, कारण का बालक पूर्ण हिरमुसलेला असतो, सगळं कुटुंबही त्याच्यामध्ये सगळं भरडलेलं असतं, तर मग अशा वेळेला कोणती काळजी पोलिसांकडून घेतली जाते?
1: पोलिसां आता खूप सेन्सिटिव्ह झालेले आहेत अशा पोक्सो कायद्याअंतर्गतच्या केसेसमध्ये. पहिलं तर मुख्य आहे की पोलिसांच्या समोर जेव्हा अशा केसेस येतात तर पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये असलं पाहिजे. म्हणजे त्यांनी जर मुलगी असेल तर त्यांच्या समोर एक महिला अधिकारी असणं गरजेचं आहे, तर ते सिव्हिल ड्रेसमध्ये असणं गरजेचं आहे. कारण की आपण लहानपणापासून मुलांना ही जी भीती दाखवतो तर या माध्यमातून मी सगळ्या पालकांना सांगू इच्छिते की पोलिसांची अशी भीती लहानपणापासून मुलांना दाखवू नका. ते आपले मदतगार आहेत, ते आपले म्हणजे आपण कधी जेवत नाही मुलं म्हणून जेवतोस की नाही तर पोलीस काकांकडे देईन, तर असे प्रकार न करता मुलांना ही भीती लहानपणापासून न बसवता आपण ते आपले मित्र आहेत, ते आपल्या मदतीसाठी आहेत हे सांगणं गरजेचं आहे. आणि त्याचसाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे मूल घाबरू नये यासाठी पोलीस अधिकारी जो कोणी असेल तर त्यांनी युनिफॉर्म मध्ये नसावं, सिव्हिल ड्रेस मध्ये त्याच्याशी चौकशी करावी. आणि असे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक बाल कल्याण पोलीस अधिकारी असायला हवं हे गाईडलाईन्स मध्ये आहे. ते जे आहे ASI दर्जाचे जे अधिकारी असतात ते किंवा त्यांच्यावरील दर्जाचे जे काही पोलीस अधिकारी असतील स्त्री किंवा पुरुष अधिकारी, तर ते हे असे बाल कल्याण पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतात प्रत्येक पोलीस स्टेशनला. तर अशी एखादं पोक्सोची केस आली मग ते मुलगी असू शकते किंवा मुलगा असू शकते, त्या पद्धतीने त्यांच्याकडे चौकशी अगदी त्यांच्या सौजन्याने त्यांच्याशी बोलून करायचं आहे, सौम्य आवाजात बोलून त्यांनी करणं गरजेचं आहे. कारण की ह्या बालकांना काळजी आणि संरक्षणाची अत्यंत गरज असते, त्याच्यामुळे ते हाताळताना त्यांना विशेष काळजी पोलीस घेतातच. आणि त्यांना असं भयमुक्त वातावरणात न ठेवता असं बालस्नेही वातावरण असलं गरजेचं आहे. आणि तसं उंच आवाजात न बोलणं वगैरे इत्यादी असे त्यांच्याकडे काळजी घेतली जाते पोलिसांकडून. आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना याचं विशेष ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं की लहान बालकांचे केस आले तर कशा पद्धतीने हाताळावे आणि त्यांना कुठल्या प्रकारच्या मदतीची गरज आहे आणि कुठे त्यांना लवकरात लवकर घेऊन जाणं गरजेचं आहे, तर ह्या सगळ्या काळजी पोलीस नक्कीच घेत असतात.
0: श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार. नमस्कार.
2: हॅलो.
0: हा, आपला प्रश्न विचारा ना बाबा.
2: हॅलो.
0: हॅलो.
2: हा ताई नमस्कार.
0: नमस्कार, बोला.
2: मी विजयकुमार स्वामी बोलतो, बस्तवा तालुका शहर जिल्हा कोल्हापूरतून.
0: प्रश्न विचार आपला.
2: माझा प्रश्न असा आहे की परवा नरसापूर मध्ये झालेली घटना त्या आरोपीला शिक्षा मिळाली काय?
1: बरं, ते नरसापूरची घटना जी झाली तर त्याच्यामध्ये आता लेटेस्ट अपडेट असा आहे की केस सुरू झालेली आहे, पोलिसांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. की आपल्याला माहिती आहे की एखादी घटना घडली आणि त्या गुन्हा नोंद झाला की गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांची तपासाची प्रक्रिया सुरू होते, तर ती पोलिसांनी लवकरात लवकर संपवलेली आहे आणि 20 दिवसाच्या आत त्यांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. चार्जशीट फाईल करणं म्हणजे सगळा गुन्ह्याचा तपास झालेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे पुरावे दाखल केलेले आहेत आणि ते पुरावे दाखल करून झाले की त्यानंतर आरोपीला हजर केलं जातं आणि त्यांनी गुन्हा केला आहे त्याच्यावरती त्याचं म्हणणं मांडण्यात येतं आणि त्यानंतर साक्षी पुरावे सुरू होतात. तर ते साक्षी पुरावे सुद्धा आता सुरू झालेले आहेत आणि फास्ट ट्रॅकवरती ही केस चालवण्यात येणार आहे आणि डेली बेसिसवर म्हणजे रोजच्या याच्यावरती ती केस चालवली जाणार आहे, रोज साक्षीदार बोलवले जाणार आहेत. मुलीची आई जी आहे तिची साक्ष झालेली आहे.
0: हॅलो. हा नमस्कार. तुमच्या रेडिओ सेंटरचा आवाज थोडा कमी कराल का? तुमचा प्रश्न आम्ही ऐकू शकतो.
3: हॅलो.
0: हा, रेडिओ सेंटरचा आवाज थोडा कमी कराल का? प्रश्न विचारा आपला.
3: हॅलो. नमस्कार सर.
0: हा नमस्कार, बोला.
3: जर मी अकोला महाराष्ट्रावरून बोलतो.
0: प्रश्न विचार आपला.
3: ते नांदेडची जी घटना झाली होती त्याच्याबद्दल काय सांगाल सर?
0: नांदेडची मॅडम, एखादी घटना घडली की बऱ्याचदा पुरावे खूप महत्वाची भूमिका बजावतात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: हा, पुरावे एखाद्या घटनेमध्ये फार महत्वाचे आहेत, कारण की पुराव्याशिवाय पुढची केस

0: टिकणार नाही. त्याच्यामुळे जसं आता मी म्हटलं की एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं, तपास यंत्रणा कामाला लागते आणि पुरावे शोधणं हे त्यांचं मेन काम आहे आणि पुराव्याचे महत्व अत्यंत निर्णायक आहे कुठल्याही केसच्या शेवटपर्यंत जाण्यासाठी. तर हे गुन्हा सिद्ध होण्यासाठी कुठले कुठले पुरावे महत्वाचे आहेत, तर अशा लैंगिक अत्याचाराच्या केसेसमध्ये वैद्यकीय पुरावा अत्यंत महत्वाचा आहे. की जर एखाद्या बालकासोबत बलात्कार सारखी घटना झालेली असेल तर अशा केसेसमध्ये वैद्यकीय पुरावे जवळ लवकरात लवकर जमा करणं किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. किंवा घटनास्थळ जे आहे त्याचा पंचनामा करणं आणि आता डिजिटल पुरावे जसं काही मेसेजेस असतील किंवा व्हिडिओज असतील, सीसीटीव्ही फुटेज असेल, तर हे सगळे महत्वाचे पुरावे आहेत. आणि ह्याच्यामध्ये कलम 29 प्रमाणे गुन्ह्यामध्ये आपण कसे निर्दोष आहोत म्हणजे प्रिझम्पशन ऑफ गिल्ट ही आरोपीची जबाबदारी आहे. इतर केसेसमध्ये तो कसा दोषी आहे हे प्रूव्ह करणं फिर्यादीचं काम असतं, पण ह्या पोक्सोच्या केसेसमध्ये आरोपीनी स्वतःच असे सिद्ध करण्याची गरज आहे की मी कसा निर्दोष आहे, तर हे त्याच्यावरती लायबिलिटी असते. आणि बालकांचा जबाब हा कुठलाही दबाव न आणता न्यायालयाने योग्य पद्धतीने तो घ्यायचा असतो. आणि हे जेव्हा मुलांचे जबाब घेतले जातात, नोंदवले जातात, तेव्हा इन कॅमेरा आम्ही म्हणतो की जे बंद रूममध्ये घेतले जातात आणि तिथे आरोपी त्या मुलाला दिसू नये या पद्धतीने घेतले जातात, जेणेकरून तो बाळ जे आहेत बालक ते अगदी दबावाशिवाय बोलू शकतात आणि त्यांच्यासोबत कोणीतरी व्यक्ती म्हणजे जे सपोर्ट पर्सन सारखे दिलेले असतात, एखादी सामाजिक संस्थाचे सोशल वर्कर असू शकतात किंवा त्यांचेच घरातली व्यक्ती असू शकते, तर त्यांना सुद्धा आतमध्ये बसून त्या बालकाचं जबाब नोंदवण्याची मुभा दिली जाते.
1: फोन घेऊया आपण. हॅलो.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: हा, प्रश्न विचारा आपला.
2: हॅलो.
1: हॅलो. हॅलो.
2: हॅलो.
1: हा, बोला, आपला प्रश्न विचारा.
2: मी लातूरहून बोलतोय.
1: बर.
2: आमचा प्रश्न, एक मुलगी कोर्टामध्ये चक्र मारतीय, 2 वर्ष झालं, 2 वर्ष तिला न्याय भेटत नाहीये, त्याच्याबद्दल काय मॅडम काय आपण सविस्तर माहिती देऊ शकता का?
0: ही मुलगी जर पीडित असेल पोक्सो कायद्याअंतर्गत आणि कुठल्याही पीडित किंवा फिर्यादी व्यक्तीला आपल्याला न्यायालयातून वकील करण्याची मुभा आहे. आणि जी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय आहेत प्रत्येक तालुका, जिल्हा कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात सगळीकडे ही व्यवस्था आहे. तिथे तुम्ही अर्ज करून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लीगल एडमधून पॅनल ॲडव्होकेट दिले जातील जे तुमच्यासाठी मोफत काम करतील. त्यांना मानधन जे आहे ते शासन देत असतं. तर असे जर पीडिताला चक्र मारण्याची गरज नाही, त्यांनी वकील नेमू शकतात आणि एकही पैसा फी देण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तर लक्षात ठेवा, विधी सेवा प्राधिकरण हे प्रत्येक तालुका कोर्ट, जिल्हा कोर्ट, हायकोर्ट सगळीकडे असतं. तर तिथे जाऊन तुम्ही अर्ज करा आणि त्या मुलीला नक्कीच ते वकील मदत करतील. आणि केस का थांबलेली आहे किंवा का तिला चक्रा मारायला लागत आहेत, शक्यतो या पोक्सो कायद्याअंतर्गत पीडित मुलीला किंवा मुलांना साक्ष देण्यासाठी पुन्हा पुन्हा बोलवणं आवश्यक नाही. तर हे जर असं होत असेल तर नक्कीच तुम्ही असे पॅनल ॲडव्होकेटची मदत घेऊन केसमध्ये का थांबलेले आहे तर ते जाणून घेऊन सरकारी वकिलाशी बोलून त्या न्यायालयामध्ये केस सुरू करू शकता.
1: मॅडम, एखाद्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला की ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहण्याचं प्रमाण वाढतंय, तर तो गर्भ नको असेल तर त्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे?
0: बराच म्हणजे अत्यंत खेदजनक बाब आहे की लहान मुलांवरती असे लैंगिक अत्याचार होत आहेतच, पण त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारे प्रेग्नंट राहण्याचे प्रकार सुद्धा वाढायला लागलेले आहेत. तर अशा प्रकरणामध्ये जेव्हा हे मुलगी लहान आहे तर त्यांना बाल कल्याण समितीसमोर पाठवलं जातं आणि जर त्यांचा गर्भ, त्या बालिकेचा गर्भ जो आहे तो जर 24 आठवड्याच्या आत असेल तर मात्र ती बाल कल्याण समिती त्यांना कुठल्या तरी शासकीय रुग्णालयात जाऊन तो गर्भपात करून घ्या असं म्हणू शकते. अदरवाईज जेव्हा 24 आठवड्याच्या वर हे गर्भ राहतो तेव्हा मात्र कुठलेही न्यायव्यवस्था किंवा ही जी बालकल्याण समिती आहे ते असे आदेश देऊ शकत नाही किंवा असे सूचन देऊ शकत नाही. त्यांना मात्र हायकोर्टातच उच्च न्यायालयात जाऊन पिटिशन दाखल करावी लागते. तर हे पिटिशन दाखल केल्यानंतर हायकोर्ट एक मेडिकल बोर्ड स्थापन करायला सांगतात.

0: जनरली सरकारी दवाखाना मुंबई असेल तर मग जे जे हॉस्पिटल सारख्या दवाखान्यामध्ये मेडिकल बोर्ड असतो ज्याच्यामध्ये एक गायनेकोलॉजिस्ट असतात, इतर दोन डॉक्टर असतात जे तपासणी करतात, पुन्हा सोनोग्राफी केली जाते आणि बघितलं जातं की बाळ कुठल्या परिस्थितीत आहे आणि जर ती मायनर मुलगी खूपच लहान आहे ती संमती देऊ शकत नाही गर्भपाताला तर खरं संमती त्यांची हे ग्राह्य धरली जात नाही. पण लुकिंग ॲट द सिच्युएशन म्हणजे सर्कमस्टन्स काय आहे घरातले व्यक्ती किंवा त्यांचे जर कुटुंबियांनी म्हणजे संमती दिली तर मात्र गर्भपात करता येतो.
1: मॅडम लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान बालकाच्या गोपनीयतेचं संरक्षण कसं केलं जातं?
0: हा जशी गुन्हा दाखल होतो तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा फक्त जी सुरुवातीची तक्रार नोंदवली जाते त्याच्यामध्ये पीडितेचं नाव पत्ता सगळं दिलं जातं, पण त्यानंतर म्हणजे ती सीलबंद करून एक कॉपी कोर्टामध्ये जाते आणि एक कॉपी पोलीस स्टेशनला असते, ही कोणालाही दाखवली जात नाही. आणि त्यानंतर जे आहे रिमांड रिपोर्ट्स असतील किंवा त्यापुढचे जे काही कागदपत्र जमा करायची असेल न्यायालयात तर त्याच्यामध्ये अत्यंत गुप्तता पाळली जाते, त्याच्यामध्ये पीडित बालकांचं नाव दिलं जात नाही, तिथे अ ब कड किंवा अशा प्रकारचा शब्द वापरला जातो आणि त्या बाळाचं वय काय आहे ते वय नमूद केलं जातं आणि इतर घटना मग नमूद केली जाते, आरोपीचं नाव दिलं जातं किंवा प्रसारमाध्यमांना अशा प्रकारे पीडितांचे नावं प्रसिद्ध करण्याची अजिबातच परवानगी नाही.
1: लैंगिक अत्याचाराची जेव्हा प्रकरणं घडतात त्यावेळी अशा प्रकरणांमध्ये निकाल किती कालावधीत देण्याची तरतूद आहे? कारण का असं काही घडलं की तात्काळ निकाल लागावा किंवा मोर्चे निघतात वगैरे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: तशी कायद्यामध्ये तरतूद आहे की जेव्हा गुन्ह्याची निश्चिती होते म्हणजे आम्ही आमच्या ट्रायलमध्ये म्हणतो की चार्ज फ्रेम झाले, गुन्ह्याची निश्चिती झाल्यानंतर साक्षी पुरावे होणं गरजेचं आहे. पहिलं तर पोलिसांचं काम आहे की वेळेत त्यांनी चार्जशीट दाखल करावी लवकरात लवकर जितकं होईल तितकं. पण याच्यामध्ये थोडीशी अडचण अशी येत असते काही टेक्निकल गोष्टी आहेत की कधी कधी जे रिपोर्ट्स यायला पाहिजे फॉरेन्सिक लॅब करून तर ते फॉरेन्सिक लॅबला अनेक अशी प्रकरणं याच्यासाठी पडलेली असतात की त्यांना तशी जे रिपोर्ट्स द्यायचे असतात तर ते रिपोर्ट्स लवकरात लवकर तयार होऊ शकत नाही कारण अनेक प्रकरणं अशी पेंडिंग असतात आणि त्यामुळे कधी कधी ते आपल्याला डीएनए टेस्टचे रिपोर्ट असो किंवा इतर काही फॉरेन्सिक रिपोर्ट असू देत तर त्याचे लवकरात लवकर रिपोर्ट मिळत नाहीत, तर अशा वेळेस मात्र थोडी अडचण होते, लवकरात लवकर ती केस दाखल होऊ शकत नाही. म्हणजे आपण जनसामान्य लोकांना माहिती नसतं की ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत की पोलिसांनी फक्त लवकरात लवकर कागदपत्र कोर्टात दाखल करा असं म्हटलं जातं, पण यामागे हे सगळी प्रक्रिया असते की हे जे आहे ते गुन्हा सिद्ध होण्यासाठी किंवा तो आरोपी हाच आहे हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे अत्यंत महत्वाचे आहे, डीएनए टेस्ट असते ती महत्वाची असते, तर ह्यासाठी थोडा कालावधी जातो आणि हे समजून घ्यायला हवं. पोलीस आपला प्रयत्न करतच असतात, अशा सेन्सिटिव्ह केसेस असेल तर ते फॉरेन्सिक लॅब जे असतं ते सुद्धा लवकरात लवकर रिपोर्ट देतात आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर जनरली एका वर्षाच्या आत हे अशी प्रकरणं संपवायची असतात. पण जनरली हेच मी जसं म्हटलं की टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात, कधी साक्षीदार मिळून येत नाही लवकर, त्याच्यामुळे ट्रायल पुढे चालत नाही, तर अशा काही कारणांमुळे थोडंसं पुढे हा असा प्रकार होऊ शकतो आणि ज्याच्यातून मग पीडित किंवा त्यांचे कुटुंबीय किंवा समाजामध्ये ती एक गोष्ट पसरली की अजून न्याय मिळाला नाही, तर हे थोडीशी म्हणजे वाटतं त्यांना की आपला काही पुढे होत नाहीये किंवा का अजून निकाल लागत नाहीये, ते थोडीशी निराशा त्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे.
1: मॅडम बऱ्याचदा पीडित बालकावरती अत्याचार झाला की ते बालक पण ते कुटुंब पण मानसिक दृष्ट्या पूर्ण ढासळून गेलेलं असतं, तर अशा वेळी पीडित बालकाला समुपदेशन आणि मानसिक आधार देण्यासाठी कोणत्या यंत्रणा उपलब्ध आहेत जी खूप गरजेच्या आहेत त्या?
0: अगदी नक्कीच, कारण पीडित बालकांना त्याच्यातून बाहेर काढणं हे फार मोठी गोष्ट आहे, कारण त्यांच्यावर जो आघात झालेला असतो तो कायमस्वरूपी होऊन जातो, कारण की लहान मुलं जी आहेत ती निरागस असतात, त्यांना पहिले तर कळत नाही आपल्यासोबत काय झालेलं आहे. त्यासाठी आपण जी जागरूकता करतो आहे आता प्रत्येक शाळेमध्ये गुड टच बॅड टच हे सांगितलं जातंय, तर त्याच्याने थोडीशी मुलं जागरूक झालेली आहे, तर ही अशी जागरूकता सगळीकडे अजून असायला हवी, वेळोवेळी मुलांना ते सांगत राहायला हवं किंवा पालकांनी सुद्धा शाळेतून कुठूनही बाहेरून आली मुलं किंवा आपल्यासोबत जेव्हा बाहेर आपण मुलांना नेतो गर्दीच्या ठिकाणी मॉल असेल किंवा गार्डन असेल रेल्वे स्टेशन असेल तर अशा ठिकाणी जाता येता कोणीही पटकन आपल्या लहान बाळाला पण नको त्या ठिकाणी स्पर्श करत असतात, तर अशा हे आपल्या पालकांचं लक्ष असलं पाहिजे की आपण आपल्या बालकाला कसं संरक्षित करायचं आहे आणि त्यांना मानसिक असा आधार

0: देण्यासाठी आपण सर्वप्रथम कायद्यामध्ये तरतूद आहे की त्यांना बाल कल्याण समिती समोर नेलं पाहिजे आणि तिथे काउन्सिलर असतात किंवा काही सामाजिक संस्थाचे सामाजिक कार्यकर्ते असतात ते जे काउन्सिलिंगचं काम करतात किंवा त्यांना जर अत्यंत मेडिकल एडची गरज असेल तर तशी वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी सुद्धा त्यांना दवाखान्यात पाठवलं जातं आणि जी बालगृह आहेत तिथे सुद्धा अशी पूर्ण टीम असते सामाजिक कार्यकर्त्यांची वगैरे. जेव्हा घरातलीच व्यक्ती आरोपी असेल तर अशा वेळेस मुलांना पालकांच्या ताब्यात न देता बालगृहामध्ये ठेवलं जातं आणि तिथे मात्र मग अशा सगळ्या टीम आहे की जे काउन्सिलर्स आहेत ते वेळोवेळी एका म्हणजे एक एक जे बाळासाठी सपोर्ट पर्सन म्हणून नेमलेले असतात बालकल्याण समितीतर्फे तर ते रेपो ठेवतात त्यांच्यासोबत आणि पूर्ण त्यांचा फॉलोअप घेत असतात सतत की त्यांची मानसिक स्थिती ढासळू नये यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यांच्याशी नेहमी बोलतं राहावं लागतं आणि त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे तर ते कसं थोडंसं हिल होईल म्हणजे ते थोडंसं विसरण्याचा कसा प्रयत्न करतील याकडे आपण थोडंसं त्यांना मदत करत असतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक मुलांच्या केसेस तुम्ही हाताळल्या आहेत तर त्याबद्दल काय सांगाल, एखादी केस आम्हाला सांगा.
0: 2015 एक केस आहे म्हणजे डोंबिवली शहरात घडलेली घटना आहे की पैशांचा पाऊस पाडणार होता. एका बंधू बाबांनी अशी जाहिरात केली की मी पैशांचा पाऊस पाडणार आहे, 2 करोडचा पाऊस पाडणार होता आणि त्यासाठी एका महिलेने त्यांना संपर्क केला होता आणि त्यांना त्या महिलेला सांगण्यात आलं होतं की एक अल्पवयीन मुलगी माझ्या जवळ आणा की जिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर असा पैशांचा पाऊस पडणार आहे. म्हणजे पैशांचा पाऊस तर पडत नाही ही मान्यताच चुकीची आहे, पण जरी तो पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर त्यासाठी अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा कुठेही संबंध येत नाही. पण त्याला त्याची लैंगिक भूक शमवायची होती आणि त्यामुळे त्यांनी अशी अट घातली, त्या पद्धतीने एका लहान अल्पवयीन मुलीला आणलं गेलं होतं आणि त्यानंतर तिच्यासोबत प्रकार घडायच्या अगोदर म्हणजे हे सगळं घटना कळली होती एका सामाजिक संस्थेला, त्यामुळे पोलिसांना इन्वॉल्व्ह केलं गेलं होतं. पोलिसांची पूर्ण टीम तिथे दबा धरून होती आणि जसा तो प्रकार करायला सुरुवात झाली तसा तिथे त्यांचा पोलिसांचा जो माणूस होता त्यांनी मिस कॉल दिला आणि त्यानंतर पूर्ण पोलिसांची टीम गेली तिकडे आणि त्या मुलीला वाचवण्यात यश आलं. म्हणजे हे असे प्रकार मुलांसोबत जेव्हा होतात तेव्हा या केसमध्ये सुरुवातीपासून मी लक्ष घातलं होतं आणि याच्यामध्ये त्या आरोपी जो मेन आरोपी होता त्याला कन्व्हिक्शन मिळालं होतं. बंधू बाबा जो होता त्याला सजा मिळालेली आहे. तर असे प्रकार म्हणजे एक मंद मतिमंद मुलीचं सुद्धा अशी होती की ती प्रेग्नंट राहिली आणि त्याच्या तिचा सख्खा आत्याचा नवरा तिच्यावरती बलात्कार करायचा कारण ती मतिमंद होती, कोणाला सांगणार, त्याचा गैरफायदा घेतला त्यांनी आणि ती प्रेग्नंट झाली कळल्यानंतर त्यांनी कल्याण स्टेशनला येऊन सोडून दिलं.
1: म्हणजे एकूणच सगळ्यांनी घरातल्यांपासून सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे, अशा गोष्टींना बळी पडू नये.
0: येस, अतिदक्ष राहण्याची फार आवश्यकता आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील, आपण इथे आलात आणि बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: आपले पण सर्वांचे धन्यवाद.
1: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता, मधुलिका आणि दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजता थोड्याच वेळात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ
2: देश की सुरीली धड़कन कार्यक्रम सुरीला सफर लेकर हाजिर होते हैं बस कुछ ही पलों में.

0: जैसा।
1: विधी संपन्न। शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश। आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त। भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली। सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती। त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्रीचंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली

0: यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. भारताच्या सरन्यायाधीशांबरोबर सल्लामसलत केल्यावर राष्ट्रपतींनी या नियुक्त्यांना मंजुरी दिल्याचं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमावर जाहीर केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेश 2026 जारी केल्यानंतर ही नियुक्ती झाली. या अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली असून यात भारताच्या सरन्यायाधीशांचाही समावेश आहे. शिक्षण माणसाला जागरूक आणि स्वावलंबी बनवतं, त्यामुळे ते सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज नवी दिल्लीत शिष्यवृत्ती योजनेच्या आदिवासी समुदायातल्या लाभार्थ्यांशी बोलत होत्या. समाजातल्या सर्व घटकांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होते तेव्हाच खरा विकास होतो असं त्या म्हणाल्या. शिष्यवृत्ती योजनांमुळे आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते, यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.
1: भारत सरकार जनजातीय समुदाय के युवाओं को आगे बढ़ाने के लिए अनेक योजनाओं के माध्यम से निरंतर प्रयास कर रहे हैं. छात्रवृत्ति योजना केवल आर्थिक सहायता नहीं है, ये युवाओं के सपनों को पंख देने का माध्यम है. ये उन युवाओं के जीवन में नई संभावनाओं का द्वार खोलती है, जिनमें प्रतिभा तो होती ही है परंतु संसाधनों का अभाव उन्हें आगे बढ़ते रोकता. लेकिन मुझे ये जानकर प्रसन्नता हुई कि अपने से अनेक युवाओं ने विभिन्न
0: भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमध्ये म्यानमार हा एक महत्वाचा भागीदार असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. म्यानमारचे अध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग यांच्याशी काल राष्ट्रपती भवनात त्या बोलत होत्या. म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्याबद्दल राईंग यांचं त्यांनी अभिनंदन केलं. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यानमारचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी नवी दिल्लीत आज आणि उद्या अमेरिकन शिष्टमंडळाबरोबर चर्चा होत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. वाणिज्य विभागातले अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत, तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतीमधल्या त्रुटीच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल आजपासून कार्यान्वित झाल्याचं सीबीएसईनं जाहीर केलं आहे. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. तसंच केवळ ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत मिळवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील. गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याविषयीच्या सूचना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ट्युटोरियल व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा असं यात म्हटलं आहे. इबोला विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आतापर्यंत देशात सापडलेला नाही असं केंद्रीय आरोग्य खात्यानं स्पष्ट केलं आहे. गेल्या 21 दिवसात इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना जर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, विनाकारण रक्तस्राव अशी लक्षणं आढळली तर त्यांनी विलगीकरणात जावं आणि ताबडतोब स्थानिक आरोग्य प्रशासनाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. इबोला संसर्गाबाबत काहीही माहिती किंवा मदत हवी असेल तर 1075 या मदत क्रमांकावर संपर्क साधावा. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वेळेवर माहिती मिळणं अत्यावश्यक आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोलाग्रस्त आफ्रिकन देशात रोगप्रसाराला आळा घालण्यासाठी भारतानं वैद्यकीय मदत पथकाची दुसरी तुकडी रवाना केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री लाडकी

0: बहीण योजनेतून वगळले गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत. संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हा कागदपत्र सादर करायला उशीर लागेल म्हणून लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून लाभ दिला गेला होता. मात्र त्यानंतर या योजनेचं ऑडिट झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं, तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC करायला सांगण्यात आलं होतं. ज्यांनी KYC केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, बाकी सर्व अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जे लाभार्थी अपात्र ठरले त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं.
1: 60,00,000, 80,00,000 जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: शेतकरी कर्जमाफीविषयी विचारला असता आजच्या मंत्रिमंडळाच्या याबाबत बैठकीत निर्णय होईल, मात्र निवडणुकीमुळे काय निर्णय झाला याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरुद्धच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठेदार, असा व्यवहारांमधले मध्यस्थ, मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटीपेक्षा जास्त आहे. विशिष्ट माहितीच्या आधारे दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून जप्त केलेलं हे सोनं 24 कॅरेटचं आहे. या तपासादरम्यान हे सोनं तस्करी करून भारतात आणायच्या कटात सामील असलेल्या नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. गृहमंत्रालयानं स्थलांतर आणि परदेशी नागरिक सुधारणा नियम 2026ची अधिसूचना जारी केली आहे. या दुरुस्तीमुळे परदेशी नागरिकांना भारतात आगमन झाल्यावर 180 दिवसांच्या आत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. थायलंडच्या बुसानान ओम्बा रुह फानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पूर्णपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी, तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख

0: महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं, तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं, त्यामुळे या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या, तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं, त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय होईल, मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेट

0: मंत्र्यांनी सांगितलं.
1: शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे, जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तसं त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू.
0: मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यात आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक दोन्ही बँकांकडून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार असून सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्रक जारी केलंय. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातल्या मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करावीत असे निर्देश देण्यात आलेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनाला अनुसरून याबाबतच्या प्रशासकीय हालचालींना वेग आलाय. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलाय. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झाली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यामाचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. थायलंडच्या बुसानान ओबारुफानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पोनपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका हिनं नाओमी ओसाका हिच्यावर 7-5, 6-3 अशी सहज मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. आता तिचा सामना डायना श्नायडर हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या फिलिक्स ऑजर अलियासिम यानं अलेजांद्रो ताबिलो याच्यावर थेट सेट्समध्ये विजय मिळवलाय. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं

0: सोन्यानं जप्त केलंय. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गुप्तचर माहितीच्या आधारावर दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबादमध्ये आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. युनायटेड स्टेट्स योग असोसिएशन आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहयोगानं युनायटेड स्टेट्स योगासन स्पोर्ट्स फेडरेशननं या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या अधिकृत पथकाची घोषणा केली आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमधल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आजपासून विशेष पोर्टल कार्यान्वित झालंय. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत याआधीच मिळवले त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील असं यात म्हटलंय. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्या विरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई सुरत आणि अंकलेश्वरमध्ये 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठादार या व्यवहारांचे मध्यस्थ मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: और इसमें भाई का प्यार भी है तो सखा भी शामिल है. निश्चित रूप से इस प्रोग्राम को सखाओं का प्यार भी इस प्रोग्राम को मिलता है और हमारे सखा बहुत लंबी तादाद में सुना करते हैं. एक श्रोता ने लिखा है कि कभी उलझा सखी सहेली, हे सखी सहेली, कभी उलझा तो कभी सुलझा देती हो जीवन की हर पहेली, तभी तो कहलाती हो नित नवेली. किशोरी युवती से लेकर प्रौढ़ा वृद्धा की हर मुश्किल का हल यूं ही पल में कर देती हो सफल, तभी तो तुम हो सबकी प्यारी न्यारी दुलारी सखी सहेली. बहुत बातें लिखी हैं हमारे श्रोताओं ने, लेकिन अब हिमानी जी आई हैं तो हमारे मन में भी सवाल और बातों का ज्वार सा आया हुआ है. तो चलिए आपको हम उत्तराखंड की ओर ले चलते हैं. ये देहरादून से आपने दिल्ली का सफर कैसे तय किया और गर्मी की छुट्टियां, इस समय गर्मी बहुत तेज है पूरे देश भर में, तो गर्मी की छुट्टियों के बारे में बताइए. क्या नॉस्टैल्जिया होता है जब आप गर्मी की छुट्टियों में रेडियो सुनते हैं, आइसक्रीम और वो इकड़ खड़ का खेल, वो बचपन के संसार में आप गोते लगाइए और साझा कीजिए कुछ यादें.
2: बचपन में तो मुझे याद है कि गर्मी, सिंस मैं देहरादून से हूँ तो देहरादून का मौसम अभी भी वैसे बहुत अच्छा है कि जहाँ 2-3 दिन गर्मी होती है तुरंत बारिश आ जाती है. तो बहुत ही प्लेजेंट वेदर है कि
1: जी.
2: और हम लोग जब गर्मियां होती थी तो स्विमिंग पूल में ही पड़े रहते थे और पापा हमको पापा पहाड़ी थे तो हमको देहरादून वैली में बहुत सारी नदियां हैं. गंगा जमुना तो है ही, हमने जमुना में राफ्टिंग भी करी है, गंगा में भी नहाने जाते थे. लेकिन ज्यादा दूर नहीं, करीब 20-25 मिनट में एक लक्ष्मण झूला, वो होता लक्ष्मण झूला तो ऋषिकेश में लक्ष्मण सिद्ध होता था और सोंग रिवर होती थी तो हम लोग नदियों में जाके नहाते थे. पापा तो सीधे, हमने स्विमिंग पूल में भी था क्योंकि पापा डून स्कूल में पढ़ाते थे तो वहाँ स्विमिंग पूल था, लेकिन हम लोग नदियों में भी मतलब प्रकृति से
1: जुड़ाव बहुत
2: जुड़ाव था. और जब गर्मियों

मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण एका अशा भावनेबद्दल बोलणार आहोत जी वय, भाषा, प्रदेश, व्यवसाय आणि काळ यांच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला जोडते. आता ही भावना म्हणजे नॉस्टॅल्जिया, जुन्या आठवणींची ओढ. कधी अचानक एखादं जुनं गाणं कानावर पडतं आणि आपण क्षणात 10-15 वर्ष मागे पोहोचतो. कधी शाळेच्या वहीत ठेवलेला एखादा जुना फोटो सापडतो आणि मन नकळत त्या दिवसांमध्ये हरवून जातं. कधी एखाद्या जुन्या मालिकेचं शीर्षक गीत ऐकलं की घरातील जुना टीव्ही, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, अभ्यासाची धावपळ आणि सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये केलेली मज्जा, सगळं कसं अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. मित्रांनो, आपल्या जीवनात भूतकाळ संपून गेलेला असतो, पण त्याच्या आठवणी मात्र आपल्यात कायम जिवंत असतात. त्या आठवणी केवळ घटनांची नोंद नसते, त्या आपल्या भावना, आपले अनुभव, आपले नातेसंबंध आणि आपली ओळख ह्यांचाही एक भाग बनलेल्या असतात. आणि म्हणूनच जेव्हा एखादी जुनी गोष्ट पुन्हा भेटते तेव्हा आपण केवळ ती गोष्ट आठवत नसतो तर त्या काळातील स्वतःलाही पुन्हा भेटत असतो. मंडळी, मानसशास्त्र सांगतं की नॉस्टॅल्जिया ही फक्त भावनिक कमकुवतपणाची किंवा भूतकाळात अडकून राहण्याची अवस्था नाहीये. उलट अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की जुन्या आनंददायी आठवणी या माणसाला मानसिक स्थैर्य देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याचं ताकदही देतात. जेव्हा वर्तमान काळात तणाव वाढतो, भविष्य अनिश्चित वाटतं किंवा एकटेपणा जाणवतो तेव्हा मन नकळत त्या काळात वळतं जिथे सुरक्षितता, आपुलकी आणि निरागसता होती. म्हणजे बघा ना, बालपणातल्या आठवणी एवढ्या खास का असतात? कारण त्या काळात आपण जगाला पहिल्यांदा अनुभवत असतो. पहिला मित्र, शाळेचा पहिला दिवस, पहिली स्पर्धा, पहिल्यांदा मिळालेलं बक्षीस, पहिली सहल, पहिला पाऊस, पहिला सायकल चालवण्याचा अनुभव, प्रत्येक गोष्ट नवीन असते. म्हणून त्या काळातील भावना अधिक तीव्रतेनं मनात कोरल्या जातात. मित्रांनो, आजच्या तरुण पिढीला अनेक सुविधा उपलब्ध आहेत. स्मार्टफोन, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल एंटरटेनमेंट, सोशल मीडिया, म्हणजे जग अक्षरशः हाताच्या तळव्यावर आलंय. पण या सगळ्या प्रगतीमध्ये अनेकदा मनाला शांतपणे जगण्याची, क्षण अनुभवण्याची आणि साध्या गोष्टींचा आनंद घेण्याची संधी कमी होताना दिसते. म्हणूनच अनेक तरुण आज स्वतःच्या बालपणाची आठवण काढून भावूक होतात, कारण त्यांना जाणवतं की त्या काळात स्पर्धेपेक्षा मैत्रीचं मोल जास्त होतं, प्रदर्शनापेक्षा अनुभव घेणं हे अधिक महत्वाचं होतं आणि तुलना करण्यापेक्षा आनंद साजरा करण्याची वृत्तीही अधिक होती. मित्रांनो, एखादं जुनं गाणं आपल्याला इतकं भावतं की आपण ते ऐकलं तरी भावनिक होतो. का बरं होत असेल असं? तर याचं उत्तर आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीत तडलंय. संगीत आणि स्मृती यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो तेव्हा मेंदूमध्ये केवळ संगीत प्रक्रिया होत नाही तर त्या गाण्याशी संबंधित आठवणी आणि भावना देखील सक्रिय होतात. त्यामुळे एखादं गाणं ऐकताना आपल्याला केवळ शब्द किंवा सूर आठवत नाहीत तर त्या गाण्याच्या काळातील संपूर्ण वातावरण आठवतं. मग कदाचित एखाद्या उन्हाळा सुट्टीत हे गाणं आपण ऐकलेलं असू शकतं किंवा एखाद्या मित्रासोबतचा खास क्षणही त्याच्याशी जोडलेला असू शकतो किंवा घरातील एखादी व्यक्ती ते गुणगुणत असेल. म्हणूनच संगीत हे काळाच्या पलीकडे जाऊन भावनांना जोडण्याचं काम करतं.

मंडळी, तुम्हाला जुन्या मालिका आणि कार्यक्रम आठवतात का? ह्या मालिका आणि कार्यक्रमांबाबतही हेच घडतं की आज मनोरंजनाच्या हजारो पर्यायांमध्ये आपण हरवून जातो. पण एक काळ असा होता की संपूर्ण कुटुंब एका ठराविक वेळी टी व्ही समोर बसायचं. एकत्र हसणं, एकत्र रडणं, कथानकांवर चर्चा करणं हे अनुभव सामूहिक होते. म्हणूनच त्या कार्यक्रमांची आठवण म्हणजे केवळ मनोरंजनाची आठवण नसते, तर ती कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेची आठवण असते. पण मित्रांनो, नॉस्टाल्जियामध्ये एक विलक्षण विरोधाभास आहे. तो आपल्याला आनंदही देतो आणि थोडंसं दुःखही देतो. आनंद यासाठी की आपण सुंदर क्षण पुन्हा अनुभवतो, आणि दुःख यासाठी की तो काळ परत येणार नसतो. पण याच मिश्र भावनेमुळे नॉस्टाल्जिया इतका प्रभावी ठरतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आयुष्य बदलतं, काळ पुढे जातो, पण अनुभवांचं सौंदर्य हे कायम राहतं. मित्रांनो, आज अनेकांना वाटतं की त्यांचं जीवन इतरांच्या तुलनेत मागे पडलंय. सोशल मीडियावरील यशोगाथा, करिअरची स्पर्धा, आर्थिक दबाव आणि सतत काहीतरी मोठं साध्य करण्याची अपेक्षा यामुळे मनावर ताण निर्माण होतोय. अशा वेळी बालपणीच्या आठवणी आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवतात. त्या सांगतात की जीवनातील सर्वात मौल्यवान क्षण हे अनेकदा साधे असतात. मित्रांसोबतचा खेळ, आईच्या हातचा डबा, शाळेतील गप्पा आणि पावसात भिजणं, इतकंच काय वीज गेल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात बसणं, हे सगळे क्षण अत्यंत अमूल्य आहेत. मंडळी, नॉस्टाल्जिया हा आपल्याला भूतकाळात अडकवण्यासाठी नसतो, तो आपल्याला वर्तमान समजून घेण्यासाठी असतो. तो सांगतो की आपण किती दूर आलोय, किती संकट पार केली आहेत आणि किती बदल अनुभवलेत, आणि तरीही आपल्यातला तो निरागस, स्वप्नाळू आणि आशावादी माणूस अजूनही जिवंत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपल्या जुन्या आठवणी जपायला हव्यात, जुन्या मित्रांशी संपर्क ठेवायला हवा, कधीतरी जुनी गाणी ऐकायला हवीत आणि जुन्या फोटोंकडेही पाहायला हवं. आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांना विसरता कामा नये, पण त्याचवेळी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की उद्याचा नॉस्टाल्जिया आज निर्माण होतोय. आज जे क्षण आपण जगतोय तेच काही वर्षांनी आपल्या आठवणींचा खजिना बनणार आहेत. म्हणून भूतकाळावर प्रेम करणं, वर्तमान जगायला शिकणं हे आपल्याला समजलं पाहिजे. जुन्या आठवणींमधून प्रेरणा घेतली पाहिजे, पण नवीन आठवणी निर्माण करण्यासाठी सतत कार्यरतही असलं पाहिजे. कारण जीवनाचं खरं सौंदर्य हे केवळ मागे वळून पाहण्यासाठी नाही, तर आठवणींचा हात धरून पुढे चालण्यात आहे. आणि कदाचित म्हणूनच नॉस्टाल्जिया आपल्याला एवढ्या खोलवर स्पर्श करतो, कारण तो आपल्याला आपल्या मुळांशी, आपल्या लोकांशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःशी पुन्हा एकदा जोडतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yovaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताभिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही श्रोते हो, आम्ही आपल्यासोबत आहोत. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश.

0: अमृत कलशच्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, खूपदा आपण आयुष्याकडे तक्रारीच्या स्वरूपात बघतो. म्हणजे बघा, आपल्याला हवं तसं घडलं नाही की आपल्या तक्रारींचा पाढा सुरू होतो. पण एखाद्याचं आयुष्य असं असतं की त्यांनी खरंच अनेक अडचणींचा संकटांचा सामना केलेला असतो, तरीही अतिशय प्रसन्न आणि आनंदी आयुष्याविषयी कसलीही तक्रार नसलेलं असं त्यांचं व्यक्तिमत्व असतं. ज्याने आपण भारावून जातो आणि आपल्याला वाटून जातं कसं जमतं यांना एवढा आनंद वाटायला. मंडळी, आणि आज याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत प्रभा शिर्के यांच्याकडून. अतिशय संघर्षमय जीवनाचा सामना करून दरवेळेला नव्याने उभ्या राहणाऱ्या आदरणीय प्रभाताईंचा प्रेरणादायी जीवन प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत माहेर घराची यशोगाथा या कार्यक्रमातून. प्रभाताई, अमृत कलश कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: खूप धन्यवाद
0: प्रभाताई. आता सुरुवात आपण करणार आहोत ते तुमच्या माहेर घरच्या संकल्पनेपासून. तर माहेर घर ही तुमची विलक्षण अशी आणि आता यशस्वी ठरलेली संकल्पना, तर कसा होता हा माहेर घराचा प्रवास?
1: माहेर घर हा माझ्यासाठी फक्त एक प्रकल्प नाही तर अनेक महिलांच्या भावना, त्यांचे अश्रू आणि त्यांचा आधार आहे. अनेक महिलांना आयुष्यात कुठेच आपलेपण मिळत नाही हे पाहिल्यावर माहेर घर ही संकल्पना जन्माला आली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण प्रत्येक महिलेने मला हे ठिकाण आमचं माहेर आहे असं म्हटलं आणि माझा प्रवास सार्थकी लागला.
0: वा, म्हणजे इथून तुमच्या माहेर घराच्या प्रवासाची सुरुवात झाली. आता नेमकं कधी आणि कसा सुरू झाला हा प्रवास, कारण हे अगदी अलीकडचीच घटना आहे, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: 17 जानेवारी 2021 मध्ये याची सुरुवात झाली. आणि सुरुवात सुद्धा कशी झाली मी थोडस थोडक्यात सांगते की मी मुलुंडची.
0: बर,
1: माझं आयुष्य मुलुंडमध्ये गेलं. 30 वर्षाचा माझा मागचा प्रवास हा बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे आणि यूट्यूबवर जर माहेर वशिन तुम्ही टाकलं तर माझा तो प्रवास तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. पण आपल्याला त्या 6 वर्षाच्या प्रवासाबद्दल बोलायचं आहे की मुलुंड ते बदलापूर मी कशी पोहोचले, की मला वेगळं काहीतरी करायचं होतं.
0: बरं,
1: त्याच्यासाठी ही सगळी खटपट केली आणि काय करूया, एक घर घेतलं, बंगला बांधला, सगळं कर्जच, म्हणजे कर्जच, काही स्वतःचा एक रुपया पण त्याच्यात नव्हता, सासर माहेरचा चमचा सुद्धा नाही त्याच्यामध्ये. हे सगळं आपण एकटीने उभं केलेलं आहे आणि सुरू केल्यानंतर माझं छोटंसं एक वृद्धाश्रम करावा असा माझा डोक्यात विचार होता.
0: बर,
1: पण त्याला थोड्या अडचणी येतील म्हणून मला घरच्यांनी थांबवलं. आता म्हटलं आपण काय करूया, एवढं मोठं घर तर बांधलंय, आपल्याला करायचं आहे. आणि जास्त माझा कल ज्येष्ठांकडेच होता.
0: बर,
1: अगदी खरं सांगायचं होतं,
0: कारण तुम्ही वृद्धाश्रम हे तुमच्या डोक्यात होतं.
1: म्हणजे ज्येष्ठ हे सगळे सिनियर्स साठी आपल्याला काय करता येईल हे माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं. पण हे आत्ता जी मी सुरू

0: केलं. माझी एक मैत्रीण होती सुवर्णा जोशी मुलुंडची, तिच्याशी मी चर्चा केली आणि म्हणलं, सुवर्णा म्हणली आपण एक पिकनिक म्हणजे बघूया एवढ्या मोठ्या घरामध्ये एक सहल आयोजित करूया आपण, महिला येतात का बघूया. त्याप्रमाणे आल्या महिला.
1: बरं,
0: पहिला ग्रुप आला, दुसरा ग्रुप चौघींचा आला आणि चौघींचा जो ग्रुप आला तो 3 दिवस राहिल्या आणि ते सगळे व्हिडिओ अमेरिकेपर्यंत पोहोचले.
1: बरं,
0: हो. आणि तात्काळ मला अमेरिकेतनं फोन आला की हे माहेर घर का. म्हणजे असा जो माझा प्रवास सुरू झाला तो त्याला आत्ता 6 वर्ष, हे 6वं वर्ष आहे. आणि या 6 वर्षामध्ये आपल्याकडे जवळजवळ 15 ते 20 हजार महिला येऊन गेल्या.
1: बाप रे. हो. पेपर मधून असं सोशल मीडियाचा वापर न करता ही माउथ पब्लिसिटी ज्याला आपण म्हणतो,
0: हो, हो, हो.
1: त्या योगाने हा तुमचा सगळा प्रवास सुरू झालाय आणि मला वाटतं त्याला कारणीभूत आहे म्हणजे तुम्ही जे आदरातिथ्य किंवा तुमच्याकडे जे अगत्य प्रेम जे मिळतं,
0: हो,
1: माहेर घरामध्ये,
0: हो.
1: ते याला विशेष कारण असणार, याबद्दल काय शंका?
0: नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि आता माहेर हा विषय दुर्मिळ झालेला आहे आणि माहेर हा विषय प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
1: बरोबर,
0: खरंच. आणि तीच संकल्पना आपण सुरू केली आणि त्याला भरघोस यश मिळालं. आता कुठून कुठून महिला आपल्याकडे येतात, अगदी औरंगाबाद असेल, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, ठिकठिकाणाहून आपल्याकडे महिला येतात. आई मुलीचं माहेर पण करते, मुली आईचं माहेर पण करतात. म्हणजे इतकं छान. म्हणजे पूर्वी आपण आता म्हणायचो की एक छोटंसं उदाहरण देते की 10x10 खोलीमध्ये रक्षाबंधन व्हायचं, भाऊबीज व्हायची. आता 1000 स्क्वेअर फीटची घर आहेत पण कोणाला वेळ नाही.
1: बरं,
0: मग इथे बदलापूरच्या माहेरी भाऊबीज साजरी केल्या जाते. एकत्र कुटुंब, भाऊ बहीण एकत्र येतात, रक्षाबंधन साजरी होतं, दिवाळी साजरी होते, असे सगळे सोहळे बदलापूरच्या माहेरी होतात.
1: वा, म्हणजे आपल्या जे मनात असतं की हे सगळं व्हावं पण काही कारणांमुळे आपण करू शकत नाही, प्रत्यक्षात ते आचरणात आणू शकत नाही, ते सगळं तुमच्या घरामध्ये शक्य होत.
0: नक्कीच.
1: वा प्रभाताई, आता स्वतःला तुम्ही एवढं कणखर कसं केलं?
0: आयुष्यातल्या संकटांनीच मला कणखर बनवलं.
1: बरं,
0: प्रत्येक वेदनेनं मला काहीतरी शिकवलं. रडत बसण्यापेक्षा उभं राहून लढायचं हे मी आयुष्याकडून शिकले. आणि जेव्हा आपल्या कामामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येतो तेव्हा आपोआपच ताकद मिळत जाते.
1: वा, क्या बात आहे. म्हणजे हे तुमचं त्या सगळ्या मागचं रहस्य आहे असं म्हणायला हरकत नाही.
0: नक्कीच.
1: वा, तुमच्या लाडक्या माहेर घराचा प्रवास, म्हणजे जो सुरुवातीला तुम्हाला माहिती नव्हता, साशंकता होती, तो इतका वाढलाय, व्याप वाढलाय. तर त्याचबरोबर तुम्हीही आता 65 ओलांडली आहे
0: आणि लोक 60 नंतर प्रपंच गुंडाळून ठेवतात, हा शब्द आपल्यासाठी योग्य आहे, पण मी तसं नाही केलं. हा 60 नंतर माहेरवाशिंचा प्रवास मी सुरू केला.
1: वा,
0: त्याच्यामध्ये माझ्याकडे स्वतःचा एकही रुपया नव्हता, मानधन, आर्थिक मानधन तर काहीच नव्हतं. हे सगळं जे उभं केलंय ते सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि माझ्या आयुष्यामध्ये असंख्य महिलांनीच मला मदत केली, म्हणून ही माहेरवाशीन घडली.
1: वा. म्हणजे हा तुमचा जो विलक्षण प्रवास आहे त्याला माहेर घर, हे तुम्हाला माहेरच्या म्हणजे माणसांनी जशी साथ द्यावी तशी तुमच्या सगळ्या महिलांनी साथ देऊन तुमचा हा प्रवास सुरू केला. कदाचित ती महिलांचीच गरज असावी की आमच्यासाठी एक हक्काचं माहेर घर, म्हणजे त्या महिलांची म्हणण्यापेक्षा माझ्यासारख्या इतर महिला असतील त्या सगळ्यांना याचा लाभ व्हावा ह्या इच्छेने जे सुरू झालेलं माहेर घर आहे. तर आता तुम्ही 65 ओलांडले, तुम्ही सांगितलं 67 आता तुमचं वय आहे, या वळणावर तुमच्या मनात निवृत्तीचा विचार येतो का?
0: अजिबात नाही. निवृत्त कधीच व्हायचं नाही, कारण वय हे आकडे आहेत. मी काय करू, मी कसं करू हे मनात मी कधीच आणत नाही. सकाळी रोज उठले की सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण स्वतःला आधी सकारात्मकच ठेवायचं.
1: बरं,
0: तसं केल्यामुळेच ह्या गोष्टी सहज शक्य होतात. म्हणजे कसं करू काय करू हा प्रश्न कोणी आणू नये, ह्या सगळ्यामुळे आपली तब्येत चांगली राहते. औषधाची खरंच एकही गोळी तुम्हाला लागणार नाही हे मी ठामपणे सांगू शकते. आणि कष्ट संघर्ष तर हवाच कायम, तो नसेल तर जगण्याला पण मजा नाही. काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे. प्रपंच आहेच हो, पण लोकांना आपण काय देऊ शकतो? या समाजात आपण आलोय, ह्या समाजाचं आपण थोडं देणं लागतो. आता हे जे चालू आहे, ह्या सगळ्या महिला ज्या येतात ते आम्ही मदतच समजतो. आम्हाला त्यांचं माहेर पण आपण करतोच, हा आपला उपक्रम आहे, हे आपलं काही आश्रम नाही आहे, पण त्या उपक्रमात ना आपण बऱ्याचशा गोष्टी पुढे बोलणार आहोत. त्याच्यामुळे वय हे आकडे आहेत, ज्येष्ठ व्हावं म्हातारं होऊ नका.
1: वा.
0: आणि माझ्याकडे सगळ्यांनी माहेरपणाला या, मी सगळ्यांना तरुण करते.
1: प्रभाता, एवढी ऊर्जा कुठून आणता तुम्ही?
0: माझ्या कामांमधूनच मला ऊर्जा मिळते, कारण इथे आनंद आणि प्रेम भरभरून दिल्या जातं. जेव्हा येतात तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण आपण जे त्यांचं औक्षण करतो ते आपण बोलूयास, जाताना अश्रू येतात कारण आपण तेवढं

0: तो एनर्जी सुद्धा इथन घेऊन जा सांगते मी, कारण तेवढी सकारात्मा माझ्याकडे स्वामींनीच दिलेली आहे. आपल्या कामातनच आपल्याला प्रेरणा मिळते ना, कारण इतकं आपण प्रामाणिकपणे काम करायचं की परमेश्वराला सुद्धा आपल्या प्रेमात पडावंसं वाटलं पाहिजे. त्याच्यामुळेच एवढी सकारात्मकता येते आपल्यामध्ये.
1: बरं, मग आता तुमच्या जीवनात अनेक अडचणी आल्या. तुमच्या म्हणजे हा जो 6 वर्षांचा तुमचा वेगळा प्रवास आहे आणि त्याच्या आधी 30 वर्ष तुमचा अतिशय संघर्षाचा, अडचणींचा असा तुमचा जो प्रवास होता, तर त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
0: प्रत्येक संकटाच्या वेळी मी स्वतःला एकच गोष्ट सांगितली, हे दिवस जातील. माणसाने आशा सोडता कामा नाही. काही वेळा जवळची माणसे साथ देत नाहीत, पण आपण स्वतःची साथ सोडू नये. देवावर विश्वास आणि कामावर प्रेम यामुळे मी प्रत्येक वेळी पुन्हा उभी राहिले. संकट खूप आली. एक काळ असा होता की मी घरी जाऊन स्वयंपाक केलेली आहेत, 10-10 घरी स्वयंपाक करायचे.
1: बर,
0: 15 वर्ष माझे मिस्टर आजारी होते आणि त्यांना आत्ता जाऊन 16 वर्ष झाली.
1: बापरे.
0: त्याच्यामुळे आर्थिक पाठबळ तर नाहीच नाही, कष्ट आणि कष्टच होते. पण त्याच्यातनं पण मी खूप शिकत गेले. पण माझे कष्ट प्रामाणिक होते, म्हणूनच आज माहेर वशिंग घडली ना. असंख्य महिलांना आज आपण माहेर पण देतो. त्याच्यामुळे घाबरायचं तर अजिबात नाही, उभं राहायचं. परमेश्वर आपल्या बरोबर असतो आणि चांगली माणसं आपल्या आयुष्यात असणं ही आपली संपत्ती, त्याच्यामुळे नक्कीच आपण उभं राहतो. मी एकटीने उभी राहिले, मला चांगल्या माणसांनी साथ दिली, कारण माझं कामही तसंच बघितलं त्यांनी. आपण चांगलं करायला लागलो तर आपोआप हात जोडले जातात. आणि जेवढं तुम्ही कामात बिझी राहाल, मला ज्येष्ठ नागरिकांना एकच सांगावं असं वाटतं, तुमच्या गोळ्या बंद व्हायच्या असतील तर तुम्ही मेंदू सतत कार्यरत ठेवा.
1: बर.
0: बीपी डायबिटीस काहीही होणार नाही हे मी अगदी नक्की सांगू शकते.
1: वा. बर, आता प्रभाताई, हे माहेर घर आपण जरी म्हटलं तरी अनेक पुरुषांची सुद्धा तुमच्याकडे सुरुवातीला तक्रार होती की फक्त महिलांना नाही तर पुरुषांना सुद्धा गरज असते.
0: हो.
1: आणि तर आता तुम्ही त्यांचा सुद्धा अंतर्भाव करायला सुरुवात केली आहे.
0: हो, हो.
1: तर ते कसं घडलं?
0: मी जेव्हा 2021 याची सुरुवात झाली,
1: हो,
0: एक साधारणतः 3-4 महिन्यांनी मला एका 75 वर्षाच्या आजोबांचा फोन आला.
1: बर,
0: की हे माहेर वशीन का? तर मग म्हटलं हो. मग आम्ही काय पाप केलंय?
1: बर.
0: ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही कधी येताय? मी येऊ का म्हटलो घ्यायला. असे किस्से घडलेत की मी पुण्यापर्यंत घ्यायला गेले ज्येष्ठ नागरिकांना की त्यांना कसं आणायचं. म्हटलं मी येते न्यायला. मी आणायला गेले, पोचवायला सुद्धा गेलेले आहे.
1: बापरे.
0: हो, हा. आणि मग ते आजोबा दोघही आले. मुलं म्हणले अमेरिकेला असतात. अच्छा, बरं. 3 दिवस राहिले, त्यांना छान फिरून आणलं, खाऊपिऊ घातलं, गप्पा मारल्या. कारण बोलणं हे सुद्धा औषध आहे खरं सांगायचं. आणि आता तेच कमी होत चाललंय. आणि नंतर त्यांनी इतका सुंदर अभिप्राय दिला की जाताना अजूनही तो वाचला की मला डोळ्यात पाणी येतं. त्याच्यानंतर मात्र आपण पुरुषांना ह्या माहेर घरामध्ये स्वागत करायची सुरुवात केली. आणि आता कुटुंबातले पुरुष आपल्याकडे येतात, कारण सगळे सोहळे बदलापूरच्या माहेरी झालेत. पुरुषांचं स्वागत तर नक्कीच आहे, अगदी जरूर.
1: वा, म्हणजे हे सगळ्यांचं माहेर घर झालं.
0: सगळ्यांचं,
1: फक्त महिलांचं असं त्याला आता मर्यादित स्वरूप नाही राहिलं.
0: नाही राहिलं. आणि आता आपण बदलापूरच्या माहेरी सगळे सोहळे करतो.
1: बरं.
0: 61-75 लग्न सुद्धा लागली, साखरपुडा होतो, डोहाळ्या जेवण होतो, बाळाचे बारसही झाले, बोडनाण झाले आणि फुलांच्या पायगाड्या घालतो, पंचपक्वानी पानं सजवतो. तुम्ही सांगाल तो मेनू करतो.
1: बरं.
0: फक्त यायचं. आणि आता मी तर म्हटलं ना की कुठलाही नियम नाही की एवढीच माणसं हवीत. 4 जण या, 2 जण या, तुमचा वाढदिवस साजरा करा, कारण त्यांच्यासोबत मी असते. मी 24 तास तिथे सेवेला असते. आणखीन एक गोष्ट आपण आता अशी केलेली सुरुवात ज्येष्ठांसाठी सुरू केले की तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं असेल आणि वयोवृद्धांना प्रवास झेपत नाही, मग यांना 10 दिवस कुठे ठेवायचं, तर आम्ही सांभाळतो.
1: बरं.
0: आणि छान राहतात. हे नव्याने आपण आता ज्येष्ठांसाठी सुरू केले, त्याच्यामुळे मला माझी त्यांची नव्याने ओळख होते आणि त्यांना पण असंही नाही आपण आता गेलं पाहिजे, प्रभा ते काय करतात आपण बघूया, आपण त्यांच्या संपर्कात राहूया, हे व्हायला लागलो. मला फोन यायला लागले, तुमची आठवण येते. म्हटलं हरकत नाही, किती छान आहे, त्यांना माझ्याशी बोला असं वाटतं, मी वेळ देते त्यांना. काय वेळ नाही ही सबब आहे, हे तर मी कधीच मान्य करणार. आणि सगळ्यांचे वाढदिवस करूया आपण, नक्की या.
1: वा, मस्त. आता पण मुख्यतः सुरुवात तर झाली महिलांपासून, तर त्यांचा अनुभव, त्यांच्या प्रतिक्रिया कशा प्रकारच्या असतात?
0: त्यांच्या प्रतिक्रिया खूप सुरेख असतात. मी म्हटलं ना की आल्यावर जेव्हा त्यांचं औक्षण होतं, उनून पाण्याने पाय धुतले जातात, भाकर तुकडा ओवळून नजर काढल्या जाते, फुलं उधळून औक्षण केल्या जातं, तेव्हा आजपर्यंत 6 वर्षामध्ये जेवढ्या जेवढ्या महिला आल्या प्रत्येकीचं औक्षण केल्या जातं आणि प्रत्येकीच्या मला एकच ऐकायला मिळतं, असं आमचं कधी कोणी केलं नाही हो. एकही महिला असं म्हणत नाही की आमचं हे होतं कधी, कोणीही आमचं असं केलेलं नाही. त्याच्यामुळे तो एक सुरुवातच आनंदाने होते,
1: विलक्षण
0: अनुभव असतो तो. आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे काही दिवसभरासाठी येतात, काही

0: खायला येतात आणि कुठेही बसा कुठे उठा असं काहीच नसतं आपल्याकडे. म्हणजे इथे बसू नका, कॅमेरे लागलेले नाहीत वगैरे असं काही प्रकार. आईकडे आपण कसं जातो तेच हे बदलापूरचं माहेर आहे. आणि जाताना त्यांचे जे अभिप्राय असतात ते खूप वेगळे असतात. काही स्वतः पाठवतात, जाताना काही उकल लिहून जातात की आम्ही माहेर पण खरंच अनुभवलं आणि हे कायम सुरू राहणार.
1: वा
0: माहेर भाषण आहे तोपर्यंत नक्कीच राहणार. अनुभव खूप सुरेख आहेत, खूप सुंदर सुंदर अभिप्राय देऊन गेलेले आहेत महिला आणि अभिप्राय चित्र अगदी अखंड पूर्ण एक खेस तयार झालेलं आहे. खूप छान छान म्हणजे माझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा आनंदाचा आलेला आहे जसं माहेर भाषण सुरू केलं.
1: तुम्हाला एखादा वेगळा अनुभव, तुमच्या आयुष्यातला एखादा वेगळा अनुभव आम्हाला सांगावं असं वाटतं का?
0: नक्की सांगते. एक तर पहिली गोष्ट, हे माहेर भाषण सुरू झाल्यानंतर सुरू केलं सेकंड करोना लगेचच लागला. जानेवारी महिना फुल होता, फेब्रुवारी महिना फुल, फेब्रुवारी आणि मार्च महिना सुद्धा म्हणजे मला मिनिटाला एक फोन असायचा इतका इन्क्वायरी होता 2021 मध्ये. आणि सेकंड पॅन्डेमिक, त्याच्यामुळे मार्च महिन्याचं सगळं बुकिंग कॅन्सल, तिथेच थांबलं ते. त्या पॅन्डेमिकमध्ये एका मुलीचे वडील माझ्याकडे आले आणि प्रभाती आत्ता हॉल बुकिंग कॅन्सल झाले पण माझ्या मुलीचं लग्न करायचंय, तर आपण तुमच्याकडे करूया का? मी म्हटलं चालेल आणि आव्हान स्वीकारलं मी. हे जमणार नाही असं माझ्याजणी कधी झालंच नाही आणि ते इतकं पूर्णत्वाला जातं माझं. म्हटलं हो करूया आपण, किती माणसं, 25 माणसांचाच होतो. म्हटलं चला करूया, काय काय हवं, अमरगंडापासून. म्हणजे ठीक आहे, तारीख ठरली, हे ठरलं, पोलीस स्टेशनला अर्ज दिला, त्यांची 25 माणसं आणि माझ्या 5 बायका कामवाले, असं मी सगळं रितसर केलं. अक्षरशः बांगड्या पेटल्या घालून सगळं बराड आलं, नवरा नवरी, अमरखंड सुद्धा मी घरी केलो आणि एवढ्या त्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी केळीचे खांब पण मिळवले.
1: बरं,
0: म्हणजे लग्नासारखा सोहळा, शाही सोहळा केला. तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा सोहळा. म्हणजे मला मूल नाहीये, माझं राहिलेलं मूल गेलं, परंतु एका मुलीचं लग्न माझ्या दारात झालं हा आनंद आणखीन काय असेल.
1: वा, क्या बात,
0: सुंदर आनंद.
1: हो, म्हणजे तुम्ही अनेकांच्या आई झालाय, अनेकांचं माहेर घर आहे. हे म्हणजे कधी कधी कसं असतं ना प्रभाताई, की मोठं काम जर तुमच्या हातून व्हायचं असेल तर त्या छोट्यांमध्ये देव तुम्हाला अडकवत
0: नाही.
1: हे तुमच्या बाबतीत घडलंय आणि अडचणी संकट आली ती सगळं तुम्ही, त्याचा उपयोग तुम्ही शिकण्यासाठी केला. दर वेळेला त्यातून भरारी घेऊन वरती आला, काहीतरी शिकला आणि खूप अनुभव तुमच्या गाठीशी जमलाय आणि त्यातून अतिशय वेगळ्या प्रभाताई दर वेळेला सगळ्यांना दिसत गेलाय. प्रभाताई कसं सावरलं स्वतःला?
0: पहिलं संकट, दुसरं संकट, तिसरं संकट, अशी जेव्हा पाठोपाठ संकट येत गेली ना, तर परमेश्वरावरचा विश्वास, त्याच्यामुळे मी डगमगले नाही, कष्ट सोडले नाहीत. हे मी कसं करू, ते मी कसं करू असं नाही. आणि त्या सगळ्या कष्टांमधून, माझ्या कामांमधनं मला चांगली माणसं भेटत गेली, त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणात सावरले. म्हणजे एका संकटात मी बाहेर पडले की दुसरं. आणि संकट सांगू का, की सगळ्यांना संकटात ताकद नाही परमेश्वर, जो ते पेलू शकतो. आपण कुठल्या रांगेत आहोत हे आपण ओळखायचं, त्याप्रमाणे परमेश्वर तुम्हाला संकट देतो. बापरे माझ्याच नशिबी का असा विचार करायचाच नाही. अरे हे नशिबात नाही पण हे नशिबात आहे ना. आज मला मुलं म्हणून मी जर रडत बसले पण मला आज किती मुली दिल्यात देवानी.
1: बरोबर,
0: आज मुलाला जन्म न देता मी असंख्य मुलींची आई आहे. आणखीन काय हवंय? आणि मला फोन करून विचारतात, आई तू कशी आहेस आणि काय हवं? वाढदिवसाला साडी पाठवल्या जाते, पाडव्याला साडी पाठवल्या जाते, दिमाला तुला खोटं वाटेल. एक रुमाल सुद्धा मी विकत घेत नाही. मग आणखीन काय हवं? किती मुली दिल्यात? त्याच्यामुळे जे नाही त्याच्यासाठी रडायचं नाही, जे दिलंय त्याच्यात समाधान मानून आपण पुढे जायचं. आणि ज्येष्ठ नागरिकांनी तर आपण आता आपलं हे वय असं आहे की स्वतःला सावरण्याचं, आपली तब्येत आपणच सांभाळायची. दुसऱ्यावर जास्तीत जास्त अवलंबून राहता येणार नाही एवढं आपण बघायचं. आणि होऊ शकतं ते, हे मी खात्रीशीर सांगू शकते.
1: प्रभाताई तुम्ही जिम इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा काम केलंय, तर तो अनुभव कसा होता?
0: तो पण छान, तो मुलुंडमधलाच होता माझा अनुभव. म्हणजे एक काळ असा होता की एक 4-5 वर्ष विस्तर आजारी पडल्यानंतर माझं एक पूर्ण, माझी त्यांची नोकरी थांबली, त्याच्यामुळे मला काय करायचं, तर मी स्वयंपाक करण्यापासून, पोळीभाजीचे डबे देण्यापासून ती नंतर जिम इन्स्ट्रक्टर झाले.
1: बरं,
0: जिम इन्स्ट्रक्टर म्हणजे मला नोकरी आली. आणि नुसती जिम इन्स्ट्रक्टर नाही तर त्याच्यातनं मी माझं स्वतःचं जिम उघडलं, महिलेनी महिलांसाठी चालवलेलं, मुलुंडमधील एकमेव फिटनेस सेंटर, सोहम फिटनेस सेंटर.
1: बरं,
0: त्याची वेळ अशी होती की 5:30 ते 9:30 त्याच्यासाठी जागा सुद्धा, पैसा तर नव्हताच कधी हातात, पण ज्या सोसायटीमध्ये मी काम करत होते स्वयंपाकाचं, त्या सोसायटीमध्ये ऑफिस रूम होती आणि मी तिथे काम केल्यामुळे त्यांना विचारलं तर त्यांनी मला अशी चावी दिली. ते करण्यासाठी सुद्धा 10 महिला जेव्हा माझ्याकडे जिमला यायच्या इन्स्ट्रक्टर म्हणून, की मी त्यांच्या पुढे हा माझा प्रश्न मांडला तर त्यातल्या प्रतिभाती वगैरे होत्या त्या म्हणल्या आपण आता प्रभाला उभं करूया मग कोणी 2000 कोणी 5000 म्हणजे त्यावेळची गोष्ट 98-99 1,00,000 रुपये उभं राहणं मोठी गोष्ट होती
1: अगदी
0: त्या 1,00,000 मध्ये आज ही माहेर वशिन घडली

0: की जिम सुरू झालं. हा म्हणता माझा स्वयंपाक बाजूला गेला, कुठून कुठे पोहोचले बघा. आणि एक छोटा किस्सा सांगते. स्मिता बँकेत होती, बँक ऑफ इंडियात स्मिता. तर मी ना काहीतरी पैसे पगार 150 रुपये पगार होता पोळी भाजी त्यावेळेला. एका एक घरी पोळी भाजी केली की 150 रुपये मिळायचे.
1: बरं,
0: तर काही जण असं म्हणजे प्रभा तू बँकेत जाऊन पैसे काढ, म्हणजे तुला कळेल बँक काय असते. आणि खरंच मी ते पैसे काढायला गेले ना, तर ना असंच बँक मॅनेजरची कॅबिन होती. आणि मी मनात असं आणलं की किती पगार घेत असतील, आपण का नाही असं करू शकत, पोहोचू शकत ह्या लेवलला. असं मी तेव्हापासून जे ध्येय डोक्यात होतो की आपण इथपर्यंत पोहोचायचो. आणि ते करता करता मी इतक्या लवकर मी एक जिमची संचालिका होईन असं मला वाटलं पण नव्हतं. इतकं ते फास्ट काम झालं, कारण मनात सारखं ते. म्हणून विचार करताना ना सकाळी उठल्यावर चांगलाच विचार डोक्यात आणा, आपल्याला आज हे करायचंय तसंच होणार.
1: वा,
0: तसंच होणार. आणि मी कम्प्लीट संचालिका झाले. सोहम फिटनेस सेंटर असं मुलींमधलं हे होतं. आणि असंख्य महिलांनी त्याच्यामध्ये सुद्धा खूप आनंददायी प्रवास होता तो सुद्धा.
1: म्हणजे जो जो प्रवास तुमचा आहे आणि सगळा वेगळा, पूर्णपणे वेगळा, म्हणजे याचा संबंध त्याच्याशी नाही.
0: कुठे स्वयंपाक, कुठे पोळी भाजी, कुठे ओटा, कुठे जिम इन्स्ट्रक्टर की महिलांना बारीक करायचं हे स्वप्न.
1: हो,
0: आणि मी जे डाएट त्यांना द्यायची ते डाएट मी आजही फॉलो करते.
1: वा,
0: हे पण सांगते.
1: म्हणजे हा तुमचा फिटनेसचा
0: रहस्य. खाण्यासाठी नाही जगायचं, जगण्यासाठी जेवढं लागतं तेवढं खावं माणसाने, हे माझं तत्व आहे. आणि आता आम्ही ज्येष्ठांनी ते सावरलंच केलंच पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात नक्कीच.
1: बरोबर, नाही का? बरोबर, अगदी बरोबर. सगळं अगदी समरसून जीवनाचा उपभोग, आनंद घेणं, हे सगळं बघितल्यावर अतिशय म्हणजे वेगळेपणा तुमच्यातला जाणवतो. आता या टप्प्यावर आमच्या अमृत कलशच्या श्रोत्यांना तुम्ही काय जीवनमंत्र द्याल?
0: आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तरी स्वतःवरचा विश्वास कधी हरवू नका. वय वाढलं म्हणजे आयुष्य संपत नाही, तर अनुभवांनी समृद्ध होतो. आनंदी राहा, सक्रिय राहा, आधार द्या, कारण शेवटी माणूस माणसासाठी जगत असतो हे लक्षात ठेवा. आणि कायम सकारात्मक विचार करा. आत्ता मी तर असं म्हणेन की बीपी आणि डायबिटीस आता बऱ्याच जणांना असतं, ते मी तर असं म्हणेन की खाण्याने होतं असं अजिबात नाही. मी काही डॉक्टर नाही कोणी, पण माझ्या एवढ्या वर्षातला प्रवास मी बघितला, म्हणजे मला काही औषधाची गोळी दिलेली नाही, पण बीपी आणि डायबिटीस हे म्हटलं की प्रत्येकाला. आता मी एवढ्या महिला येतात ना, हे जास्त म्हणजे विचारांनीच होतात हे आजार, असं माझं खरोखर मत आहे. ते विचार कमी करा. आणि उद्या उठून आपल्याला काय वेगळं करायचंय, तुम्हाला एकट्याला नाही जमणार, तुम्ही 4 जण एकत्र या, काहीतरी वेगळं करा, करण्यासारखं खूप आहे. नाहीतर मी तर सांगेन माझ्याकडे या, मी सांगेन काय करायचं. नक्की करू शकतो, बरोबर आहे की नाही?
1: अगदी.
0: सतत आपण मेंदू कार्यरत ठेवूया, छान राहा, मस्त राहा. आणि माहेर म्हणजे काय सांगू मी, म्हणजे माझा प्रवास मी म्हटलं ना की आधीच आहे आनंदी होता, आत्ताही मी आनंदी आणि उद्याही मी आनंदीच राहणार नक्कीच. मी कधी दुःखी नसते, दुःखी नसणार, कारण प्रभा माहेर वशीन तुम्हाला रोज नवीन स्वरूपातच बघायला मिळते. कारण माझं स्टेटस बघण्यासाठी महिला अखंड माझा नंबर सेव्ह करत असतात, कारण त्या उठून आधी माझं स्टेटस बघतात. अरे आपल्याला आता केलं पाहिजे. 100 एक महिलेने जरी विचार केला तरी मी म्हणले चला माझं हे काम सार्थकी लागलं.
1: म्हणजे एक सकाळी उठल्यावर आपण देवाचं नाव घेतो तसं ते सकारात्मक ऊर्जेसाठी महिलांना प्रभाताई आठवते.
0: तेवढंच
1: ह्याच्यापेक्षा आणि वेगळा मंत्र काय असू
0: शकतो
1: की पूर्णपणे तुम्ही स्वतःला जीवनाचा आनंद घेण्याकडे तुमचा कल असतो. प्रभाताई, तुमचा हा खरंच दिलखुलास, हसरा आणि प्रेमळ स्वभाव सगळ्यांचंच मन जिंकून घेणार असं आहे. तुमच्या या पुढच्या व्यस्त आणि अतिशय मस्त अशा जीवन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि गप्पांसाठी आभार.
0: माझ्या सगळ्या ज्येष्ठांना माझा खरोखर नमस्कार आणि छान राहा खरंच.
1: वा, मस्त. बरं तर श्रोते हो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक एफ एम रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी याद.

0: మన శుద్ధ గోష్ట పృథ్వీ మూలాచే.
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली का? मन चिंती ते वैरी न चिंती. मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
1: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: मनासाठी मनापासून योग साधना.

0: मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवस भर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं त्या म्हणाल्या. माफ करा, ते म्हणाले, अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करायची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केलाय. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयेप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजेच सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. राज्यातल्या रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या प्रकल्पांसाठी AIIB आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून प्रत्येकी 1 अब्ज अमेरिकी डॉलर्सचं अर्थसहाय्य 2 टप्प्यात घ्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवला जाईल. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मिती करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव बर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरचा आणखी एक बोगदा आज यशस्वीरित्या पूर्ण झाला. 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या या बोगद्याचं खोदकाम डहाणू तालुक्यात आंबेसरी गावात पूर्ण झालं. या मार्गाच्या बोईसर ते वापी या भागातले 3 महत्वाचे बोगदे गेल्या 5 महिन्यात पूर्ण झाले असल्याचं राष्ट्रीय उच्चवेग रेल्वे महामंडळानं म्हटलंय. प्रकल्पात एकूण 8 बोगदे खणण्यात आले त्यातले 7 पालघर जिल्ह्यात आहेत तर 1 गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे

च्या वलसाड जिल्ह्यात आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 2 तासात पार होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच केली जावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं नांदेड जिल्ह्यात मुदखेड तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढला. कर्जमाफी, कांद्याला हमीभाव आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करायचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. त्याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षदकुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातला कॅट्स म्हणजेच कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी लष्करी सेवेत दाखल झाली. यात 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. यावेळी आर्टिलरी सेंटरच्या विशेष बँड पथकानं वाजवलेल्या देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत प्रशिक्षणार्थींच्या तुकडीनं संचलन करून उपस्थित लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आर्मी ट्रेनिंग कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा उपस्थित होते. मुंबईत वीजपुरवठा अखंडित करण्याच्या दृष्टीनं बेस्ट उपक्रमानं 20 कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर केलाय. केबल दुरुस्त्यांमुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची व्यवस्था केली जाणार असल्याचं बेस्टच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. त्यानुसार सुरुवातीला 690 कामगारांची भरती केली जाईल. त्याशिवाय डिझेलवर चालणारे जनरेटर्स आणि एरियल लिफ्ट खरेदी केली जाणार आहे. वीज पुरवठ्यासंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी ताडदेव इथं नवीन दुरुस्ती नियंत्रण केंद्र सुरू केलं जाणार आहे. नाशिकमधल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळा प्राधिकरणानं राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्यानं 4,500 बसची व्यवस्था केली आहे. तसंच रस्ते मार्गानं येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधल्या प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्याकरता 3,000 बसची व्यवस्था केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं आहे. नाशिक शहर परिसरात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्ते जलमय झाले. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. ओझर, निफाड, सुरगाणा तालुक्यातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सुरगाणा इथं वादळी वाऱ्यामुळे काही घरांचं नुकसान झालं. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तमिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलंय. हवामान, येत्या 2 दिवसात कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अमरावती या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी.
कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन.

0: आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या चारही विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍपचा इच्छित हो 558 kHz अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोते संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या 12 वर्षात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख हा चढा राहिलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था फ्रजाईल 5 जगातील 4th अर्थव्यवस्था बनली आहे. देशातील परदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशांतर्गत व्यवसायांना विविध मार्गाने प्रोत्साहन देण्यात आलं आहे. नव्यानं व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं विविध योजना आणल्या. देशाचे आयात निर्यात धोरण या आधीपेक्षाही अधिक लवचिक झालं. त्यात सुसूत्रता आली. त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर परदेशी बाजारपेठ मिळण्यावर झाला. या साऱ्या आर्थिक प्रगतीचा आणि देशातील व्यवसाय सुलभता याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोते हो, या 12 वर्षांमध्ये देशात केवळ अवजड उद्योगच नव्हे तर सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज आपल्या देशातील उत्पादनं परदेशी बाजारपेठांमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध होतात. आयात धोरणामुळे देशात कधीही कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झाली नाही. सर्वांना परवडणाऱ्या दरात विविध परदेशी उत्पादनं सहज उपलब्ध होतात. देशाच्या परकीय गंगाजळीत मोठी वाढ झाली. या 12 वर्षातील प्रगतीसंदर्भात सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि तज्ज्ञ भूषण मर्दे सांगतायत.
1: गेल्या 12 वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा तसा थक्क करून सोडणार आहे. कारण एकेकाळी फ्रजाईल 5 इकॉनॉमी असा भारताचा उल्लेख होत असे. मॉर्गन स्टॅनले या जागतिक अर्थसंस्थेने त्याकाळी ब्राझील, इंडोनेशिया, टर्की या देशांबरोबर भारताचाही उल्लेख हा फ्रजाईल 5 इकॉनॉमी मध्ये अंतर्भाव केला होता. का? कारण भारताची परिस्थिती अशी आहे की भारताचा आयात ही फार मोठी आहे. तेल किंवा अजून काही अनेक गोष्टींमुळे भारताची आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे. मग आयातीसाठी लागणाऱ्या परदेशी चलनाचं चणचण भारताला नेहमी भासत असते. तो ही जी काही तूट आहे, ही जी काही करंट डेफिसिट आहे, ती भरून कशी काढायची? तर आपण परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असतो. आणि ही परदेशी गुंतवणूक ही जागतिक बाजारातील समजा व्याजदर हलले की परदेशी गुंतवणूक ही कमी जास्त होत राहते आणि मग त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत येते. अशीच की परिस्थिती त्यावेळेला होती. म्हणजे विचार केला तर त्यावेळेला भारताचं एकूण फॉरेक्स रिझर्व किती होतं? तर 304 बिलियन US डॉलर्स. आणि गोल्ड रिझर्व किती होतं? तर 21 बिलियन US डॉलर्स. आज परिस्थिती काय? म्हणजे गेल्या 12 वर्षात काय झालं? तर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली. वेगाने म्हणजे किती? तर जगातील सगळ्यात मोठ्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये आज भारताचा समावेश होतोय. मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत. म्हणजे कसं? तर आपला GDP ग्रोथ रेट हा 6.5% या वेळेला आहे. गेल्या वर्षाच्या क्वार्टरमध्ये तो 7.4% इतका होता. म्हणजे आजही या बदललेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज फॉरेक्स रिझर्व किती आहेत आपल्याकडे? 680 बिलियन US डॉलर्स एवढे फॉरेक्स रिझर्व झाले आहेत. आणि सोन्याचा रिझर्व किती झाला? गोल्ड रिझर्व ते 6 पटीने, जवळजवळ 6 पटीने, 6.5-6 पटीने वाढले. 114 बिलियन US डॉलर इतका सोन्याचा साठा आज आपल्याकडे. म्हणजे आज भारतीय अर्थव्यवस्था एक सशक्त अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे कसं झालं? तर ह्यासाठी गेल्या 12 वर्षात जी काही आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं त्याच्यामध्ये 5 विशेष गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आपण आपल्या देशामध्ये पूर्वी सगळा व्यवहार हा कॅशने हो, रोखीने होत असे. तो आता डिजिटल पेमेंट म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यामुळे आज सर्वत्र डिजिटल पेमेंट होतं. सगळ्यात जास्त डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन भारतात होतात. जनधन आणि ह्याच्यामध्ये नुसते उद्योग नव्हे तर सामान्य नागरिक देखील त्याचाही अंतर्भाव आहे. कारण ह्या एवढ्या 12 वर्षांमध्ये जवळजवळ 58 कोटी जनधन

0: अकाउंट खोलली गेली. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा या आज बँकिंग क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्रातून व्यवहार करायला लागला. फार मोठा बदल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारने गेल्या 12 वर्षांमध्ये देशातील पायाभूत व्यवस्थांमध्ये पैसा खर्च करायला सुरुवात केली. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलं, याच्यामुळे पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली. शिवाय कर प्रणालींमध्ये मोठे बदल केले गेले. जीएसटी, इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी कोड या सगळ्या गोष्टींमुळे मोठा बदल झालेला आहे. आपल्याला जागतिक पटलावर एक मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचे, ह्याच्यासाठी पण कारण आपल्या निर्यात कधी वाढेल, आयात आणि निर्यातीमधला जो बदल आहे फरक आहे तो कमी कसा करता येईल, तर आपल्याकडून निर्यात वाढली पाहिजे. यासाठी मॅन्युफॅक्चरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे. आपण सर्व्हिस क्षेत्र म्हणजे तुमचे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट मध्ये आपण पुढे आहोत, पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आपण जगाचे मॅन्युफॅक्चरर झाले पाहिजे. याच्यासाठी आज चांगली चांगली धोरणं सरकारने आखली आहेत. त्याच्यामध्ये पीएलआय स्कीम आहे किंवा डायव्हर्सिफाईड एक्सपोर्ट, म्हणजे काय तर सुट्या माल आणून तो इथे त्याची असेंब्ली करून ते बाहेर विकणं. आपण बघतोच की जगातील सर्वात जास्त फोन भारतात बनले जातात अशी आज परिस्थिती आहे. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या प्रयत्नातून निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केलाय. आणि या सगळ्यामुळे काय झालंय की आज जे काही जागतिक व्याजदराचा जो परिणाम करंट डेफिशिएंटवर होत होता तो आता होईन असा झालाय. त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था या सशक्त झाली आहे असं म्हणता येईल.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीत त्या त्या देशातील व्यवसायांची वाढ महत्वाची असते. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात व्यवसाय सुलभतेला प्राधान्य दिलं, स्टार्टअपना प्रोत्साहन दिलं आणि व्यावसायिकांसाठीच्या पायाभूत सुविधेला प्राथमिकता दिली. एक देश एक कर, त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवा करातील बदलांसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले. याविषयी अधिक माहिती देत आहेत भूषण मर्दे.
0: भारताच्या नवीन आर्थिक धोरणांमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे काय तर देशातील लघुउद्योजकांसाठी केलेले नवीन निर्णय. म्हणजे भारताचा जर निर्यात वाढायची असेल, इथे मॅन्युफॅक्चरिंग होणं गरजेचं आहे आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग करणारा कोण, तर इथला लघुउद्योजक. कुठलाही उद्योग चालवण्यासाठी इज ऑफ बिझनेस असावा यासाठी कायद्यात तशा प्रकारचे वेगवेगळे बदल भारत सरकार करत आले आहे आणि आताही त्यावर प्रयत्न चालू आहेत. म्हणजे भारत सरकारने खास त्याच्यासाठी टास्क फोर्स तयार केले आहेत की प्रत्येक राज्यांमध्ये काय अडचणी आहेत, त्या अडचणीचं निराकरण, म्हणजे उद्योजकांना होणाऱ्या अडचणींचं निराकरण कसं करता येईल यासाठी टास्क फोर्स तयार करून त्या उद्योजकांना जाऊन भेटतायत आणि त्यावर उपाययोजना केल्या जात. हा जो काही सरकारी धोरण आहे, आज भारत सरकारचे जे धोरण आहे, त्यामुळे निश्चितच इज ऑफ बिझनेसला चालना मिळालेली आहे. छोट्या उद्योगांना सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे आर्थिक मदतीची, म्हणजे त्याला आपण म्हणू की उद्योग चालवण्यासाठी जो पैसा लागतो त्याची सोय भारत सरकारने चांगल्या पद्धतीने केली. आज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तारणविरहित कर्ज मिळणं कठीण असायचं. म्हणजे प्रत्येक कर्ज घेताना उद्योगांना कर्ज उद्योग चालवायचा म्हणजे पैसा लागणार, तो पैसा बँकेकडे मागितला तर त्याच्यासाठी मला तारण ठेवावं लागत असे. पण सरकारने सीजीटीएमएससी द्वारा तारणविरहित कर्जाची सोय केली आणि त्याची मर्यादा आज कधी काळी 25 लाख होती ती आता 5 कोटीपर्यंत. म्हणजे एखाद्या चांगल्या उद्योगाला जर उद्योग वाढीसाठी पैशाची आवश्यकता असेल तर त्याला खासगी अर्थसंस्थांकडे जास्त व्याजदराने पैसा न घेता आज बँकांकडे जाऊन कमी व्याजदराने 5 कोटीपर्यंत आर्थिक सहाय्य मिळत आलेलं आहे. याच्यामुळे मोठा एक प्रगतीचा मार्ग झालेला आहे. दुसरं म्हणजे एक विशेष उल्लेख इकडे करावा असं वाटतो मला, कारण कोविड काळामध्ये देशातील छोट्या उद्योगांचा जो कणाच मोडला होता, कारण उद्योग बंद, अर्थव्यवस्था ठप्प, अशा वेळेला हे उद्योग सगळे बंद पडतात की म्हणजे चालू होणार की नाही ह्याच्यावर परिस्थिती आली होती. पण त्यावेळेला सरकारने एक मोठं पाऊल उचललं. सर्व उद्योगांना जे ज्यांचं बँकांकडे कर्ज होतं, कर्ज घेतलं होतं, त्यांना त्या कर्जाच्या मध्ये अजून 20-30% रक्कम जास्त उचलण्यास परवानगी दिली आणि बँकांनी त्याचं फंडिंगही केलं. विशेष म्हणजे हे नवीन कर्ज देताना, म्हणजे कर्जात तर वाढ झाली, कर्ज वाढलं म्हणजे मला व्यवसाय करण्यास पैसा आला, पण ह्याच्यासाठी लागणारा इंटरेस्ट मात्र त्यावेळेला कमी झाला. म्हणजे आधीच समजा जे कर्ज होतं त्यावर जे व्याज मला द्यावं लागत असे, पुढे कर्जाची रक्कम वाढली पण व्याज मात्र वाढलं नाही, व्याज एकूण व्याज कमीच राहिलं. ही फार मोठी मदत कोविड काळात झाल्यामुळे त्या काळाच्या कठीण काळातून भारतीय उद्योगधंदे एमएसएमई विशेषतः सावरले गेले आणि आज ते देशाच्या प्रगतीमध्ये भर घालत आहेत.
1: श्रोते हो, आयात निर्यात धोरण, देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना देशात आणि परदेशातील बाजारपेठांचा विकास, दळणवळण सुधारणेमुळे व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची वाहतूक करण्यात होणारी मदत, त्यायोगे साधलेली आर्थिक प्रगती, शेती उत्पादनांना आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांना मिळालेली थेट मदत, देशात वाढलेली परदेशी गुंतवणूक आणि विविध मोठ्या प्रकल्पांच्या आधारे निर्माण झालेली रोजगाराची संधी

0: याविषयी भूषण मर्दे यांनी सांगितलं.
1: पूर्वी भारतीय उद्योगांची सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे मालाची नेआण अत्यंत खर्चिक असे, त्यासाठी योग्य रस्ते नाही किंवा अजून व्यवस्था नाही. यामुळे काय होत होतं की भारतीय माल हा अगदी देशांतर्गत विकताना सुद्धा महाग होत असे, त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त असायची, मग ते एक्सपोर्ट करतानाही त्याचा तो परिणाम होत असे. पण म्हणून मग सरकारने देशातील पायाभूत व्यवस्थांवर काम करून देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम वेगाने केले आणि आज भारतातील छोट्या उद्योगांचा माल देशभर कुठेही वेगाने जाऊ लागला, म्हणजे त्याच्यामुळे त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी झाली आहे. शिवाय मधल्या काळात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे डीएफसी म्हणजे रेल्वेने तुमचा माल पाठवता यावा म्हणून सरकारने असा एक स्पेशल रूट तयार केले. पश्चिम भागात वेस्टर्न डीएफसीमध्ये जवळजवळ 1500 किलोमीटरचा एक मार्ग आणि ईस्टर्न डीएफसीमध्ये जवळजवळ 1350 किलोमीटरचा एक मार्ग, असा म्हणजे उद्योगांचा माल किंवा शेतकऱ्यांचा मालही हा कुठेही आज जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे त्याच्यामुळे भारतातील एमएसएमईच्या प्रगतीला फार मोठी चालना मिळालेली आहे. अशी वेगळी वेगळी धोरणं आखल्यामुळे आज भारतीय अर्थव्यवस्था वेगाने धावते आहे. मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षात, जे भारताचं आपलं स्वप्न आहे की 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा पल्ला गाठायचा, 5 ट्रिलियन US डॉलरचा पल्ला गाठायचा, ते नक्की साध्य होईल. भले देश जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्व देशांवर परिणाम होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र त्याच्या ह्या विविध छोट्या छोट्या उपायांमुळे ही सशक्त होईल झालेली आहे आणि ती तशीच मार्गक्रमण पुढे करत राहील.
0: श्रोतेहो, कृषी आणि उद्योग ही देशाच्या आर्थिक प्रगतीच्या रथाची दोन महत्वपूर्ण चाके आहेत. त्यामध्ये सांगड घातली गेल्यास त्यातून सर्वांचाच विकास होऊ शकतो. केंद्र सरकारनं हीच बाब लक्षात घेऊन गेल्या 12 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत प्रत्येक घटकाला सहाय्य केलं आहे. हा प्रगतीचा रथ असाच निरंतर वेगानं दौडत राहो. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर.
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही. मनासाठी मनापासून योग साधना.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे।
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था।
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे। इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे।
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी

श्रोत्यो, FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. संध्याकाळचे ठीक 7:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषी व कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकरी बंधूंनो राम राम। शेतकरी बंधूंनो, आज आहे भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ शके 1948, वार आहे मंगळवार, अर्थात 2 जून 2026। सर्व शेतकरी बांधवांचं किसान वाणी या कार्यक्रमात मी निवेदक सचिन जगताप अतिशय मनापासून असं स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात आधुनिक शेती आणि पूरक व्यवसाय याविषयी। राहणारं साक्री बोरगाव तालुका जिल्हा बीड येथील प्रगतिशील शेतकरी शंकर असुरबा झंझन यांची सचिन जगताप यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात। श्रोत्यो नमस्कार। आपण किसान वाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात, जसं की कृषी क्षेत्रामध्ये असेल, पशुसंवर्धन क्षेत्र असेल, अशा विविध मान्यवरांना आपण बीड आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो आणि त्यांच्याकडनं विविध माहिती जाणून घेत असतो। विविध शेतकरी बांधव देखील आपल्याकडे येतात। आज असंच आपण एका शेतकरी बांधवाला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। शंकर असुरबा झंझन राहणारं साक्री बोरगाव येथील शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत, शेतीला जोड व्यवसाय म्हणून ग्राहक सेवा केंद्र चालवतात, त्याच्या माध्यमातून देखील शेतीच्या निगडीत व्यवसाय करतात आणि शेतकरी बांधवांना त्याच्या माध्यमातून वेगवेगळे माहिती पुरवत असतात। आज आपण त्यांच्याकडनं शेती आणि त्यांच्या शेती व्यवसायाला पूरक असा त्यांचा ग्राहक सेवा केंद्र हा व्यवसाय कसा चालतो, त्याच्या माध्यमातून काय सेवा देतात, याविषयीची आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया। शंकरजी नमस्कार।
1: नमस्कार सर।
0: शंकरजी, आपलं शिक्षण काय झालं?
1: मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे सर।
0: बरं।
1: ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी शेतीची आवड असल्यामुळे शेतीकडे वळालो। शेतीकडे वळल्यानंतर मग ते शेती करण्यास सुरुवात केली।
0: बरं बरं। मग आता प्रत्येक तरुणाचा कल असतो, शिक्षण झाल्यानंतर नोकरी केली पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे, काहीतरी जे मेट्रो सिटी आहेत जे आकर्षण असतं प्रत्येक तरुणाला, मुंबई सारख्या ठिकाणी जावं, पुण्यासारख्या ठिकाणी जावं, छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी जावं, व्यवसाय करावा किंवा नोकरी करावी। तुम्ही एवढं उच्च शिक्षण घेतल्यानंतर देखील शेतीच्या कडे कसं काय वळलात? म्हणजे आवड होती म्हणून की काही?
1: आवड तर होती सर, पण अगोदर नोकरीसाठी प्रयत्न केले, नोकरी न लागल्यामुळे शेतीकडे वळलो।
0: शेतीकडे किती आहे शेती आपली पारंपरिक शेती?
1: शेती 3-3.5 एकर आहे सर।
0: 3.5 एकर मध्ये भागत का सगळ्या गोष्टी?
1: नाही भागत नाही सर, पण त्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण पीक घेणं हे करणं ते जर केल्यानंतर मिश्र पीक घेणं।
0: कोणकोणती पिकं घेतो आपल्या शेतीमध्ये?
1: खरीप मध्ये सर आम्ही सोयाबीन घेतो अगोदर, प्रामुख्याने सोयाबीन, इतरही पिकं असतात पण प्रामुख्याने सोयाबीन आणि रब्बी कांदा घेतो।
0: बरं, सोयाबीनचं कसं मेहनत करतात? सोयाबीन मशागत कशी असते?
1: अगोदर सर एक तर त्याचा विचार केला तर एक आपण उन्हाळा म्हणतो उन्हाळ्यापासूनच त्याची मशागत करणं गरजेचं असतं।
0: काय मशागत करता तुम्ही?
1: योग्य वेळी नांगरट करणं किंवा इतर मेहनत करणं, पाळी मोगडा, ज्यावेळी जून पर्यंत आपली शेती पेरणी लायक झाली पाहिजे, पेरणी म्हणजे योग्य वेळी पाऊस पडला, त्यावेळी योग्य वेळी पेरणी झाल्यानंतर मग पुढची मशागतीला किंवा पुढे आपल्याला पाऊस काय कंटिन्यू साथ देत नाही, कधी देतो कधी देत नाही, त्यामुळे पूर्ण नियोजित असल्यानंतर मग काही एवढं जास्त हे होत नाही आणि त्याच्यामध्ये मग योग्य वेळी पेरणी झाली किंवा पेरणी करते वेळेस योग्य वाहन खरेदी करणं गरजेचं असतं।
0: कोणते वाहन खरेदी करतात?
1: आम्ही सोयाबीन मध्ये सर KDS प्रामुख्याने
0: 3344।

0: बरं बरं, काय उतार कसं किती निघतो त्याला, उत्पन्न कसं निघतं?
1: उत्पन्न सर बऱ्यापैकी निघतं, पण पावसाने केल्यानंतर थोडंफार कमी जास्त होतं, पण उत्पन्न चांगलं असते. जवळपास एकरी आम्हाला 10 क्विंटल 15 क्विंटल निघते.
0: 10 ते 15
1: सरासरी 15.
0: सोयाबीन सोबत तुम्ही सांगितलं कांदा पण घेता,
1: कांदा रब्बी कांदा,
0: त्याचं कसं नियोजन असतं?
1: त्याला सर थोडेसे आपत्ती जास्त असते. कांदा रब्बीला काय होतं, जास्त पाऊस झाला तर मग त्यावरती कीटकनाशक सारखं मारावं लागतात, किंवा सकाळी धुळी असते.
0: बरं बरं,
1: मग त्यावेळेस फवारणी करावं लागतात.
0: मग सोयाबीन उत्पन्न जास्त निघत असेल ना?
1: हा, उत्पन्न सर जास्त निघतं, त्यावेळेस योग्य भाव असतो.
0: बरं,
1: त्यामुळे ते कमी जरी उत्पन्न निघलं तरी पण शेवटी त्याची आर्थिक जास्त होती, रक्कम जास्त येते.
0: बरं बरं बरं.
1: आणि सोयाबीनचं काय सर, एकरी 15 क्विंटलच्या आसपास उतार निघल्यामुळं सोयाबीन मध्ये शेवटी आर्थिक चांगलंच असते, आणि त्याची योग्य पद्धतीने आपण हे केलं पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे.
0: बरं बरं. कांदा सोयाबीन घेता, काही पशुधन वगैरे सांभाळता का जनावर?
1: पशुधन आहे ना सर, याला जोडधंदा म्हणून आम्ही काय करतो, 1-2-3 गाई तीन गाई आणि शेती व्यवसायासाठी बैल लागतात.
0: कोणत्या दुधावले? काही भाकड गाई आहेत?
1: नाही, दुधावले, दुधाळ गाई.
0: बरं बरं. किती दूध असतं काय?
1: 20-25 लिटर असते सर, सरासरी कमी जास्त शेवटी होतच.
0: बरं, काय कसं कुठे विकता नेऊन ते?
1: एक तालुका संघ, जिल्हा संघ यांनी एक स्थापित केलेले गावामध्ये डेअरी असते, ते डेअरी आहे आमच्या गावामध्ये, तर तिथंच आम्ही विक्री करतो ते दूध.
0: बरं बरं. दोन्ही वेळेला, सकाळी आणि संध्याकाळी?
1: नाही, एकच वेळ असते सर. आमच्याकडे खेड्यामध्ये काय होतं, उन्हाळ्यामध्ये 2 टाइम करता येतं, कारण दूध संध्याकाळी राहत नाही
0: उन्हाळ्यामध्ये.
1: त्यामुळे उन्हाळ्यामध्ये
0: कुलिंगसाठी वगैरे काही तुमच्याकडे काही आहेत का त्याचे साधन वगैरे?
1: नाही, साधन नाही खरेदी केलं, करणं गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी. शेवटी नाही, आपल्या ग्रामीण मध्ये प्रत्येक शेतकऱ्याला शक्य होत नाही.
0: कारण काय, आता मी बऱ्याचदा मी पण ग्रामीण भागातून येतो, दूध संध्याकाळी आपण स्टोअर करून ठेवलं सकाळपर्यंत, तर त्याच्यातून मिळणारं जे फॅट आहे, त्याच्यातून मिळणारी डिग्री आहे, ते जास्त लागते सकाळी जर विकलं तर. पण ते संध्याकाळी काढलं आणि संध्याकाळी विकलं तर त्याच्यातून फॅट या गोष्टी कमी मिळतात.
1: कमी मिळतात,
0: तसं पण नुकसान होत असणार.
1: प्रत्येक शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं असतं, पण शेवटी त्याला काही प्रत्येक साधन खरेदी करण्यासाठी, कुलिंगचं घेण्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक गरज असते. त्यावेळेस आर्थिक गरज होत नाही शेतकऱ्याला.
0: हा, म्हणजे थोडक्यात त्या वस्तू थोड्या कॉस्टली आहेत,
1: कॉस्टली आहेत त्यामुळे.
0: आणि आता तुम्ही सांगितलं की शेती करत असताना काही जोड व्यवसाय देखील करता, कुठला व्यवसाय करता तुम्ही?
1: सर, शेती बघत बघत आम्ही काय करतोय, कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू केलेलं आहे मी. आपल्याही होते ग्राहक सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर, आपल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत विविध योजनेची माहिती पुरवणं, प्रत्येक शेतकऱ्याला नवीन नवीन जे नाविन्यपूर्ण योजना काढतं शासन त्याची माहिती देणं.
0: बरं
1: बरं. अशा विविध योजना घेतो आम्ही त्यामध्ये.
0: बरं. आणि त्या कॉमन सर्व्हिस सेंटर मधून तुम्ही शेतकरी बांधवांची सेवा करतात, काय काय त्याच्यातून फॅसिलिटी शेतकऱ्यांना देता तुम्ही? काय योजनाच्या, म्हणजे शासनाच्या कोणकोणत्या योजना ज्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून कागदपत्रांची पूर्तता करून जे शेतकऱ्यांना मिळणार असतात, कोणकोणत्या योजना तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत?
1: ज्यावेळेस आम्ही आता खरीप मध्ये विविध पिकं घेतो, खरीप मध्ये आपण जे पीक घेतो त्यावेळी आपण आपल्या पिकासाठी अतिवृष्टी होणं, हे होणं, म्हणजे विविध आपत्ती येतात, त्यावेळी मग शेतकऱ्यांनी त्या पिकाचा विमा कवच करणं गरजेचं असतं.
0: बरं. आणि नाही जर शेतकऱ्यांनी पीक विमा नाही काढला तर त्याचं नुकसान थोडक्यात झालं तर भेटणार नाही,
1: ती बाब व्हायची गई, पण शेतकऱ्यांनी करणं गरजेचं असतं. कारण कशामुळे, किंवा आपलं पीक ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस पीक पिकल न पिकल, त्यापुढे नुकसान होईल, अतिवृष्टी होईल का नाही, हे एक आपत्ती गोष्टीत, नैसर्गिक गोष्टीत, याच्यामध्ये ह्याला काहीच करता येईल. त्यामुळे आपण जर पिकाचं विमा कवच जर केलं,
0: आता शासन बऱ्याचदा आपण पाहतो की पाऊस जर झाला एखाद्या मंडळामध्ये, अतिवृष्टी झाली, तर शासन म्हणतं या मंडळाला सरसकट त्याचं, त्याला जे नुकसान झालं ते देऊन टाका. तर मग जर विमा भरलेला असेल, विमा कवच काढलेला असेल, तर त्या शेतकऱ्यांना काही जास्तीचा फायदा मिळतो असं काय असतं?
1: नाही, ते काय होतं, अतिवृष्टी तर ती सरसकट मिळते सर.
0: बरोबर.
1: पण विमा कवच जर शेतकऱ्यांनी काढलं आणि त्याचा योग्य वेळी ज्या कंपनीच्या नियम अटी असतात त्याप्रमाणे जर कार्यवाही केली तर शेतकऱ्याला अति फायदा होतो. किंवा शासन प्रत्येक वेळी अतिवृष्टी होईल, कमी होईल, जास्त होईल, हे काही कुणालाच सांगता येणार
0: नाही.
1: त्यामुळे नैसर्गिक असल्यामुळे ते काही कुणाला सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला शासन सरसकट देईल असं सांगता येत नाही, किंवा आपल्याला आपल्या भागामध्ये अतिवृष्टी होईल का नाही हे कुणाला सांगता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कवच काढणं गरजेचं असतं. विमा कवच काढल्याच्या नंतर मग त्यांनी पुढच्या काय शासनाचे नियम अटी असतात, किंवा 72 तासामध्ये त्यांनी तक्रार देणं गरजेचं असतं नुकसान झाल्यापासून. मग ते विविध प्रकारचं नुकसान असते, मग त्यामध्ये अतिवृष्टी किंवा एखाद्या जनावराने नुकसान करणं, डुक्कर वगैरे हे ते असतात आपल्या ग्रामीण मध्ये असते बघा.
0: त्याप्रमाणे
1: 72 तासाच्या आधी कंपनीला किंवा कृषीला, कृषी खात्याला कळवणं गरजेचं असतं.
0: ते कळवणं म्हणजे नेमकं त्याची पद्धत कशी असते कळवण्याची?
1: शासनाने काय केलं, 2020 पर्यंत कंटिन्यू तक्रार देणं किंवा न देणं, काही शेतकरी तक्रार देतात काही देत नाहीत, काही शेतकरी ज्ञात नसते, त्यामुळे 2020 पर्यंत

0: शासनाने हे काही करून घेतलेलं नव्हतं तक्रारी वगैरे सरसकट विमा द्यायचं शासन, पण आता 2020 नंतर शासनाने काय केलं किंवा 72 तासामध्ये तक्रार देणं गरजेचं आहे, कारण शासनाला लक्षात येत नाही किंवा कोणत्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय कोणत्याचं झालं नाही.
1: तुम्ही ते शेतकऱ्यांना
0: योग्य शेतकऱ्याला शासनाची लाभ व्हावा मदत मिळावी यासाठी या शासनाने कंपनी मार्फत एक योजना सुरू केली.
1: तुम्ही तेच सीएससी सेंटरच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांची तक्रार कंपनीपर्यंत पोहोचवतात.
0: काही शेतकरी ज्ञात नसतात ना, मग त्यांना ते ऍप कोणतं घेणं, क्रॉप इन्शुरन्स ऍप घ्यावं लागतं, मग ते घेतल्याच्या नंतर त्यामध्ये कशी प्रोसेस आहे,
1: काही फोटो वगैरे अपलोड करून टाकायचे,
0: फोटो नुकसानीचे फोटो व्हिडिओ
1: प्रत्येक
0: स्पॉटला जाऊन लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड येतं त्यामध्ये, त्यामध्ये मग प्रत्येक शेतकऱ्यांनी ते ऍप घेणं, रजिस्टर करणं, त्यामध्ये ते पावती नंबर टाकणं, विमा कवच केलेली जी पावती असते ते पावती नंबर टाकणं, पावती नंबर टाकल्यानंतर लोकेशनला जाणं, आपलं जे नुकसान झाले त्या नुकसानीचा अँगल कॅमेऱ्यामध्ये फोटो घेणं, त्यानंतर आपलं नुकसान किती टक्के झाले एक सरासरी टाकावं लागते त्यामध्ये, किंवा तुमचं नुकसान जे झालंय हे तुमच्या पिकाच्या किती टक्के नुकसान आहे तुमचं, आणि ते नुकसान टाकल्यानंतर सबमिशन करणं, सबमिट केल्यानंतर मग ते विमा कंपनीला जर कळतं किंवा यांची तक्रार आलेली आपल्याकडं, हे 72 तासाच्या तक्रार आली यांचं जाऊन पंचनामा करणं गरजेचं आहे.
1: त्यावेळेस येतात का कंपनीचे प्रतिनिधी वगैरे?
0: हा, मग कंपनी काय करते, एक प्रतिनिधी नेमती आणि ते प्रतिनिधी स्पॉटला पाठवते की यांचं नुकसान झालंय का, यांनी 80% नुकसान दाखवलंय, 70% दाखवलंय, मग ह्यांचं नुकसान जे आहे हे प्रमाणात आहे का.
1: बरं,
0: मग त्यानंतर ते पंचनामा झाल्यानंतर मग कृषी सहाय्यकामार्फत कंपनी प्रतिनिधी मार्फत अहवाल जातो.
1: बरं,
0: आणि अहवाल गेल्याच्या नंतर मग शेतकऱ्याला ती आर्थिक मदत 31 दिवसांमध्ये मिळते,
1: म्हणजे 31 दिवसाच्या आत तुम्हाला त्याचे जे काही नुकसान झालेले ते मिळून जातात. आणि याच्याबरोबरच तुम्ही आपल्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, आता सध्या खूप शेतकऱ्यांना सौर पंप मिळत आहेत वेगवेगळ्या शासनाच्या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या संबंधित, तर ती योजना कशी आणि त्याचे कशा शेतकऱ्यांना फायदा मिळतो त्या थोड्या बाबतीत सांगा ना.
0: त्याच्यामध्ये काय सर, एक शासनाने योजना सुरू केलेली सौर कृषी पंप, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, त्यामध्ये केंद्र हिस्सा देतं, काही राज्य सरकार हिस्सा देतं, आणि जनरल जे कॅटेगरीचे शेतकरी असतात त्यांनी 10% स्वतः भरणा करावा लागतो, आणि एससी एसटी कॅटेगरीच्या शेतकऱ्यांनी 5% भरणा करावं, त्यांना 95% सबसिडी देते शासन. आणि त्यामध्ये जर आपण अर्ज केला तर विविध प्रश्न उद्भवत नाहीत. त्यामध्ये काय होतं किंवा शेतकऱ्यांनी अर्ज केला त्याला सौर कृषी पंप मिळाला, तर आता जे आपलं रब्बी हंगामातलं पीक असतात, ज्वारी, कांदा, विविध इतर पिकं, याच्यामध्ये काय होतं लोडशेडिंग असते, प्रत्येक शेतकऱ्याचं बिझनेस चालू असते, लोडशेडिंग होतं, लाईट टिकत नाही, ट्रान्सफॉर्मर जळणं किंवा त्याचं मेंटेनन्स निघणं, याच्यामध्ये वेळ जातो, आणि ते यावेळी काय होतं पिकाचं नुकसान होतं, त्याला योग्य वेळी पाणी नाही भेटलं तर ते पिकाचं जे उत्पन्न व्हायचं उत्पन्न तर कमी होतच, त्याबरोबर पिकही जातं, शेतकऱ्याला पश्चातापाशिवाय बाकी काही राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे किंवा सौर कृषी पंपामध्ये शासनाने योजना आणली, लोकहितकारी योजना आहे, त्याच्यामध्ये जर आपण लाभ घेतला, लाभ घेण्यासाठी अर्ज करणे, त्यामध्ये शासनाने जसं काय त्या योजनेमध्ये नियमाटी टाकलेल्या आहेत, त्या नियमाटीप्रमाणे अर्धा एकर ते 2.5 एकर पर्यंत जो शेतकरी 1 हेक्टर पर्यंत त्याला 3 HP पंप मिळतो, त्यानंतर 1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंत शेतकऱ्याला 5 HP पंप मिळतो, आणि 5 एकर पेक्षा जास्त म्हणजे 2 हेक्टर पेक्षा जो शेतकरी जास्त त्याला 7.5 HP पंप मिळतो. जर अशा योजने जर त्या नियमाप्रमाणे जर आपण अर्ज केला त्यामधून लाभ घेतला तर शेतकऱ्याला दिवसा लाभ मिळेल, त्यामध्ये सर्पदंश ते संध्याकाळी शेतकऱ्याला चान्सेस असतात जास्त, त्यामधून ते एक होणार नाही. परत आपले मेन मुद्दा असा आहे की त्यातले जे रब्बी हंगामामध्ये जो सगळ्याचा सीझन असतोय त्या सीझनमध्ये ट्रान्सफॉर्मेशन हे ते गोष्टी होतात, त्याच्यामध्ये मग शेतकऱ्याला त्या गोष्टीला त्या प्रश्नाला किंवा त्या अडचणीला सामोरं जायची गरजच पडणार नाही. दिवसा लाईट मिळेल जसं पाहिजे तसं आपल्याला म्हणजे वेळेत बिझनेस होईल किंवा पिकाला पाणी देण्यासाठी जे काय आता लाईटीचा ह्याचा सामना करावा लागतो त्या गोष्टीचा सामना करण्याची गरज पडणार नाही.
1: आपत्ती आधार प्रमाणीकरण काय कन्सेप्ट आहे थोडं याबाबत समजून सांगा ना मला.
0: नाही, ज्यावेळेस आपला आता तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे अतिवृष्टी होते किंवा गारपीट होते त्यावेळी शेतकऱ्याला नुकसान, आता तुम्ही जसं म्हटले की आपल्याला शेतकऱ्याला काही मंडळामध्ये सरसकट शासन मंजूर करतं जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे, त्यावेळी शासन पंचनामे करून घेतात तलाठी मार्फत कृषी सहाय्यकामार्फत, त्यावेळेस पंचनाम्याच्या आधारे मग ज्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्या प्रमाणात शासन त्यांना अनुदानित रक्कम आर्थिक मदत म्हणून देतं, त्या मदतीवेळी योग्य शेतकऱ्याला लाभ मिळावा याकरिता शासन अगोदर पंचनामे करून त्यांच्या याद्या तयार करतं, याद्या तयार केल्याच्या नंतर तहसील कार्यालयामार्फत ते अप्रूव्हलसाठी यादी जाते, अप्रूव्हलला गेल्यानंतर मग एक विशिष्ट क्रमांकासह शेतकऱ्याची यादी येते सज्जावाईज मंडळावाईज, आणि मग त्या जी यादी ती

0: मध्ये विशिष्ट क्रमांक असा शेतकऱ्याने कॉमन सर्व्हिस सेंटर माही सेवा केंद्र अशा ठिकाणी म्हणजे अर्थात मी जो दुसरा पर्यायी बिझनेस करतोय असा मग त्या माही सेवा केंद्रामध्ये येऊन त्यांनी केवायसी करणं गरजेचं असतं. केवायसी केल्यानंतर म्हणजे शासन त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी मार्फत त्यांना पेमेंट ट्रान्सफर करतं. तर योग्य शेतकरी हयात शेतकरी आहे का तोच शेतकरी आहे का ते अकाउंट लिंक आहे का इतर अकाउंटला पेमेंट जाऊ नये याच्याकरिता मग ते डीबीटी मार्फत त्यांचं केवायसी करणं गरजेचं असतं.
1: तुम्ही आता बोलत असताना मग वर्ष आपण उल्लेख केला की मी शेती करत असताना सीएसए सेंटर चालवतो त्याचबरोबर शेजारीच असलेलं गाव त्या ठिकाणी डाटा ऑपरेटर म्हणून तुम्ही काम करता बरोबर. तर त्या संदर्भात डाटा ऑपरेटरचे त्या गावामध्ये काय काम असते तर त्याच्याबाबत थोडं सांगा.
0: ते काम बघत बघत मी डाटा एंट्री ऑपरेटर 2017 पासून कार्यरत आहे. तर त्यावेळी आपण प्रत्येक लाभार्थ्याला गावातल्या प्रत्येक नागरिकाला शेवटच्या नागरिकापर्यंत शासनाच्या विविध योजना पुरवतो.
1: लाभ त्याचा मिळायला पाहिजे
0: प्रत्येक शेतकऱ्याला किंवा त्या लाभार्थ्याला विविध योजनेचा लाभ मिळणं किंवा शासनाच्या काही इतरत्र या गोष्टी असतात त्या कळवणं विविध प्रमाणपत्र असतात ते प्रमाणपत्र प्रत्येक नागरिकाला जो लागेल प्रमाणपत्र योग्य वेळेत देणं जन्म मृत्यू वगैरे वगैरे अशा प्रत्येक गोष्टीची एक हे असते.
1: निश्चित निश्चित शंकरजी आपण खऱ्या अर्थानं शेती करत असताना शेतीला पूरक किंवा जोड व्यवसाय कुठला तरी आपण केला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून खरी आपली आर्थिक सुबत्तता वाढू शकते आपण खऱ्या अर्थानं दाखवून दिलेलं आहे. अगदी थोडक्या शेतीमध्ये फक्त 3.5 एकर आपण सांगितलं शेती आहे त्या शेतीला जर चांगल्या पद्धतीने आपण कसलं ती जमीन चांगल्या पद्धतीने केली तर त्याच्यातून मिळणार उत्पन्न चांगलं मिळतं आणि आपण सोबतच जर जोड व्यवसाय केला तर त्याच्यातून मिळणार
0: उत्पन्नात भर पडते.
1: बिलकुल बिलकुल आपण आलात बीड आकाशवाणीशी मनमोकळ्या गप्पा मारल्या याबद्दल बीड आकाशवाणीच्या वतीनं मनापासून आपले आभार मानतो. धन्यवाद
0: धन्यवाद धन्यवाद सर.
1: श्रोतो आत्ताच आपण आधुनिक शेती आणि पूरक व्यवसाय याविषयी राहणारं साक्री बोरगाव तालुका जिल्हा बीड येथील प्रगतशील शेतकरी शंकर आसुरबा झंझन यांची सचिन जगताप यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. यानंतर ऐकूया एक शेतकरी गीत.

आवतन गेल घोसावळ्याला चिन चुरडा मघाळूच आला मुळा फूल तोर गाजराला काकडीन त्या शिनगर केला हिरवा शालू भेंडी बाईला हळद पेंडल्याच्या

धमकावी तो लसना कांद्याला उडीत भ्याला काळेपणाला लग्ना मधीर लाजून बसला पिवळे पण ते फार मुगाला पांढरा आसुंदा आला जवस कारला बोल हुल गेला चला जाऊ

हळद लाग नवरा नवरीला तपास करावा कोण कोण चुकला आणि हाक मारा की त्या दोडक्याला फुलवर कोबी भाजी बाईला सड पातळ त्या कोथिंबीरीला हिरव्या मिरचीनं मुरका मारला लग्नाला मग रंग

श्रोतेहो, या शेतकरी गीतानंतर कृषीवाणी या सदरामध्ये पोषक चारा उत्पादन याविषयीची संकलित माहिती आपण ऐकूयात. संकलन आणि निवेदन आहे सचिन जगताप यांचं. श्रोतेहो नमस्कार. पोषक चारा उत्पादनाचे नियोजन. आपल्या जनावरांना कमीत कमी 2 ते 3 प्रकारचा चारा मिळेल अशी व्यवस्था आपण खऱ्या अर्थाने केली पाहिजे. द्विदल चाऱ्याचा पुरवठा केल्यामुळे पशुखाद्यांचे आहारातील प्रमाण कमी करता येते. पशुपालन उत्पादन खर्च कमी होऊन पशुपालन व्यवसाय किफायतशीर होण्यास या ठिकाणी मदत होताना दिसून येते. सद्यस्थितीमध्ये बरेचसे पशुपालक शेतातील दुय्यम पदार्थ किंवा जे काही उपलब्ध आहे त्याचा चारा म्हणून जनावरांना आहारामध्ये वापर करत असतात. असा चारा एकतर निकृष्ट असू शकतो, त्यास चव कमी असू शकते किंवा त्याची पचनीयता कमी असू शकते. यामुळे जनावरांना त्यांच्या वजनानुसार, शारीरिक अवस्थेनुसार, उत्पादनानुसार आवश्यक सर्व पोषण मूल्यांचा त्यातून पुरवठा होत नाही. अशी जनावरे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन आजारी पडतात, अशक्त होतात, प्लॅस्टिक किंवा इतर अखाद्य वस्तू खातात, कमतरतेने आजार उद्भवतात, उत्पादनात घट होते, लोकर, मांस, दूध यांची प्रत कमी होते, मांसावर वेळेवर येत नाहीत, गर्भधारणा होत नाही, उपचारावरती जास्त खर्च होतो, पशुपालन व्यवसाय तोट्यात जातो किंवा तो हवा तेवढा त्यातून नफा मिळत नाही. दैनंदिन आहारात कडबा, सोयाबीन, गुळी, भुसकट किंवा वाळलेल्या गवत किंवा ऊस वाड्याचा वापर या ठिकाणी करताना दिसून येतो. हिरव्या

याचा वापर कमी प्रमाणात करतात किंवा काही शेतकरी तर केवळ वाळलेल्या चाऱ्यावरतीच पशुसंगोपन करताना दिसून येतात. काही शेतकरी हिरव्या चाऱ्यामध्ये हायब्रिड नेपियर वर्गीय चाऱ्याचा जास्त वापर करताना दिसून येतात. द्विदल चाऱ्याचा पशु आहारात वापर करीतच नाहीत. यामुळे जनावरांच्या शरीरातील पोषण मूल्यांचे असंतुलन होते. यामुळे विविध समस्या दिसून येतात. जनावरांसाठी केवळ हायब्रिड नेपियर चारा उत्पादन न करता त्यासोबत ज्वारी मका यासारख्या सकस चारा पिकांचे उत्पादन घेतले पाहिजे, जेणेकरून हायब्रिड नेपियर चाऱ्यासोबत चाऱ्यांचे पशु आहारात वापर झाल्यास उत्पादनामध्ये वाढ होताना दिसून येते. एकदलीय चारा उत्पादन करून चालणार नाही. पशु आहारात द्विदल चाऱ्याचा वापर करण्यासाठी मेथी घास, बरसीम, दसरथ, शेवरी यासारख्या द्विदल चाऱ्याचे उत्पादन घेणेही आवश्यक असते. पशु आहारात द्विदल चाऱ्याचा वापर न केल्यास पशुखाद्याचे प्रमाण वाढवावे या ठिकाणी लागते. द्विदल चाऱ्याचा पुरवठा केल्यामुळे पशुखाद्यांचे आहारातील प्रमाण कमी करता येते. पशुपालन उत्पादन खर्च कमी होऊन पशुपालन व्यवसाय किफायतशीर होण्यास मदत होते. चारा उत्पादन घेताना केवळ लागवड करून चालणार नाही, तर चाऱ्यांचे जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी वार्षिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यामध्ये वेळेवरती अंतर्मशागत, पाणी व्यवस्थापन, वेळेवरती कापणी याबाबतच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रामुख्याने केल्या पाहिजेत. आपल्या जनावरांना कमीत कमी 2 ते 3 प्रकारचा चारा मिळेल अशी आपण व्यवस्था केली पाहिजे. काही पशुपालक दिवसभर आपल्या जनावरांना बांधावरील गवत किंवा रस्ते कडेला चारताना दिसून येतात. अशा चाऱ्यातून जनावरांना किती प्रमाणात पोषण मूल्य मिळतात हा एक प्रश्नच यामध्ये मनामध्ये प्रत्येकाच्या दिसून येतो. जनावरांच्या आहाराकडे जेवढे दुर्लक्ष तेवढ्या प्रमाणात पशुपालनातील समस्या या ठिकाणी दिसून येतात. समस्या जास्त तिथे खर्चही जास्त आणि उत्पादन कमी अशी एकंदरीत परिस्थिती असते. पोषण चारा उत्पादन घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे? जास्त उत्पादनशील पोषण चारा पिकांची लागवड करावी. कमीत कमी 2 एकदल किंवा 2 द्विदल चाऱ्याची लागवड करावी. चारा लागवडीसाठी चांगल्या प्रतीच्या बियाण्याची निवड करावी. आवश्यक असल्यास योग्य ती बीज प्रक्रिया करावी. चांगल्या प्रकारे शेत तयार करून घ्यावे. पिकाच्या आवश्यकतेनुसार खताची मात्रा द्यावी. आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन वेळेवरती या ठिकाणी दिलं पाहिजे. या सर्व गोष्टी पोषण चारा उत्पादन घेताना आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. तर श्रोतेहो, आजसाठी एवढंच. नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण पोषक चारा उत्पादन याविषयीची संकलित माहिती ऐकली. संकलन आणि निवेदन होतं सचिन जगताप यांचं.

0: भी जत्र लयुंदा की
1: काठी न भुंगरा
2: श्रोते हो आता आपण

आशा भोसले यांनी गायलेले या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचं माझा वार माझा शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.

ആകാശവാണി മുംബൈ. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात 3,500

0: महाविकास आघाडीचं आंदोलन, गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी, आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज, राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर त्या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं, त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करण्याची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला आहे. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयांप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले, याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजे सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाइंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये बारडोली इथं महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातातल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली आहे.

नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे. वातावरणात एल निनो हा घटक आकाराला येत असून यंदा जागतिक हवामानावर त्याचा अत्यंत तीव्र प्रभाव पडेल असा इशारा जागतिक हवामान संस्थेनं दिला आहे. तसंच यंदा जून ते ऑगस्ट या कालावधीत एल निनोची स्थिती निर्माण होण्याची 80% शक्यता असून ती नोव्हेंबरपर्यंत कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. हवामान बदलामुळे या स्थितीचा प्रभाव अधिक तीव्र होईल असं हवामान शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज उद्यापासून 4 दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत. या भेटीत त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यात प्रामुख्यानं ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध निर्माण आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमधल्या परस्पर सहकार्यांच्या संधीच्या शक्यतांवर चर्चा होईल. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षद कुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने घाऊक किंमत निर्देशांक प्रणाली टप्प्याटप्प्याने रद्द करून त्या जागी एक सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या चलनवाढ आणि किंमत निर्धारण विषयक माहिती प्रणालीचं आधुनिकीकरण करून त्याला जागतिक सर्वोत्तम पद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांकात आधारभूत वर्ष 2011-12 वरून 2022-23 पर्यंत सुधारणा करायला मंजुरी दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय उच्च शिक्षण विभागानं प्रधानमंत्री संशोधन अध्यासन योजना 2026 साठी अर्ज मागवले आहेत. जागतिक भारतीय प्रतिभेला भारताच्या प्रगत संगणन, सेमीकंडक्टर आणि सायबर सुरक्षा यासारख्या 13 क्षेत्रांमध्ये संशोधन, विकास, नवोपक्रम आणि तंत्रज्ञान परिसंस्थेशी जोडणं या उपक्रमाचा उद्देश आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्व, पात्रतेचे निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पीएमआरसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज सायप्पा बंडगर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही

0: राहिला
1: तपश्चर्याना त्यास नरी दुर्वासाचे इंद्रिय वृका
0: सगळी खवळून उठली आमची विचार पूर्ण करत नाही बरे का
1: तुझ्या जवळ राहून आमचा काही फायदा होयाचा दिसत नाही म्हणून
0: इंद्रिय निघून जातो म्हणताना दुर्वास ऋषीने काय करायला
1: विचार पडला मनाला इंद्रियाने जर सोड चिट्टी दिली आपल्याला
0: तर आपल्याला तपश्चर्या करता येणार नाही लोध होऊन पडेल म्हणून दात्या काय करणे करायला
1: मला काही तुम्ही सोडू नका मी तुमची इच्छा पूर्ण करतो म्हणून सांगून सिना
0: दुर्वास ऋषी निघून स्वर्ग दाळाला इंद्रदेवाच्या सभेला जाय
1: आणि त्या इंद्रदेवाला निवेदन करायला
0: एवढ्यात इंद्रदेवाने काय करणे करायला दात्या
1: दुर्वासाच्या सांगण्याप्रमाणे सर्व इंद्रियाची इच्छा तृप्त करून देतो म्हणून सांगितलं
0: तपश्चर्या

0: रंबा माझ्या सेवला पाठवून द्या म्हणताना
1: जसावर वचित नाव घेतलं त्या टायमाला बरं का
0: पुरुष रंबाला वाईट वाटू लागले या जंगल झाडी सारखी झट म्हाताऱ्यान बरं का
1: आपल्या असणाऱ्या त्या घटनेशी न बोलत होते असल्या या रुचीनं माझी इच्छा करावी
0: एवढं म्हणताना दुर्वास रुचीनं अंतरात जाणवून
1: आणि ज्या उर्वशी रंबानं आपली थट्टा केली म्हणून तिनं

0: करजिया रंबा अनन मोर उभा केल्या हावरिका
1: आणि काम इच्छा तृप्त करण्याकरता कोणती रंबा पाहिजे म्हणून इंद्रान प्रश्न केला. दुर्वास म्हणला,
0: दुर्वास ऋषीने

0: वचन रंबला कसा वृका
1: मानव खंडाला जंगल झाडीला जाऊन दिवसाची घोडी रात्रीची श्री हुरपणची हिरवृका
0: वाईट वाटलं उर्वचन रंबला छायाच्या पातून मुक्त व्हायचं कसं
1: म्हणून लागले होते पाय धरून नेणवाहिला
0: आणि विनवणे करीत असताना वृका
1: ध्रुवज ऋषीनं काय उपशाप द्यायला वृका
0: यादवाने पांडव वर्गा
1: साडेतीन शास्त्राचं युद्ध होईल त्या वेळेला तू शापात मुक्त होशील वर्गा
0: आणि शाप देण्याला
1: एवढं म्हणताना त्या वेळेला
0: स्वर्ग ताळा सोडून सिना

0: डांगल धाडीला घोडी होंचिना दिवस काढू लागली बर का.
1: एवढ्यात राजा डांगीवाना सैन्य संगतीला घेऊन बर का.
0: शिकारीच्या निमताना त्या अरण्यात जाऊन तिना घोडी पाहिली तर राजाने बर का.
1: घोडी मना ध्यानाला आली आपल्या राजाला स्वप्नासारखी घोडी आहे म्हणून बर का.
0: या राजाने घोडीचा पाठलाग चालू केला
1: आणि त्या घोडीच्या मागे फिरायला लागला. दिवस गेला मावळायला घोडीच्या जागी आला
0: आणि दिवस असताना गेल्या बरोबर त्या घोडीच्या ठिकाणीला सुंदर स्त्री निर्माण झाली
1: आणि घट पाय धरले. राजाच माझा अंगीकार करा हा बर का.
0: म्हणून ती मानव रूपी स्त्री निर्माण वंचिना राजाला बोलू लागली बर का.
1: सविस्तर माहिती सांगताना राजाने त्या जंगल झाडीला पशु पक्ष्याला साक्ष्याला घेऊन बर का.
0: गांधर्व पद्धतीनं विवाह केला त्या ठिकाणीला.
1: लग्न बाबा लागला लग्न बाबा लागला.

0: त्यावेळे हल्ला
1: रणांगीर राजाना परत बाण करीना असं वचन देऊन त्या स्त्रीला
0: सिंग घेऊन आपल्या वाड्याला आला लागला होता. दिवस काढाहिला
1: सेपरेट रूम बांधून तिना तिच्या करता पाच हजवशाळा तयार केली.
0: तेवढ्यात काय नवरपरी घडाहिला
1: हे बातमी कळली कुणाला? नारद मुनीला कळ लावण्याकरता. नारद मुनी नवर का
0: जाऊन श्री कृष्णाला सांगलं तुमच्या राजाला सोबण्यासारखी घोडी आहे बर का?
1: आणि ती घोडी तुम्हाला सोबून देसील बर का?
0: एवढं म्हणताना श्री कृष्णानं आपलं जासूस पाठवून द्याहिला.
1: आणि त्या डांगीव राजाला पाठवून तिना घोडीची इच्छा केलेली असायला बर का?
0: घोडी दे नाही तरी युद्धाला तयार हो म्हणताना.
1: आणि काही प्रकार होयाला
0: डांगीव राजाला कोडं पडलं. स्वतःच्या हातानं डोरलं बांधलेली घोडी कशी द्यायची म्हणून बरे का?
1: विचार पडला डांगीव राजाला.
0: युवदाची तयारी भाई युवदाची तयारी.

0: याच्यात नाही फिरला, परंतु त्याला कोण सहाय्य होईना बरे का?
1: श्री कृष्णाच्या विरुद्ध लढाई करण्याकरता कोण इना त्याच्या सहाय्याला बरे का?
0: आपल्या हाताने डोरले बांधलेले बायको आपली कशी द्यायची, म्हणून आपण आता जळून भस्म झालं पाहिजे म्हणून बरे का?
1: गंगेच्या काठाला जाऊन चिना चित्ता रचली, फेर मारू लागला चित्तेमध्ये उडी टाकण्यासाठी.
0: एवढ्या श्री कृष्णाची बहीण सुमित्रा धुनधुन्या करता वडेला येईला,
1: आणि तिनं पाहिलं त्या डांगीव राजाला बरे का?
0: एवढ्यात बघू म्हणून बरे का
1: काही केलेला असायला?
0: डांगीवाचं वचन दिलं डांगीवाला,
1: आणि अशा टायमाला बरे का
0: सांग.

लोकसंगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होता. साईअप्पा तायप यांनी गायलेली ही लोकगीत आत्ता आपण ऐकले. आता कार्यक्रम भावधारा, सुधा तरडेलकर यांनी गायलेलं सुरुवातीचं गीत.